नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 17 श्रावण शके 1948 अर्थात 8 ऑगस्ट 2026. श्रोते हो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 5 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. श्रोते हो आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातल्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. रचना आहे रामानंद यांची, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, अजित कडकडे यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं. अमृतधारा भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 6:22 झाली आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आता रंजना जोगळेकर यांच्या आवाजात शिरीष देशपांडे यांची रचना, शांकनील यांचं संगीत.

श्रोतेहो, समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. अमृतधारामध्ये पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:05. नमस्कार.

0: अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी या रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये आज ऐकूया जनावरांमधील बाह्य परजीवींचं नियंत्रण याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये आज जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्व याविषयी कमला नेहरू रुग्णालय पुणे इथल्या बालरोगतज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर. यामध्ये आज ऐकूया सह्याद्रीमधील भ्रमंती सौंदर्य आणि सावधानगिरी. लेखन आहे उमेश झिरपे. 7:00 ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये डॉ अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध जबाबदारी. 7:25 दिलखुलास. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली. 7:50 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. 8:40 चिंतन हाज चिंतामणी. 9:30 साहित्य पश्चिमा इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणाऱ्या या मालेत आज जॉफी चॉसर यांच्या कथांचा परिचय. 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकता. 10:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद. 11:00 गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. 12:00 सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज ओळख स्पर्शाची गुड टच बॅड टच याविषयी समुपदेशिका अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर प्राध्यापिका डॉ वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध हळवा कोपरा. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये आज युवा कलाकार रुचिता खोत यांची मुलाखत. 6:00 लोकसंगीत. 7:30 किसान वाणी शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात आज स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉ पुष्पनाथ चौगले यांच्याशी सायली चौधरी यांनी केलेली बातचीत. 8:30 साप्ताहिक संसद समीक्षा. श्रोते हो याशिवाय नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकता. तर श्रोते हो आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत. 6:41:15 झाली आहेत. आता
1: कृषी वार्ता. आज यामध्ये जनावरांमधील बाह्य परजीवींचं नियंत्रण याविषयीची माहिती ऐकणार आहोत.
2: मंडळी, बाह्य परजीवी हे प्राण्यांच्या शरीराच्या बाहेर राहणारे कीटक असतात आणि ते जगण्यासाठी प्राण्यांवर अवलंबून असतात. हे परजीवी प्राण्यांचं रक्त, त्वचा किंवा शरीरातल्या द्रवांवर जगतात. त्यामुळं प्राण्यांना खाज येते, ॲलर्जी होते, त्वचेचे आजार होतात, काही वेळा गंभीर आजार पसरतात. पिसू, गोचिड, उवा, माशा, डास आणि माइट्स हे मुख्य बाह्य परजीवी आहेत. तसंच त्यांचं दूध उत्पादन सुद्धा कमी करू शकतात. कोंबड्यांमध्ये बाह्य परजीवींमुळे अंड्याचं उत्पादन 5-15% घटतं. मंडळी, पिसू हे छोटे पंख नसलेले चपट्या शरीराचे कीटक असतात. विशेष प्रकारचे मुखभाग आणि उडी मारण्यासाठी मजबूत असलेले मागील पाय यामुळं ते प्राण्याच्या शरीरावर घट्ट चिकटून बसतात. हे कीटक

0: प्राण्यांच्या रक्तावर उपजीविका करतात, ज्यामुळे खाज, तीव्र अस्वस्थता आणि ॲलर्जी निर्माण होते. कोंबड्यांमध्ये पिसूंमुळे चिकन पिसू आजाराचा संसर्ग होऊ शकतो. जास्त प्रमाणातल्या संसर्गामुळे ॲनिमिया सुद्धा होऊ शकतो. विशेषत लहान किंवा अशक्त कोंबड्यांमध्ये तणावामुळे अंड्यांचं उत्पादन कमी होतं, तसंच पिसूमुळे फाऊलपॉक्स आणि मायकोप्लाझ्मोसिस या आजारांचा प्रसार होतो. मंडळी, गोचिड अर्थात किलनी, चिचुडी हे चपटे अंडाकृती शरीर असलेले आणि विशेषत मुखभाग हायपोस्टोम असलेले कोळीवर्गीय परजीवी आहेत. ते रक्त शोषण्यासाठी यजमानाच्या शरीराला चिकटतात. मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला तर प्राण्यांमध्ये यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. गोचिड अनेक गंभीर रोगांचे वाहक असतात, जसं की बबेसिओसिस, ॲनाप्लाझ्मोसिस आणि लाईम हे रोग. हे आजार पशुधन आणि पाळीव प्राण्यांना गंभीरपणे प्रभावित करतात. गोचिडमुळे प्राण्यांची उत्पादकता कमी होते, दूध उत्पादन घटतं, वजन कमी होतं. यामुळे उपचार आणि रोग व्यवस्थापनासाठी जास्त खर्च करावा लागतो, परिणामी मोठं आर्थिक नुकसान होतं. मंडळी, माइट्स हे त्यांच्या प्रजातींनुसार नरम किंवा कडक शरीर असलेले अतिशय सूक्ष्म कोळीवर्गीय परजीवी आहेत. ते प्राण्यांमध्ये खाज किंवा मॅन्स निर्माण करतात. यामुळे तीव्र खाज, केस गळणं आणि त्वचा जाड होणं अशी लक्षणं दिसू शकतात. गंभीर संसर्गाच्या वेळी माइट्स पाळीव प्राणी आणि पशुधनांच्या श्वसन संस्थेलाही प्रभावित करू शकतात. माइट्स संसर्गाच्या उपचारासाठी ॲकॅरिसाइड्स आणि इतर औषधांचा वापर आपण करू शकतो, ज्यामुळे खर्च वाढतो. मेंढ्यांमध्ये काही माइट्स प्रजाती लोकराची गुणवत्ता कमी करतात, ज्यामुळे पशुपालन अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. मंडळी, उवा या लहान पंखहीन कीटक असतात. त्या जनावराच्या त्वचेवर चिकटून राहतात, रक्त शोषतात किंवा त्वचेचे अवशेष खातात. उवा चावल्यामुळं खाज, जळजळ आणि त्वचेची आग होते, तसंच केस किंवा लोकर गळतं. त्याचबरोबर त्वचेचे गंभीर संसर्गसुद्धा होऊ शकतात. मेंढ्यांमध्ये लोकर उत्पादन कमी होतं, इतर जनावरांमध्ये अस्वस्थता वाढते आणि उत्पादन क्षमतेत घट सुद्धा होते. त्याचबरोबर माशा जनावरांमध्ये मायसिस किंवा फ्लायस्ट्राईक आजार करतात. त्यांची अंडी जनावरांच्या जखमांवर किंवा घाणेरड्या त्वचेवर घालतात. त्यांच्या अळ्या शरीरातल्या उतींमध्ये वाढतात, ज्यामुळे वेदना, उतींचं नुकसान आणि इतर संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे लोकरीची गुणवत्ता कमी होते आणि वजनही घटतं.
1: जनावरांमधील बाह्य परजीवींचं नियंत्रण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. हा या माहितीचा पहिला भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया, आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण प्रीटर्म बाळाच्या दीर्घकालीन आरोग्य आणि विकासात स्तनपानाची भूमिका याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यतः प्रेग्नन्सीच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात. अशा बाळांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन संस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच विशेष पोषणाची गरज असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित अन्न आहे. आईच्या दुधामध्ये प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती, एन्झाइम्स आणि वाढीस मदत करणारे अनेक जैव सक्रिय घटक असतात. हे घटक प्रीटर्म बाळाच्या गरजेनुसार नैसर्गिक

रित्या पोषण देतात. स्तनपानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संसर्गापासून संरक्षण. अकाली जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना निमोनिया, जुलाब आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आईच्या दुधातील प्रतिपिंडे आणि इतर संरक्षणात्मक घटक या धोक्याला कमी करतात. प्रीटम बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे. आईच्या दुधातील आवश्यक स्निग्ध आम्ले आणि इतर पोषक तत्वे मेंदू आणि न्यूरॉन्सच्या विकासाला चालना देतात. रिसर्चनुसार आईचे दूध पिणाऱ्या प्रीटम बाळांमध्ये शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकास अधिक चांगला आढळतो. याशिवाय स्तनपानामुळे पचनसंस्था अधिक सक्षम बनते. प्रीटम बेबीजमध्ये आतड्यांचा आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगले होते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि काही हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाहीत तर पुढील आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करतात. स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते. हा जिव्हाळ्याचा स्पर्श बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठीही तितकाच महत्वाचा असतो. जर प्रीटम बाळाला सुरुवातीला थेट स्तनपान करता येत नसेल तर आईने नियमितपणे दूध काढून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला द्यावे. बाळ सक्षम झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर थेट स्तनपानास सुरुवात करावी. आवश्यक असल्यास कांगारू मदर केअरचा अवलंब करावा. यामुळे स्तनपान अधिक प्रभावी होते आणि बाळाची वाढ चांगली होते. श्रोते हो, प्रीटम बाळासाठी आईचे दूध हे केवळ अन्न नसून जीवनाची मजबूत पायाभरणी आहे. निरोगी शरीर, सक्षम मेंदू, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि चांगल्या भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक प्रीटम बाळाला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या काळ आईचे दूध मिळावे यासाठी कुटुंब, आरोग्य कर्मचारी आणि समाज या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:50 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया परिसर.
2: परिसर
3: श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. श्रोतहो नमस्कार. या आपल्या माहिती मालिकेच्या आजच्या या शेवटच्या भागात या भ्रमंतीत जे महत्वाचे नियम पाळायचे असतात त्याविषयी जाणून घेऊया. हे नियम लक्षात ठेवले तर आपली पावसाळी भटकंती अधिक सुरक्षित अधिक आनंददायी आणि अधिक जबाबदार होईल. पहिला नियम म्हणजे अशा भटकंतीसाठी आपण एकटं बाहेर पडू नये. दुसरा नियम म्हणजे हवामानाचा अंदाज तपासल्याशिवाय अजिबात अशा भ्रमंतीचं नियोजन करायचं नाही. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण तिथे गेल्यावर स्थानिकांनी जर काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. चौथा नियम महत्वाचा म्हणजे उगाचच धोकादायक ठिकाणी जाऊन केवळ एखाद्या सेल्फीसाठी म्हणून अजिबात धोका पत्करायचा नाही. पाचवा नियम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर ही खबरदारी घ्यायचीच पण पावसाळा नसताना सुद्धा कुठल्याही धबधब्याखाली किंवा वेगवान प्रवाहामध्ये उतरायचं नाही. सहावा महत्वाचा नियम म्हणजे दारू किंवा इतर कुठल्याही व्यसनांच्या प्रभावाखाली ही भटकंती करू नये. ही कळकळची विनंती सगळ्याच भटक्या लोकांसाठी. सातवा महत्वाचा नियम आणि स्वयंशिस्त म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर अजिबात आपण नेलेला कचरा तिथेच टाकून परत येऊ नये. आठवा नियम म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत पाळावा तो म्हणजे आपली भटकंती योजना जर ठरली असेल तर घरच्यांना किंवा मित्रांना या आपल्या भटकंती

0: भटकंतीबद्दल संपूर्ण माहिती देऊन मगच भटकंतीसाठी निघावं. नववा नियम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. शक्य झालं तर आपलं स्थान कळवावं आणि सुरक्षित जागी थांबून राहावं. आणि दहावा महत्वाचा नियम म्हणजे असे भटकंती करणारे साहस करण्यासाठीच जातात, पण साहस आणि अतिसाहस यातली एक पुसटशी रेषा जी असते ती आपल्याला माहिती हवी. अजिबात अतिसाहस करायला जाऊ नये. सह्याद्री हजारो वर्षांपासून उभाय, तो उद्याही तिथेच असणार आहे. म्हणून एखादा धबधबा, एखादी कठीण जागा आज जवळून पाहिली नाही तरी चालेल, एखाद्या कड्यावरचा फोटो आज मिळाला नाही तरीही चालेल, पण पुढच्या अनेक भटकंतींसाठी आज सुरक्षितपणे घरी पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हाच आहे. प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकर सुरक्षित राहावा, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि खरं म्हणजे कोणालाही रेस्क्यूची वेळ येऊ देऊ नये. यंदाचा हा पावसाळा आहे भ्रमंतीतून सौंदर्य टिपण्याचा, पण तितकाच सुरक्षिततेचा, जबाबदारीचा आणि निसर्गप्रेम वृद्धिंगत करणाराच करूया. श्रोतेहो, आत्ताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
1: श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
4: बाळे, कोण शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या, दाढ लय दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
4: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय, दातासाठी 1 नंबर.
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढा सुरू करण्याचा ठराव प्रचंड बहुमतानं संमत झाला तो दिवस आजचा. यावेळी महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. ऑगस्ट क्रांती मैदान इथं त्यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झालं. गीता प्रतिष्ठानची स्थापना झाली तोही दिवस आजचा. सन होतं 1972. आचार्य विनोबा भावे यांनी ही स्थापना केली. महाराष्ट्र ऊर्जा विकास महामंडळाची स्थापना झाली तोही दिवस आजचा. सन होतं 1985. श्रोतेहो, ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार डॉ सुमती क्षेत्रवाडे यांचा आज स्मृतिदिन. अभिनेत्री बिंदिया गोस्वामी यांचा आज वाढदिवस. श्रोतेहो, आज आंतरराष्ट्रीय मांजर दिन. तर काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती।
1: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
2: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर आहे। सकाळचे ठीक 7 वाजलेत। सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची। आणि श्रोते हो, IC अक्षरे मासिके यामध्ये डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध ऐकूया, जबाबदारी।
3: जबाबदारी हा शब्दच माणसाला सावध करणार आहे, जागरूक करणार आहे। कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेणं किंवा त्याला जबाबदार राहणं आणि ती जबाबदारी निभावून नेणं हे मनुष्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असतं। जबाबदारी छोटी असो की मोठी, ती घेणं, पेलणं आणि पूर्ण करणं हे टप्पे माणसाला सावधपणानेच पार पाडावे लागतात। कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेताना प्रत्येकजण आपली कुवत तपासतो, हाती असलेली साधनं आणि वेळही तपासतो आणि मगच ती जबाबदारी उचलतो। मुळात जबाबदारी उचलताना ती कर्तव्य समजून पार पाडण्याची वृत्ती फार महत्वाची असते। आज माणूस लाभ वसूल करायला हरघडी तत्पर आहे, पण जबाबदारी उचलताना मात्र इतर कोणी पुढे येतंय का याची आम्ही आधी वाट बघतो। म्हणजेच आपण हक्कांना जेवढं आत्मीयतेनं तपासतो तेवढंच आपल्या कर्तव्यांना नाही तपासत। त्यांना आपण जर जवळचं मानू शकलो तर सामाजिक सुव्यवस्थेवरचा ताण किती हलका होईल। आजूबाजूला नीट पाहिलं तर प्रत्येक जण हक्कासाठी लढतोय, ते चूक आहे असं नाही, पण हीच लढाई कर्तव्यासाठी सुद्धा का नाही दिसत। खरं तर कर्तव्य जर निष्ठेनं पार पाडत असू तरच हक्कासाठी लढणं जास्त योग्य आहे। समाजाला काय द्यायचंय ही जबाबदारी विसरून निव्वळ काय घ्यायचंय हे आपण लक्षात ठेवत असू तर ते कितपत योग्य आहे याचा सर्वार्थानं विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। आपल्याला हक्काची जाणीव त्या मानानं खूप लवकर होते। लहान मूल आपलं खेळणं आपल्याकडेच असावं असा हट्ट करतं, कारण त्याच्या खेळण्यावरचा त्याचा असलेला हक्क त्याला त्या वयातही कळतो। याला जोडून बोलायचं तर ते खेळणं नीट वापरायचंय, गरज पडली तर आणखी कोणाला तरी त्यात वाटेकरी होऊ द्यायचंय, ते आपलं कर्तव्य आहे ही जबाबदारीची समज त्या वयात असणं अपेक्षित नाही आहे, पण ती वाढत्या वयाबरोबर आणि शिक्षणाबरोबर येणं नक्कीच अपेक्षित।

0: जे आपलं आहे ते आपलंच आहे, पण ज्यावर सगळ्यांचा हक्क आहे तिथे आपल्याला काही जबाबदाऱ्या येतात हे आपण सोयीस्कररित्या विसरलोच आहोत. प्रदूषित नद्या, वाढती जंगलतोड, सामाजिक प्रश्नांवरची अनास्था, बेसुमार भांडणं, छोट्या मोठ्या कारणावरून होणाऱ्या हत्या, दिवसागणिक वाढत चाललेला हव्यास, पशुलाही लाजवेल अशी क्रूरता, ही लक्षणं कशाची आहेत? यातून फक्त मला काय हवंय याचाच बोध माणसाला झालाय असंच वाटतं. मला सर्वांच्या भल्यासाठी, हितासाठी अमुक तमुक गोष्टीचा त्याग केलाच पाहिजे ही जाणीव नामशेष होण्याच्याच मार्गावर आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती व्हायला नको. पण अजूनही काही बिघडलेलं नाही. जगात आजही थोडे का असेना पण असे लोक आहेत जे अशी विश्वाची चिंता वाहत आहेत. आपण सगळे त्यांच्याबरोबर सुसंघटित होऊ शकलो तर खूप काही साध्य होईल. निसर्ग आणि माणुसकी वाचवण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. व्यक्ती म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या, पालक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या, एक निष्ठावान नागरिक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या आपण कधीच विसरून चालणार नाही. यात आणखी एक गमतीचा भाग आहे बरं का. काही लोकांना जबाबदाऱ्या अंगावर ओढवून घ्यायची सवय असते. आपण एकाच वेळी खूप गोष्टींचं उत्तम नियोजन करू शकतो असा त्यांचा समज असतो. पण यात नेहमीच त्या व्यक्तीवर हकनाक अधिकचा ताण येतो. मदत घेणं आणि मदत मागणं यात कमीपणा कधीच वाटून घेऊ नये. काही माणसं याच्या अगदी विरुद्ध, त्यांच्या अंगावर जबाबदाऱ्या टाकूनही ते अत्यंत बेफिकिरीनं आणि ढिलेपणानं त्या पार पाडतात. अशा माणसांना त्यातलं गांभीर्य नसतंच बरेचदा. त्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. हे दोन्ही प्रकार काहीसे चुकीचेच आहेत. योग्य व्यक्तीवर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपवणं आणि त्या त्या व्यक्तींनी त्या योग्य प्रकारे पार पाडणं या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. योग्य वेळेत योग्य गोष्टींचं नियोजन करण्याची सवय त्यातून लागते. म्हणून जबाबदारी छोटी असो की मोठी असो ती पार पाडताना कधीच कुचराई होऊ देऊ नये. अनेक व्यक्ती एकत्र येऊन आपापली कर्तव्ये नीट पार पाडतील तरच ते शक्य होईल. यासाठी कोणत्याही व्यवस्थेवर ताण न देता एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं आपली कुटुंबाप्रती असणारी आणि समाजाप्रती असणारी सर्व कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडावीत. विकसित देशातील व्यवस्थेचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करतो. आपण तिकडे जातो तेव्हा आपणही त्यांच्या नियमांचं आणि व्यक्ती म्हणून असलेल्या आपल्या कर्तव्याचं पालन करतोच की. मग आपण आपल्याच देशात इतके बेफिकीर, बेजबाबदार आणि उदासीन का आहोत असा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारणं गरजेचं आहे आणि त्यानुसार बदल करणंही, नाही का?
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध आपण ऐकला, जबाबदारी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
4: विक्रांत शिलाई मशीन
7: तुमचा जीवनभरचा साथी.
8: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
9: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
8: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सर्वदूर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07:15 झाले आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू शिल्प प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
4: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
3: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
5: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून तशी तुझ्यात एवढी काय दमखाळ असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघू तुझं फार.
3: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
7: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
8: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग
8: मग काय,
6: स्वतःपासून सुरुवात कर.
9: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
10: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
9: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
10: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
9: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
10: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी अधिक सक्षम, समृद्ध आणि अधिक प्रगत करण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलंय की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो

0: काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत.
1: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देत संबंधित विभागांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं मुंबईत काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यातली सध्याच्या कामांची परिस्थिती समाधानकारक नाही, प्रत्येक विभागानं अधिक वेगानं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे, या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा एकंदर 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला असून या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यावरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणे आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असं पीसीआय अर्थात पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो, तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं एका निवेदनात पीसीआयनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यामध्ये बँका, फिनटेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं पीसीआयनं सांगितलं. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था, ऑटोसिफ प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं 7-25 सप्टेंबर या कालावधीत सुमारे 5,220 अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. या गाड्यांसाठी प्रवाशांना बसस्थानकांवर तसंच एमएसआरटीसी बस रिझर्वेशन या अधिकृत मोबाईल एपद्वारे आरक्षण करता येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या

0: दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचंही उद्घाटन झालं. यावेळी बोलताना तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव नियमितपणे आयोजित करण्यात येईल असं यावेळी जाहीर करण्यात आलं. गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करा आणि न्यायालयीन दोषसिद्धीचा दर वाढवा असा स्पष्ट आदेश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी बीड जिल्हा पोलीस दलाला दिला. त्यांच्या उपस्थितीत काल बीडमध्ये गंभीर गुन्ह्यांचा तपास आढावा बैठक झाली. दोषसिद्धी, नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. जालन्यातल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 3 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या खटल्याचा निकाल अवघ्या 57 दिवसात दिला आहे. या प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड न्यायालयानं ठोठवला आहे. तसंच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित बालिकेला 3 लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी काल हा निकाल दिला. 10 जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक नागरिकानं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कालावधीत जिल्ह्यात शहर, तालुका तसंच ग्रामस्तरावर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पदयात्रा, सेल्फी विथ तिरंगा यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबवण्याला शासनानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 3 प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला असून 25,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हवामान. राज्यात सर्वच विभागात आज पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा. श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. सकाळचे 7:25 होत. श्रोतेहो, 9:30 साहित्य पश्चिमा इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणाऱ्या मालेत जॉफे चौसर यांच्या कथांचा परिचय आपण ऐकू शकाल. 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 मिश्र संगीत, 10:30 आपकी पसंद, 11:00 गाते रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर. आता 7:25 होत आहेत. दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळची 7:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोतेहो प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता एसआयआर ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेल्या आहेत, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचे फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेले आहेत. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते बीएलओ डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंगसाठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 3 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेले आहेत. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ईसीए नेट मोबाईल ॲपमध्ये तसेच voters.eca.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहेत. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. बीएलओ आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायचं असेल तर तिथे माहिती भरायचं आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल आई वडील किंवा आजोबा आजीच्या माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे, जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही, स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले चांगलं आहे, परंतु मिळालं नाही त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणना पत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावा लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राची पूर्ण माहिती आहे.
0: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत, ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
1: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या व्यतिरिक्त काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल. समजा आपले सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपले नाव गेझेटला नोटिफाई करून आपण बदललेले आहेत, तसा काय बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये

नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश

0: काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलीही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तर वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात किंवा 10वीचा मार्कशीट म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठले कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असं 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या ताकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठले डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील 1 महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ते ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे.
0: हो.
1: आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात.
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे BLO. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख BLO आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाच्या उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. BLO ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचे लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या व्यतिरिक्त हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ECIच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे BLO ला या काम जास्त आहेत त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून BLOचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व BLO, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे BLOचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण SIR म्हणजे काय त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, BLOंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो.

आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस टोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:39 झालेली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात ही रचना.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर हे प्रसारण. सकाळचे 7:45 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, शेतात काम करणारे मजूर असतील, शेतकरी असतील, शेतात काम करणाऱ्या महिला असतील, या सगळ्यांना सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात श्वसनाचे. तर यांना कशा प्रकारचे जंतुसंसर्ग होतात आणि काय त्याच्यावरती उपाय असतात?
4: काय होतं की बऱ्याचदा अनेक रुग्ण जे येतात त्यामध्ये त्यांना वारंवार खोकला येतो, वारंवार ताप येतो, काही लोकांना खोकल्यातून थोडं रक्त पडतं. आमच्या डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतली, काही लोकांना अँटीबायोटिक्सची नावं पाठ असतात, ते अँटीबायोटिक्स घेतात पण बरंच वाटत नाही अशी तक्रार असते. आणि मग आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय करता. मग ते एखादे गृहस्थ असतात किंवा एखाद्या महिला असतात, तर त्या म्हणतात की घरातलं काम करते, शेतात पण जावं लागतं आणि मग शेतातली कामं करावी लागतात. काही वेळा मुलं सुद्धा असतात, शाळकरी मुलं, आणि यांच्यामध्ये हा वारंवार त्रास होतो. म्हणजे काही दिवसासाठी राहणारा खोकला, पुन्हा एकदा खोकल्यातून रक्त पडणं, कणकणीनं, बारीक ताप येणं, डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतली की तात्पुरतं बरं वाटणं, एक्सरे काढल्यानंतर त्यात निमोनियासारखं काहीतरी दिसणं, काही लोक सीटी स्कॅन करतात. काय असतात ह्या केसेस? या लोकांमध्ये शेतात गेल्यामुळं, पायात काही वाहना न घातल्यामुळं, चिखलात पाण्यात गेल्यामुळं, या ह्याच्यामध्ये शेतामध्ये चिखलामध्ये असणारे काही हेल्मिन्स आम्ही म्हणू किंवा ज्याला आपण कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स किंवा हुकवर्म, राऊंड वर्म, अशा प्रकारचे जे परजीवी जंतू असतात त्यांचे जे लार्वी असतात किंवा ज्याला आपण अगदी प्री मॅच्युअर त्याचे जीव म्हणतो आपण, ते त्वचेतून आत जाऊ शकतात शरीरामध्ये आणि त्वचेतून जाऊन रक्तवाहिन्यातून ते प्रवास करत असतात. फार गमतीशीर प्रकार आहे हा. तर हे रक्तवाहिन्यातून जाऊन प्रवास करत करत करत हृदयामध्ये जातात, हृदयातून उजव्या बाजूनही फुफ्फुसामध्ये येतात आणि रक्तवाहिन्यात येऊन त्या फुफ्फुसामध्ये शिरकाव करतात.
3: अच्छा. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934

0: 550-63-934 7385-06-39-34। डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय शेतात काम करणाऱ्यांना कशा पद्धतीने जंतुसंसर्ग होतो?
1: गमतीशीर प्रकार मी सांगत होतो की या लार्वी ज्या असतात त्या रक्तवाहिन्यातून प्रवास करत करत फुफ्फुसामध्ये येतात आणि चक्क त्या रक्तवाहिन्यातून श्वासनलिकांपर्यंत येतात आणि या सगळ्या फुफ्फुसातल्या प्रवासामध्ये म्हणजे वायुकोश आणि श्वासनलिकांच्या प्रवासामध्ये ते दाह निर्माण करतात आणि रुग्णाला खोकलायला लागतो, दम लागायला लागतो, निमोनियासारखा प्रकार दिसतो आणि हे पुन्हा प्रवास करून वर येतात, तोंडामध्ये येतात आणि तोंडातून पुन्हा आतडीमध्ये जातात। आता सगळी ही लाईफ सायकल आहे। काही वेळा मातीतून ह्या ज्या ओव्हा आहेत या तोंडातून जातात, म्हणजे भाजीपाला असेल, चिखल असेल किंवा काही मुलं खातात आणि अशा लोकांना बघा अॅनिमिया असतो, रक्त कमी झालेलं असतं आणि माती खायची सवय असते, माती किंवा खडू किंवा पेन्सिल, तर यातून सुद्धा हा संसर्ग होतो। महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की वारंवार खोकला येत असेल, वारंवार निमोनिया होत असेल, वारंवार रक्त पडण्याची प्रक्रिया असेल तर लॉफलर सिंड्रोम नावाचा आजार, याला लॉफलर सिंड्रोम आम्ही म्हणतो। आणि हे जे जंतू आहेत किंवा ह्या ज्या हेल्मिन्स आहेत, परजीवी जंतू आहेत, यांना मारण्याची औषधं द्यावी लागतात।
0: अच्छा,
1: महत्वाची गोष्ट अशी सर्वांनी लक्षात ठेवावी की याचा परिणाम हृदयावर सुद्धा होतो, आपल्या आतड्यांवर होतो, आपल्या यकृतावर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे हे रुग्ण प्रेझेंट होऊ शकतात आणि म्हणून रुग्णाचं निदान करणं फार महत्वाचं, अचूक निदान आणि त्यामध्ये रुग्णांना बरं वाटतं।
0: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची। श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 7385-63-934 7385-63-934 7385-06-39-34। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। सकाळचे 7:50 झाली आहेत। श्रोते हो, वळूया पुन्हा एकदा भावगीतांच्या कार्यक्रमाकडे। आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत।

भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान साजरं करण्यात येत आहे. या अभियानामध्ये आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीनं साजरे करणार आहोत याविषयी बोलूया. तसंच स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलूया आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगूया. त्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर 02312652624. आणि भावगीतांच्या कार्यक्रमात आता सुरेश भट यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, आवाज लता मंगेशकर यांचा.

श्रोतहो मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतोय श्रीकांत ठाकरे यांचं. याबरोबरच भावगीतांच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग दि माडगुळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिक हो, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे, पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

श्रोतो हो, आत्ताच आपण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग दि माडगुळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती।
1: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर सी ए दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
2: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। सकाळी 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:30 साहित्य पश्चिमा, 10:00 आपकी पसंद, 10:30 लोकसंगीत, 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण। आणि आता सकाळचे 8:30 आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत।

0: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया जॉफ्रे जॉसर यांच्या कथांचा परिचय.
2: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली आयआयटीचा 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील, पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या अग्रगण्य संस्थेनं संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेच्या सोनीपत कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या परमप्रज्ञा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करतील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या स्कॅन अँड शेअर सेवेनं 25 कोटी ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण नोंदणीचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर 2022 स्कॅन अँड शेअर सेवा सुरू झाली. याद्वारे QR कोड स्कॅन करून रुग्णालयातील नोंदणी डिजिटल पद्धतीनं पूर्ण करण्याची सुविधा दिली जाते. 25 कोटींचा टप्पा हे भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेवर नागरिक आणि आरोग्य सेवा पुरवठादारांनी ठेवलेला वाढता विश्वास दर्शवत असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील कुमार बरनवाल यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शाह यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था ऑटोसिफू प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं.

सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा एकंदर 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असा निर्वाळा पीसीआय अर्थात पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानं दिला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं पीसीआयनं एका निवेदनात स्पष्ट केलं आहे. यूपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यांमध्ये बँका, फिनटेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं पीसीआयनं सांगितलं. व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना आगामी काळातही ग्राहकांना आणि व्यवसायांना यूपीआयद्वारे विश्वसनीय सेवा मिळणं सुनिश्चित करण्यासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं पीसीआयनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणं आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. परदेशातून येणाऱ्या निधीच्या नियमनामध्ये सुधारणा करणाऱ्या प्रस्तावित विधेयकाबाबत अमेरिकेच्या एका लोकप्रतिनिधीनं उपस्थित केलेले आक्षेप भारतानं फेटाळून लावले आहेत. कायदेविषयक बाबी ही देशाची अंतर्गत बाब असून त्याबाबतचे निर्णय संसद घेत असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका मांडली. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये परदेशी निधीचं नियमन केलं जात असल्याचं जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल नवी दिल्ली इथं ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि श्रीलंकेचे बंदर आणि नागरी विमान वाहतूक मंत्री तसंच ऊर्जा मंत्री अनुरा करुणाथिलके उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित भारत श्रीलंका एचव्हीडीसी वीज जोडणी आणि संपूर सौर ऊर्जा प्रकल्पासह सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकासासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. एमएमआरडीए, रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि सिंगापूरच्या टेमासिक समूहातील सुरवाना जुरांग आणि मॅपल ट्री यांच्यात काल सामंजस्य करार झाला, त्यानंतर ते बोलत होते. झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात काल पहिली अधिकृत चर्चा झाली. दरम्यान

0: या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियामध्ये आसा इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षित रामराज आणि अश्मिता चालिया यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत उद्या अश्मिता आणि रक्षित आमनेसामने असतील. भारतीय हवामान विभागानं आज ओडिशा आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पाऊस तसंच वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पाऊस आणि वादळासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली आयआयटीचा 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. या राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन. हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं आणि जाणीव हे त्याचं रूप असल्यामुळं हे चैतन्य सतत स्फुरद्रूप असतं। याचाच भावार्थ असा की हे चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असतं। म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपानं व्यक्त होतं, प्रगट होतं, सगुण साकार होतं। इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य

बीज रूपानं वास करून राहतं. हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते, व्यक्त होते. पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं. अशा प्रकारे पेरलेल्या कोयीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपामध्ये, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर आणि आंबे, या सर्व प्रकारानं बहरून येतं. याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यामध्ये कोय असलेली दिसून येईल. म्हणजे जी फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती ती विविध रूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर, आंबे, या सर्व रूपानं ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपानं वास करून राहिली. असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाण लियायसे. थोडक्यात सच्चिदानंद स्वरूप चैतन्य विश्वरूपानं विविध रूपात प्रकट होतं आणि सर्व भूतमात्रात बीज रूपानं वास करून राहतं. म्हणूनच भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, बीजम माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. विश्वात सर्वत्र परमेश्वर वास करतो हा प्रज्ञावंत ज्ञानी भक्तांचा सिद्धांत निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण या विषयाच्या संदर्भात किती महत्वाचं ठरतो हे श्रोत्यांच्या ध्यानात येईल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महत्वाची, तीही की हे जे चैतन्य विश्वरूपानं प्रकट झालं त्याच विश्वाचा आपलं मानवी शरीर हा एक अविभाज्य भाग आहे. इतकंच नव्हे तर ते चैतन्य बीज रूपानं मानवी शरीरात वास करून राहतं. हेच निराळ्या शब्दात सांगायचं म्हणजे अव्यक्त, अदृश्य, अरूप, निर्गुण, निराकार असं हे चैतन्य मानवी शरीर या रूपात व्यक्त, दृश्य, सगुण, साकार अशा स्वरूपामध्ये प्रकट झालं. ज्याप्रमाणे पाणी लहर रूपानं प्रकट होतं आणि ती लहर अंतर्बाह्य पाणी स्वरूप असते, त्याप्रमाणे चैतन्य मानवी शरीर रूपानं साकार झालं असून ते अंतर्बाह्य चैतन्य रूप आहे. असं हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. जीवनविद्येचा हा मौल्यवान सिद्धांत अधिक स्पष्ट करणं इष्ट वाटत. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य घन परमेश्वर विश्वरूपानं जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो विश्वात सर्वत्र नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात सगुण साकार झालेला दिसून येतो. म्हणूनच जीवनविद्येनं विश्वरूपानं व्यक्त झालेल्या परमेश्वराची याप्रमाणे व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात परमेश्वर विश्वात कसा प्रकट झालेला आहे हे निवडक उदाहरणावरून स्पष्ट करता येईल. अवकाशात सूर्य स्थिर असतो आणि त्याच्या भोवती पृथ्वी सकट इतर ग्रह फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फेरे आणि सूर्याभोवतीचे फेरे ठराविक विशिष्ट पद्धतीनं आणि ठराविक वेळापत्रकाप्रमाणे होत असतात. हा सर्व भव्य आणि दिव्य प्रकार पुरातन काळापासून ते आजतागायत

0: व्यवस्थित पद्धतीनं चालत राहिलेलं आहे. पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच आपल्याला दिवस आणि रात्र अनुभवायला येतात. त्याचप्रमाणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वगैरे ऋतू नियमानं येत असतात. हा सर्व प्रकार व्यवस्थित चालत असतो, तरी सुद्धा इथं ही व्यवस्था प्रत्यक्षपणे कोणीही करताना दिसत नाही. त्याचप्रमाणे या नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेच्या अंतर्गत स्वयंनियंत्रित आणि स्वयंचलित अशी अलौकिक आणि अद्भुत व्यवस्था असून ही सर्व व्यवस्था निसर्ग नियमानं मंडित आहे. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती अवकाशात फिरत असतात, परंतु सूर्यासकट हे सर्व ग्रह अवकाशात कोसळत नाहीत. याचं कारण गुरुत्वाकर्षणाच्या भव्य आणि दिव्य अशा अद्भुत शक्तीच्या प्रभावामुळं ते सर्व अवकाशात एकमेकांना धरून आणि सांभाळून आहेत. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. समुद्राचं खारट पाणी सूर्याच्या प्रभावामुळं वर खेचलं जाऊन त्याचं रूपांतर ढगात होतं आणि त्याच ढगाकडून पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षाव होतो. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पर्जन्यवृष्टीमुळं डोंगर, पर्वत, कपारीतून नद्यांचे प्रवाह वाहू लागतात आणि ते सर्व प्रवाह पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पर्वत, डोंगर, टेकड्या, विहिरी, तलाव, नद्या, वृक्ष, वनस्पती, सरोवर, जलचर, प्राणी, पशुपक्षी वगैरे सर्व भूतमात्र आणि सर्व प्राणीमात्र हे सर्व एकमेकांशी संबंधित असून त्यांचं अस्तित्व सुद्धा एकमेकांवर अवलंबून असतं. यालाच पर्यावरण व्यवस्था म्हणतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता पहा, पृथ्वीवर विविध प्रकारचे लहान मोठे वृक्ष आहेत. हे वृक्ष म्हणजे प्रत्यक्षात शंकराचे अवतारच होत. ज्याप्रमाणे शंकरानं विष स्वीकारून जगाला अमृत उपलब्ध केलं, त्याचप्रमाणे हे वृक्ष कार्बन डायऑक्साईड स्वतःसाठी स्वीकारतात आणि जगाला ऑक्सिजन वायू उपलब्ध करून देतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. मातेच्या गर्भपिशवीत मूल जन्माला येतं. 9 महिने गर्भाशयात त्याची जोपासना होते. मूल जन्मल्यानंतर मातेच्या स्तनात दूध निर्माण होतं. अशा रीतीनं लहान मुलांची सर्व प्रकारे जीवनव्यवस्था होते. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पशु, पक्षी, जलचर वगैरे सर्व प्राणी मात्र आणि भूतमात्र आणि विश्वातील सर्व माणसं पृथ्वीवर वास करतात. परंतु पृथ्वी मातेनं सर्व प्राणीमात्रांना जर धरून ठेवलं नसतं तर सर्व प्राणीमात्र आणि सर्व माणसं अवकाशात फेकली गेली असती. परंतु परमेश्वरी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुरेख आहे की गुरुत्वाकर्षणाच्या अलौकिक शक्तीच्या प्रभावानं सर्व भूतमात्रांना पृथ्वी मातेनं घट्ट धरून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं दिवसभर खेळतात आणि रात्र झाली की आईच्या कुशीत जाऊन विसावतात, झोपतात, तसंच सर्व प्राणीमात्र आणि माणसांचं आहे. ही आहे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, ठीक 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज ऐकूयात।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा या अभियानात आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीनं साजरा करणार आहोत याविषयी बोलूया. तसंच स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही बोलूया आणि आपल्या आवडीचं गाणं सांगूया. त्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर 02312566224. तर श्रोते हो, सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहोकार, आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. छोटी सी बात या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात आशा भोसले आणि येशुदास यांच्या युगुल स्वरात, ही रचना आहे योगेश यांची, संगीत सलील चौधरी यांचं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: श्रोतेहो, आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात अमित खन्ना यांची रचना आपण ऐकलीत. राजेश रोशन यांचं संगीत आणि चित्रपट होता बातो बातो में. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:12 आणि 55 सेकंद झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता गोलमाल या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, गुलजार यांची रचना, RD बर्मन यांचं संगीत.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोते हो, खट्टा मिठा या चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही होती गुलजार यांची रचना, राजेश रोशन यांचं संगीत. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमामध्ये आता रुना लैला यांचा आवाज.

0: गीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर प्रसारण. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. श्रोतेहो, कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य पश्चिमा. इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणाऱ्या या मालेत आज ऐकूया जॉफ्रे टॉसर यांच्या कथांचा परिचय. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जॉफ्री चॉसर या लेखकाविषयी आणि त्यांच्या कॅन्टरबरी टेल्स या कथासंग्रहातील काही कथांचा परिचय. वक्ते आहेत डॉक्टर धनंजय देवळालकर.

इंग्रजी साहित्यातील अग्रणी लेखक म्हणून जॉफ्री चॉसर याचा नामोल्लेख इंग्रजी साहित्यातील सर्वच इतिहासकारांच्या लिखाणात आढळून येतो. इंग्रजी भाषा म्हणून विकसित होत असताना इसवी सनाच्या 13व्या शतकातील हा एक नामवंत कवी, याला फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर अशीही उपाधी दिलेली आहे. याच्या जन्माची नेमकी तारीख अनिश्चित आहे, पण साल मात्र नक्की, ते म्हणजे इसवी सन 1340. त्याचा जन्म लंडन येथे झाला. त्याने सैन्य दलात हे काम केलं. तो राजघराण्याशी निगडीत होता. राजा रिचर्ड दुसरा याच्या काळात तो इटलीला राजदूत म्हणूनही गेला होता. इंग्रजी साहित्यातील हा पहिला कवी की ज्याच्या मृत्यूनंतर त्याचं दफन वेस्टमिनिस्टर अॅबे या ठिकाणी करण्यात आलं. त्यांनी लिहिलेल्या कविता या 3 भागात विभागता येतात. पहिला भाग फ्रेंच कविता, दुसरा भाग इटालियन कविता आणि तिसरा भाग इंग्रजी कविता. फ्रेंच गटातील त्याच्या कविता या फ्रेंच कवीच्या कवितांचाच अनुकरण वाटतात. त्या अगदीच नवशिक्या कवीने लिहिलेल्या व साधारण आहेत. याचं उदाहरण म्हणजे त्याची दीर्घ कविता द रोमा ऑफ द रोज. दुसऱ्या गटातील त्याच्या कविता म्हणजे इटालियन गटातील कविता. या विकसित पहिल्या कवितेपेक्षा जास्त समृद्ध वाटतात. त्यातील शब्दकळा, आशय हाही सरस आहे. उदाहरणार्थ अनेलिडा अँड आर्साइट, द पार्लमेंट ऑफ फाउल्स, ट्रॉयलस अँड क्रिसिडा वगैरे. तिसऱ्या गटातील चॉसरच्या कविता ह्या चॉसर हा कवी म्हणून विकसित झाल्याचा पुरावा होत. त्याचे व्यक्तिमत्व, त्याचा सच्चेपणा, भाषेचे सौष्ठव या काळातील त्याच्या कवितेमध्ये आपणास आढळून येते. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे द कॅन्टरबरी टेल्स. या कविता पूर्णपणे इंग्रजी भाषेचा आविष्कार आहे. जरी याच्यावर बोकाशिओ या लेखकाचा व त्याच्या कथनशैलीचा प्रभाव असून देखील त्या इंग्रजी भाषेतील, इंग्रजी मातीतील कविता वाटतात. चॉसरने द कॅन्टरबरी टेल्स कवितेसाठी 29 प्रवासी त्याला स्वतःला धरून घेतलेले आहेत. आणि हे सर्वच्या सर्वजण यात्रेकरू थॉमस बेकेटच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कॅन्टरबरीला जात आहेत अशी कल्पना केलेली आहे. आणि प्रवासात प्रत्येक प्रवाशांनी जाताना 2

व येताना दोन अशा चार गोष्टी सांगाव्यात असं ठरतं. या 29 प्रवाशात स्त्री, पुरुष, वयस्क, वेगवेगळ्या पदावर, हुद्द्यावर, वेगवेगळे व्यवसाय असणारे लोक आहेत. या सगळ्यांच्या मिळून 100 वर गोष्टी झाल्या असत्या, पण चॉसर फक्त 20 गोष्टी पूर्ण करू शकला आणि 4 गोष्टी काहीशा अपूर्ण आहेत. अशा एकूण 24 गोष्टी या कॅन्टरबरी टेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या 24 गोष्टीपैकी 2 गोष्टी गद्य स्वरूपात आहेत आणि उरलेल्या सर्व पद्य स्वरूपात आहेत. या साहित्यिक कलाकृतीमध्ये आपणास मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचा विनोद, करुण रस, त्यावेळेसची समाजाची प्रवृत्ती, उपहास या सर्व गोष्टींचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आता कॅन्टरबरी टेल्स विषयी थोडं पाहूयात. इ.स. 1378 आसपास चॉसरला इंग्रजीत कविता लिहाविषयी वाटली, जी इंग्रजी जनसामान्यासाठी असेल, कारण फ्रेंच भाषा ही राजदरबारातील भाषा होती व लॅटिन ही भाषा गिरिजाघरातील म्हणजे चर्चमधील भाषा होती. चॉसरने पहिल्यांदा बोलीभाषेत कविता लिहिली. चॉसरचे वक्तृत्व व संभाषण कौशल्य व्याख्यानासारखे होते, त्यामुळे राजे व उमराव यांच्या दरबारात त्याचे उच्च स्थान होते. त्याच्या सेवेबद्दल त्याला बरेच मानसन्मान, पारितोषिक व बक्षीस मिळाले. त्याच्या आयुष्याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती त्याने केलेल्या नागरी सेवेमुळेच उपलब्ध झालेली आहे. या कवितेत चॉसरने इंग्रज समाजाचे दर्शन घडवले आहे. या सर्व प्रवासामध्ये त्याने समाजातील सर्व घटकातील लोकांचा समावेश केलेला आहे. त्यांची विचारसरणी, त्यांचं राहणीमान, योग्य काय, अयोग्य काय याची निवड यावर देखील चॉसर भाष्य करतो. थोडक्यात आपणास चॉसरच्या कॅन्टरबरी टेल्सवरून इ.स. 14व्या शतकातील इंग्लंडचं सामाजिक दर्शनही होतं. साहित्य कलाकृती ही जर समाजाचा आरसा असेल असं मानलं तर कॅन्टरबरी टेल्स हे त्याचं एक उत्तम उदाहरण होय. मध्ययुगीन काळातील इंग्रजी बोलीभाषा साहित्यिक कलाकृतीत उतरवणारा मध्ययुगीन काळातील इंग्रजी बोलीभाषा जी खूप कमी प्रमाणात कमी लोकांमध्ये बोलली जात होती ती साहित्य कलाकृतीमध्ये उतरवणारा चॉसर हा कवी, आणि तो सर्वश्रेष्ठ यासाठी की त्या काळात इतर कवींनी देखील इंग्रजीत कविता लिहिण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं एकतर साहित्य चॉसर इतकं उच्च दर्जाचं नाही आहे किंवा उपलब्ध देखील नाही आहे. कारण का या काळापर्यंत फक्त फ्रेंच आणि लॅटिन या दोन भाषातच साहित्य निर्मिती केली जायची. चॉसरच्या प्रसिद्ध साहित्य कलाकृतीमध्ये द बुक ऑफ द डचेस, ब्लांच ऑफ द लँकस्टर, द हाऊस ऑफ द फेम इत्यादी. कॅन्टरबरी टेल्स ह्या इतर साहित्य कलाकृतीपासून वेगळ्या आहेत, कारण यात प्रथमच कथन पद्धतीमध्ये आपल्याला नैसर्गिकता आढळून येते. सर्व यात्रेकरू टॅबाटच्या विश्रांतीगृहात थांबलेले आहेत आणि या खानावळीचा मालक सर्वांनी प्रवासात गोष्ट सांगावी असं सुचवतो, आणि जो चांगली गोष्ट सांगेल त्याला बक्षीस म्हणून परत आल्यानंतर पोटभर जेवण देण्याचंही मान्य करतो. सर्वप्रथम सरदार म्हणजे नाईट आपली गोष्ट सांगतो. त्याच्या गोष्टीस सरदाराचे जीवन, त्यांच्याबद्दल समाजात असलेला रुबाब, दरारा, प्रेम, असूया या सगळ्या गोष्टी त्याच्या कथेमध्ये येतात. तर ती कथा अशी, सिरियाची सत्ता उलथवून ड्यूक थेसियस त्याची नवीन पत्नी हिपोलायटा आणि तिची बहीण इमिलेला घेऊन अथेन्सला परत येतोय. अथेन्सच्या बाहेर त्याला शोक करणाऱ्या स्त्रिया भेटतात. त्या शोक का करत असतात याची ज्यावेळी चौकशी करतो त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की क्रियॉनने त्यांच्या पतीची हत्या केली आणि त्यांचा तो अंत्यविधी देखील करू देत नाही. थेसियस क्रियॉनची जुलमी राजवट संपवतो आणि मृत लोकांना त्यांच्या नातेवाईकाकडे रितसर अंत्यविधीसाठी सोपवतो. क्रियॉनची राजवट संपुष्टात असताना लुटारूंना दोन सरदार मिळतात, त्यांची नावं पॅलोमन आणि अरसाईट. थेसियस त्या दोघांनाही देहांताची शिक्षा देण्याऐवजी तुरुंगात डांबून ठेवतो, थोडक्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा देतो. काही वर्षानंतर सकाळच्या वेळी पॅलोमनला तुरुंगातून सुंदर इमिलीचं दर्शन होतं. दुसरा सरदार अरसाईट त्यालाही इमिली दिसते आणि तो आपले प्रेम जाहीर करतो. दोन्ही सरदार आपले इमिलीवर प्रेम जडले आहे असे सांगतात आणि एकमेकाचे जीवश्य कंठ

असलेले मित्र आता शत्रू होतात. दरम्यानच्या काळात या सरदारांचा मित्र अथेन्समध्ये येतो आणि आर्साइटला तुरुंगातून सोडतो. त्याची तुरुंगातून सुटका ही एका अटीवर होते आणि ती अट म्हणजे की त्याने परत कधीही अथेन्सला यायचं नाही. दोन्ही सरदार एकमेकांना नशीबवान समजतात. पॅलमोनला वाटतं आर्साइट नशीबवान आहे कारण तो आता कैदीतून मुक्त झालाय, सैनिक घेऊन येईल, हल्ला करेल आणि इमिलीला घेऊन जाईल. तर आर्साइटला असं वाटतं की पॅलमोन किती नशीबवान आहे, रोज त्याला इमिलीचं दर्शन होईल. थेब्स येथे आर्साइट इमिलीच्या प्रेमात अखंड बुडाल्यामुळे त्याला कशाचेच भान राहत नाही. तो आहार नीट घेत नाही की जेवण व्यवस्थित करत नाही की कोणाशी व्यवस्थित बोलत नाही, त्यामुळे त्याची प्रकृती एकदम ढासळते. तो ओळखण्यापलीकडे अशक्त व निस्तेज होऊन जातो. एके रात्री मर्क्युरी देवाचा दूत त्याला अथेन्सला परत जाण्याचा सल्ला देतो आणि तो अथेन्सला परत येतो. तो दुसरे नाव धारण करतो. फिलोस्ट्रेट नावाने तो इमिलीच्या घरी चाकर म्हणून काम करू लागतो. बरेच वर्ष जातात. आता फिलोस्ट्रेट म्हणजे आर्साइट थेसियसच्या कोर्टात मोठ्या व सन्मानाच्या हुद्द्यावर बढती मिळवतो. दरम्यान पॅलमोन तुरुंगातच असतो पण कर्मधर्म संयोगाने तो तुरुंगातून निसटण्यात यशस्वी होतो. त्याच सकाळी योगायोगाने आर्साइटची आणि पॅलमोनची भेट होते. स्वतः एकटं समजून आर्साइट स्वतःच्या दुर्दशेचा ठपका जुनो, मार्स आणि व्हिनस यांच्यावर ठेवतो. पहिल्यांदा पॅलमोन आर्साइटला ओळखतच नाही पण त्याच्या इमिलीबद्दलच्या शोकामुळे त्याला त्याची ओळख पडते. पॅलमोन त्याला मारण्याची शपथ घेतो कारण त्याने लबाडी केलेली असते आणि सरदाराचे नियम तोडलेले असतात. दुसऱ्या दिवशी दोघे तलवारबाजीचे आयोजन करतात. दोघे एकमेकाशी तलवार युद्ध करणार पण त्यावेळी थेसियस त्याच्या ताफ्याबरोबर तेथे येतो आणि दोघांनाही लढण्यापासून रोखतो. पॅलमोन सर्व कहाणी त्याला कथन करतो आणि दोघांसाठी मृत्यूदंड द्यावा असे सुचवतो. थेसियस त्याची मागणी मान्य करतो पण राजासोबत असलेल्या स्त्रिया दोन्ही सरदारासाठी दयेची मागणी करतात. थेसियस त्यांची मागणी मान्य करतो आणि एक वर्षांनी दोघांनी 100 लोकांच्या मदतीने एकमेकाशी युद्ध करावं असं जाहीर करतो आणि त्या युद्धात जो जिंकेल तो इमिलीशी विवाह करेल असंही सांगतो. एक वर्षानंतर आर्साइट पॅलमोन आपापल्या 100 साथीदारासोबत युद्धासाठी अथेन्सला येतात. थेसियस त्यांचं जंगी स्वागत करतो. युद्धापूर्वी आर्साइट पॅलमोन आणि इमिली तिघेही ईश्वराची प्रार्थना करतात. प्रत्येकजण आपापल्या व्यक्तिमत्वानुसार ईश्वराकडे मागणी घालतात. पॅलमोन व्हिनसला, जी की प्रेमाची देवता आहे, तिला मागणी घालतो की मला इमिली मिळू दे. इमिली पावित्र्याचे प्रतीक आहे. ती डायनाची आराधना करते व इच्छा व्यक्त करते की तिला योग्य वर मिळावा. आर्साइट युद्धाची देवता मार्सची आराधना करतो आणि युद्धात विजय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येकाला त्याची प्रार्थना ईश्वराने ऐकली आणि कौल दिलाय असंही वाटतं. तिघांच्या प्रार्थना मान्य झाल्यामुळे स्वर्गात गोंधळ निर्माण होतो. पण सॅटर्न, जी की प्रार्थनाची देवता आहे, हस्तक्षेप करून गोंधळ मिटवते आणि आश्वासन देते की पॅलमोनला त्याचं प्रेम मिळेल, आर्साइट युद्ध जिंकेल आणि इमिलीला योग्य वर मिळेल. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आर्साइट आणि पॅलमोनमध्ये घनघोर युद्ध होतं. पॅलमोनला इजा झाल्यामुळे मैदानावरून बाहेर घेऊन जावं लागतं. आर्साइटला विजयी घोषित केलं जातं पण आर्साइटचा घोडा सॅटर्न प्लुटोला पाठवून दुबळा करतो. जखमी आर्साइटला थेसियसच्या राजवाड्यात आणलं जातं. मरणशय्येवर असताना आर्साइट पॅलमोनच्या गुणाचं कौतुक करतो आणि इमिलीचा विवाह पॅलमोनशी करावा अशी विनंती करतो. आर्साइटचा मृत्यू होतो. थेसियस अगदी पूर्ण सन्मानाने आर्साइटचा अंत्यविधी करतो आणि पॅलमोन व इमिलीचा विवाह संपन्न होतो.

सरदाराची कथा झाल्यानंतर यजमान म्हणजे जो खानावळीचा मालक आहे तो साधूला गोष्ट सांगायची विनंती करतो. पण तिथं उपस्थित असलेला मिलर म्हणजे चक्कीवाला तो म्हणतो की मी गोष्ट सांगणार. आणि त्याचा एकंदरीत आविर्भाव पाहून सर्व लोक त्याला गोष्ट सांगायला परवानगी देतात. मिलर हा खूप दारू प्यायलेला आहे आणि तो एका सुताराची गोष्ट सांगण्याचं कबूल करतो.

आता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रवासामध्ये ओसवाल्ड या कथेस विरोध करतो, कारण कुणेके काळी ओसवाल्डने सुतारकाम केलेले आहे. चॉसर आपणास ही कथा थोडी अशिष्ट असल्याचेही सांगतो आणि मिलर कथेस सुरुवात करतो. कथानक थोडक्यात असं आहे, एक जॉन नावाचा म्हातारा व शंकेखोर सुतार असतो आणि त्याचा विवाह 18 वर्षीय सुंदर ॲलिसन बरोबर झालेला आहे. तो आपल्या घरातील एक खोली निकोलस या ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्या मुलाला भाड्याने देतो. निकोलस पाऊस पडेल की नाही, नशिबामध्ये काय घडेल काय नाही याबद्दलची भविष्यवाणी करत असतो. निकोलसचे ॲलिसनवर प्रेम जडते आणि तो तिला आपले प्रेम व्यक्त करून सांगतो. तो असंही म्हणतो की माझ्यावर प्रेम कर अन्यथा मी मरेन. प्रथम ॲलिसन विरोध करते पण तिचा विरोध लगेच मावळतो. ते दोघे मिळून जॉनला अदल घडवण्याची योजना आखतात. ॲलिसनवर आणखीन एक ॲप्सिलॉन नावाच्या व्यक्तीचं प्रेम असतं. ते एकतर्फीच असतं. तो चर्चमध्ये धूप अगरबत्ती फिरवण्याच्या कामाला असतो. ॲलिसनला तो त्रासदायकच असतो. ॲलिसन फक्त निकोलसशीच जवळीक साधते. निकोलस एका रात्रीसाठी जॉनला घराबाहेर काढण्याचा एक चांगली शक्कल लढवतो. निकोलस जॉनला असे सांगतो की आपल्या शहराला पुराचा तडाखा बसणार आहे, जसं बायबलमध्ये नोहानी सांगितलं होतं अगदी तसंच, आणि यातून वाचण्यासाठी 3 होड्यात करून त्यात सामान ठेवून छताला बांधून ठेवाव्यात, म्हणजे पूर आला की त्यांना त्यांचा जीव वाचवता येईल असंही तो त्याला निक्षून सांगतो. जॉन निकोलसने सांगितल्याप्रमाणे तयारी करतो. पूर येणार अशी भविष्यवाणी केलेल्याच्या आदल्या रात्री जॉन, ॲलिसन आणि निकोलस बोटीत जाऊन बसतात. ज्यावेळी जॉन झोपी जातो त्यावेळी ॲलिसन आणि निकोलस खाली उतरून ती रात्र प्रणयात घालवतात. उत्तर रात्री उशिरा ॲप्सिलॉन घरात मिलर नाही याची खात्री करून खिडकीत येऊन ॲलिसनला हक्का मारतो. घरात त्याला प्रवेश नाकारल्यामुळे तो ॲलिसनकडे चुंबन तरी दे अशी मागणी करतो. हा इतर लोकांना जागे करेल या भीतीने ॲलिसन चुंबन देण्यासाठी तयार होते. ती आपले ढोपर त्याच्या पुढे करते. तो निघून गेल्यावर निकोलस आणि ॲलिसन त्याच्या मूर्खपणावर हसतात. आपण फसवलो गेलो याची जाणीव झाल्यावर ॲप्सिलॉन प्रचंड चिडतो आणि लोहाराकडून एक तप्त सळई घेऊन ॲलिसनच्या खिडकीजवळ परत येतो आणि ॲलिसनला अंगठी आणली आहे अशी सबब सांगून परत एका चुंबनाची मागणी करतो. यावेळी निकोलस त्याला फसविण्यासाठी स्वतःची ढोपर त्याच्याकडे करतो. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तप्त सळईचा चटका त्याला जोरात देतो. निकोलस पाणी पाणी म्हणून रोडतो. या आवाजामुळे जॉनला जाग येते आणि त्याला वाटतं की पुरच आला आणि तो आपल्या होडीचा दोर कापतो आणि खाली दणकण आदळतो. आजूबाजूचे शेजारी धावत पळत येतात आणि पूर येईल म्हणून जीव वाचवण्यासाठी जॉनने केलेल्या तयारीला शुद्ध वेडपटपणा समजून हसतात आणि कथा संपते. ही एक विनोदी मानवी वैगुण्यावर भाष्य करणारी कथा आहे. चॉसरनी ही रचलेली कथा एक सर्वसामान्य सर्वकालिक लोककथेचाच एक अंश आहे. पाश्चिमात्य साहित्यात श्रीमंत म्हातारा लंपट पुरुषाने एखाद्या तरुण मुलीशी विवाह करावा अशा आशयाची खूप उदाहरणं आहेत, त्यापैकी ही एक.

यानंतर मिलरची गोष्ट अजिबात न आवडलेला एकमेव यात्री म्हणजे ओसवाल्ड. त्याला मिलरने सांगितली गोष्ट हे त्याला स्वतःचा अपमान वाटते, कारण तो काही काळ सुतारकाम केलेला असतो. त्याच्या कथेत तो आता मिलरविषयी सांगायचं ठरवतो आणि आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचंही त्याच्या डोक्यात असतं, आणि तो आपली गोष्ट सांगण्यास सुरुवात करतो. एक अप्रमाणिक खोटारडा चक्कीवाला महाविद्यालयाच्या जवळच राहत असतो. त्याला धान्य व पीठ चोरायची सवय असते. एकवेळी शाळेचा नोकर खूप आजारी असल्यामुळे दळण दळताना उपस्थित राहत नाही, तर चक्कीवाला मोठ्या प्रमाणात चोरी करतो. महाविद्यालयातील दोन विद्यार्थी जॉन आणि ॲलन याचा बदला घ्यायचा ठरवतात. ते स्वतः धान्याची पिशवी दळण्यासाठी चक्कीत घेऊन येतात आणि तेथेच थांबतात. आता चक्कीवाल्याला चोरी करणे शक्यच नसते, त्यामुळे तो काय करतो की त्यांचा जो बांधलेला घोडा आहे तो सोडून देतो. ज्यावेळी जॉन आणि ॲलनच्या लक्षात येते की आपला घोडा जागेवर नाही आहे, त्यावेळी ते दोघेही घोड्याच्या शोधासाठी बाहेर पडतात. तोपर्यंत चक्कीवाला अर्धी पिशवी रिकामी करून स्वतःकडे ठेवतो. रात्री मुलं परत येतात. उशीर झाल्यामुळे चक्कीवालास त्याच्याच घरी मुक्काम करू द्यावा अशी विनंती करतात आणि चक्कीवाला त्यांना राहण्यास परवानगी देतो. चक्कीवाल्याला एक पत्नी असते, एक 20 वर्षाची मुलगी असते

पुण्यातील एक लहान मुलगा असतो. घर लहान असल्यामुळे सगळे एकाच खोलीत झोपतात, पण प्रत्येकाचा बिछाणा वेगळा असतो. जॉन व ॲलन एका बिछाण्यावर, चक्कीवाला व त्याची पत्नी बाळाचा पाळणामध्ये ठेवून झोपतात, आणि त्याची मुलगी एका तिसऱ्या बिछाण्यावर झोपलेली असते. ॲलन व जॉन बदला घ्यायचे ठरवतात. ॲलन चक्कीवाल्याच्या मुलीकडे जातो, जॉन पाळण्याची जागा बदलतो, आणि चक्कीवाल्याची बायको जॉनच्या बिछाण्याला नवऱ्याचा बिछाणा समजून त्याच्याकडे येते. पहाटे ॲलन मुलीचा निरोप घेतो. ती त्याला चोरून ठेवलेल्या पिठाची जागाही दाखवते. ॲलन जॉन समजून रात्रीची गंमत चक्कीवाल्याला सांगतो. चक्कीवाला त्वेषाने बिछाण्यातून उठतो. त्याची बायको गोंधळून जाते आणि विद्यार्थी समजून नवऱ्यालाच चोप देते. ॲलन आणि जॉन आपले पीठ आणि गहू घेऊन पसार होतात.

यानंतरची जी कथा आहे ती कायद्याच्या माणसाने सांगितलेली कथा आहे. रोममध्ये असताना सिरियन व्यापारी राजाच्या मुलीबद्दल खूप काही ऐकतात. तिचं नाव डेम कॉन्स्टन्स असतं. ती एक मूर्तिमंत सौंदर्य, चांगुलपणा आणि निर्व्याजता याचंच जनुती प्रतीक असते. सिरियन व्यापारी आपल्या राज्यात परत आल्यानंतर ते आपले धाडसी अनुभव सिरियाचा शासनकर्ता जो सुलतान असतो त्याला सांगतात आणि त्याला कॉन्स्टन्स या सौंदर्यवतीबद्दलही सांगतात. तो तिच्या सौंदर्याच्या वर्णनानेच इतका प्रभावित होतो की सुलतानाला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा होते. पण सुलतान पडला इस्लाम धर्मीय आणि कॉन्स्टन्स होती तर ख्रिश्चन, तर तिच्याशी विवाह करता यावा म्हणून सुलतान ख्रिश्चन धर्म स्वीकारतो आणि आपल्या प्रजेलाही ख्रिश्चन धर्माची दीक्षा घ्यायला भाग पाडतो. त्यांचं लग्न होतं. कॉन्स्टन्सला आपला परिवार, सगळे सोयरे, मैत्रिणी आणि विशेषतः रोम शहर सोडताना अतिदुःख होतं. परंतु प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असल्याकारणामुळे ती आपल्या नवऱ्यासोबत सिरियाला जाते. तिचा येशूवर प्रचंड विश्वास असतो आणि येशू आपणास या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देईल असे तिला मनोमन वाटतं. पण सुलतानाच्या आईला हे धर्मांतर मान्य नसतं. इतर विश्वासू सहकाऱ्यासोबत ती धर्मांतराचं नाटक करते आणि विवाह प्रत्यर्थ आयोजलेला भोजन समारंभ झाला की ख्रिश्चन लोकांना मारायचा कट रचते आणि तसेच होते. सुलतानाच्या आईचे विश्वासू साथीदार विवाहाचा उत्सव पार पडला की ख्रिश्चन समुदायाची शिरकान करतात आणि त्यात तरुण सुलतानाला देखील मारलं जातं. कॉन्स्टन्स मृत्यूच्या तावडीतून सहीसलामत सुटते. तिला एका जहाजात बसून समुद्र सफरीला रवाना करण्यात येतं. एक वर्ष आणि एक दिवसाचा प्रवास करून तिचं जहाज उत्तरेकडील द्वीपाला पोहोचतं. त्या द्वीपाचं नाव आहे नॉर्दंबर लँड. तिथे एक पोलीस आणि त्याची पत्नी कॉन्स्टन्सचा स्वीकार करतात. नॉर्दंबर लँडवरील लोक कोणताच धर्म मानत नसतात, म्हणजे थोडक्यात ते पॅगन असतात. त्यामुळे कॉन्स्टन्स स्वतःच्या धर्माबद्दल गुप्तता पाळते. पण कॉन्स्टेबलची जी पत्नी असते हर्मन गिल्ड ही ख्रिश्चन धर्म स्वीकारते आणि त्या दोघी चमत्कार करताना पाहिल्यामुळे कॉन्स्टेबल देखील ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतो. एका तरुण सरदाराच्या नजरेत कॉन्स्टन्स भरते. सरदारावर सैतानाचा अंमल असतो. तो हर्मन गिल्डचा गळा कापून खून करतो व शस्त्र कॉन्स्टन्सच्या बेचण्यावर टाकतो. कॉन्स्टेबल कॉन्स्टन्सला राजा अल्लाच्या समोर घेऊन जातो. राजा तिला मृत्यूदंडाची शिक्षा देतो पण त्यापूर्वी सरदारांनी पवित्र ग्रंथावर हात ठेवून ती दोषी असण्याची शपथ घ्यायलाही लावतो आणि तो ज्यावेळी ती दोषी असल्याच्या शपथेवर सांगत असतानाच त्याला मृत्यू येतो आणि राजाने ख्रिश्चन अनुयायास चुकीचा न्याय दिला अशी आकाशवाणी होते. या घटनेनंतर राजा अल्ला ख्रिश्चन धर्म स्वीकारतो व आपल्या प्रजेस ही ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगतो. राजा अल्ला आणि कॉन्स्टन्स एकमेकाच्या प्रेमात पडतात आणि विवाह करतात. राजा युद्धानिमित्त बाहेर असतो. कॉन्स्टन्स गोड मुलाला जन्म देते. राजाची आई डोनेगिल्ड ही दुष्ट असते. आपल्या मुलास खोटाटा निरोप पाठवून त्याला असं सांगते की जन्माला आलेले बाळ हे विद्रूप आहे. राजा तशाही परिस्थितीत मुलाचा स्वीकार करणार असा निरोप पाठवतो. या निरोपाची ही आई तोडमोड करते व मुलाला नष्ट करा असा निरोप आलाय असं सांगते. घाबरलेली कॉन्स्टन्स आपल्या मुलाला बरोबर घेऊन समुद्र सफरीवर निघते. राजा अल्ला परत आल्यावर त्याला सगळी हकीकत समजते. आपली पत्नी व आपला मुलगा आपल्यापासून दूर गेल्याचे प्रचंड दुःख त्याला होते. या दुःखास कारणीभूत ही आपली आईच आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येते त्यावेळेस त्याच्याबद्दल प्रचंड घृणा आणि चीड त्याच्या मनात निर्माण होते.

आणि तो तिला मृत्यूदंड देतो. दरम्यानच्या काळात रोमचा राजा कॉन्स्टन्सचे वडील ख्रिश्चन लोकांच्या शिरकणाची बातमी ऐकून व्यथित होतात व आपल्या सैनिकांना सिरियावर आक्रमण करण्याचे आदेश देतात. रोमन्स रोमला परत येताना त्यांना कॉन्स्टन्सचे जहाज आढळते. ते कॉन्स्टन्सला रोमला परत घेऊन येतात, पण तिची स्मृती हरवल्यामुळे ती अज्ञातातच राहते. दुःखाने विदीर्ण झालेला राजा अल्ला रोमच्या यात्रेस निघतो. त्याला सिनेटरच्या सोबत त्याला कॉन्स्टन्सशी साम्य असलेला मुलगा आढळून येतो. त्याला लगेच कॉन्स्टन्सच्या ठिकाणाचाही पत्ता लागतो. तो तिच्याकडे जाऊन सर्व गोष्टीचा खुलासा करतो व त्याचे तिच्यावर व तिच्या मुलावर प्रेम असल्याची ग्वाही देतो. ते दोघे एकत्र येतात. कॉन्स्टन्सची स्मृती ही योगायोगाने परत येते. रोमच्या राजासमोर नतमस्तक होऊन आपण मुलगी असल्याचीही ती आपल्या वडिलांना सांगते. अल्ला आणि कॉन्स्टन्स नॉर्दंबरलँडला परत येतात, पण वर्षभरातच राजा अल्लाचा मृत्यू होतो. कॉन्स्टन्स आणि तिचा मुलगा रोमला परत येतात. आजोबाच्या मृत्यूनंतर कॉन्स्टन्सचा मुलगा रोमचा राजा होतो. या कथेत मध्ययुगीन कालखंडातील धर्माप्रती असलेली निष्ठा, ईश्वरभक्ती, येशूबद्दल असलेले प्रेम याची महती सांगितली आहे. कॉन्स्टन्स ही धीराची व ईश्वरावर गाढ श्रद्धा असलेली व्यक्ती अशी दाखवली आहे. ती कठीण परिस्थितीतही अजिबात न डगमगता आलेल्या प्रसंगाला सामोरे जाते आणि यशस्वी होते, असा आशय या कथेतून चॉसर आपल्याला सांगतो.

श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आत्ताच आपण इंग्रजी साहित्यिक जॉफ्री चॉसर या लेखकाचा आणि त्यांच्या कॅन्टरबरी टेल्स या कथासंग्रहातील काही कथांचा परिचय करून घेतला. हा परिचय आपल्याला करून दिला डॉक्टर धनंजय देवळालकर यांनी. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

0: साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
4: पहिलं प्रेम आवाजावर त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा या अभियानात आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीनं साजरा करणार आहोत याविषयी बोलूया. तसंच स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही बोलूया आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगूया. त्यासाठी येत्या शनिवारी म्हणजे आज 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करायचा आहे. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02312-66-26-24.
6: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय?
7: तो त्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
6: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
7: वय दातासाठी एक नंबर.
8: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
9: श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं

0: महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: सुखाचा
2: समाधानाच्या वस्त्रांचा
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
2: विक्रांत शिलाई मशीन
1: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
3: विक्रांत शिलाई मशीन
4: तुमचा जीवनभरचा साथी.
5: श्रोते हो, आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे ठीक 10 वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: पाऊल जरा थांबा हा, गुरु काय म्हणतात ते बघतो.
1: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती?
3: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
4: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेत. श्रोतेहो, आता तुमच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाच्या पसंतीच्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रेषक आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट, हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. याच गीतासाठी पसंती कळवले कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट, कंदळगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. याच गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते आणि चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, बापूसो दुकानदार, राजू मिठारी, रवी ग्रुप चौक चंदूरचे श्रोते. याच गीतासाठी आवड कळवली आहे शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली, अमोल सुरा, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट, मौजे सांगाव, तालुका कागलचे श्रोते. तर या गीतासाठी पसंती कळवलेले हे श्रोते आहेत. हे गीत आहे सरस्वती चंद्र या चित्रपटातलं, आवाज मुकेश आणि लता मंगेशकर यांचा, रचना इंदिवर यांची, संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. तर या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

कश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं एस एच बिहारी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि या गीतासाठी पसंती होती रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीच्या श्रोत्यांनी. अल्ताफ किरत होते, रेहान शेख त्याचबरोबर याच गीतासाठी पसंती कळवली होती. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे श्रोते रणजित कुमार नामदेव थोरात, नितेश आकाश रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. याच गीतासाठी पसंती होती पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे आणि श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत राजपेंटर, राजाराम गायकवाड, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते, सुशीला विलास दावणे कागलचे श्रोते, सुभाष मिणचे शिरढोणचे श्रोते, श्रीनिवास कांबळे यड्राव, लतीफ महात, शशिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते, सचिन किल्लेदार भडगावचे श्रोते. आपकी पसंद श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:14 झाली आहेत. श्रोतो आता या कार्यक्रमामध्ये ब्लॅकमेल या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. आवाज किशोर कुमार यांचा, रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवलेले श्रोते आहेत रुक्मिणी.

लोखंडे भगवंत सुशीला पूनम नम्रता शौर्य सीमा शीतल भूमिका हरी राजवी स्नेहल अनुसुया संकेत आनंदा संभाजी तानाजी अभिनय सर्वेश गणेश बाबूराव कुंभार मल्लू शेवाळे लक्ष्मी शेवाळे लिंगनूर कापशीचे श्रोते संजय मोरे संगीता मोरे निर्ली तामगावचे श्रोते शंकर मोरे रंजना मोरे वरद वैदेही स्वेहल स्वप्नाली सुवर्णा पाटील आणि याच गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे. आपले श्रोते आहेत गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घांडंजीवरून सर्वेश सर्वरी शर्वरी शौर्या सानवी सावनी लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार. याच गीतासाठी पसंती कळवलेली श्रोते आहेत संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया प्रसाद म्हैसाळकर कवठे महांकाळ विद्यानगरचे श्रोते आणि याच गीतासाठी पसंती कळवलेले श्रोते आहेत सतीश वाघमारे अतिश वाघमारे स्वाती वाघमारे वर्षा वाघमारे श्रमण वाघमारे श्रुमेण वाघमारे एमआयडीसी चंदननगर साताऱ्याचे श्रोते विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण अंकिता चव्हाण अनिकेत चव्हाण माया चव्हाण वारणा शहापूरचे श्रोते. तर या सर्वांच्या पसंतीचं ब्लॅकमेल चित्रपटातलं हे गीत.

आपकी पसंत श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:21 आणि 10 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता असली नकली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगुल स्वरात हसरत जयपुरी यांची रचना आपण ऐकणार आहोत. शंकर जयकिशन यांचं संगीत आणि या गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीचे श्रोते, संगीता बाजीराव ढेरे, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते. याच गीतासाठी पसंती कळवली आहे दत्ता चौगुले, दोनवडे तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आणि महेश्वर रेडिओ श्रोता संघ, लहू नवाळे, सारिका नवाळे, नवाळे परिवार, महे तालुका करवीरचे श्रोते, संगीता ऋतुजा, सुधाकर पाटील, सुळे तालुका पन्हाळाचे श्रोते आणि महादेवराव डोंगळे, तालुका घोटवडे, राधानगरीचे श्रोते. तर श्रोते या सगळ्यांच्या पसंतीचं हे गीत आता

0: आणि श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात आता शेवटी बॉबी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. बोल आहेत आनंद बक्षी यांचे, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे विजय कुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, अभिलाषा जंगम, महादेवी ताई, प्रीती, श्रुती, मियारा, स्नेहा, अनिकेत, सोहम जंगम आणि सर्व जंगम परिवार बहतवडचे श्रोते. त्याचबरोबर मित्रपरिवार आहे बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड, सचिन राजमाने तेरवाड, वैभव जाधव, फरीद मणेर, गजबर अत्तार, मनोज रानडे कुरुंदवाडचे श्रोते, भोला जाधव, अनिकेत कमते, बाळू पवार, जोशी काका नृसिंहवाडीचे श्रोते, मडिवाळ, गुलफाम औरवाडचे श्रोते, सलीम नायकवडे, नाना बाबर भैरेवाडीचे श्रोते. आणि पत्रप्रेषक आहेत धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार मुक्काम पोस्ट बस्तवाडचे श्रोते तालुका शिरोळ. याच गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे गोवर्धन रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत एकनाथ काळे वाशिमवरून. आणि याच गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे यांनी. आणि अर्शली सनदी, दक्ष मुर्गी, शहबाज नायकवडे, सादिया नायकवडे, जरीना नायकवडे, शब्बीर नायकवडे रुईच्या श्रोत्यांनी. तर ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है,
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है.
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम. देखो जिस तरह लखनऊ के दो नवाबों की गाड़ी पहले आप, पहले आप, पहले आप, पहले आप करते निकल गई थी, उस तरह हमारी पहले तुम, पहले तुम, पहले तुम, पहले तुम में ये मस्ती भरे रुत न चली जाए.
1: अच्छा मैं कहती हूँ,

श्रोते हो, बॉबी चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या आपकी पसंत या श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:38 झाले आहेत. श्रोते हो, आता लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. यामध्ये सुरुवातीला रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांचा आवाज, वामन कर्डक यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात उमाकांत काणेकर यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं दत्तराज खोत यांचं, आवाज होता प्रमिला दातार यांचा. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:43 झाली आहेत. श्रोते हो, आता शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात त्यांचीच रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:46 झाली आहेत. श्रोतेहो, आज ज्येष्ठ अभिनेते निर्माते दादा कोंडके यांचा जन्मदिन, तेव्हा या पुढची गीतं आपण त्यांच्यावर चित्रित ऐकणार आहोत. सुरुवात सोंगाड्या या चित्रपटातल्या गीतानं.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी,

श्रोते हो, सोंगाड्या या चित्रपटासाठी दादा कोंडके यांची ही रचना आपण ऐकली. ते संगीत होतं राम कदम यांचा, आवाज उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा. श्रोते हो, आता अंधा मरतो डोळा या चित्रपटासाठी आपण उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूया. बोल आहेत दादा कोंडके यांचे, संगीत प्रभाकर जोग यांचं.

पद्धर अशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझं पद्धर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवास हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे गुल्लांबा

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आज 8 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता आंबेवाडी तलाव तालुका चंदगड 98% क्षमतेनं भरला आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची तीव्रता अशीच राहिल्यास प्रकल्प आज किंवा उद्या दुपारपर्यंत 100% भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक ओढ्यातील पर्यायानं ताम्रपर्णी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हे क्षेत्र पर्यटकांना येण्यासाठी निषिद्ध करण्यात आलं आहे. श्रोते हो, आज सकाळी 7 वाजता पाटणे तलाव चंदगड 95% क्षमतेनं भरला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता अशीच राहिल्यास प्रकल्प 2 दिवसात 100% भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक ओढ्यातल्या पर्यायानं ताम्रपर्णी नदीपात्रातील पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या लोकांना देण्यात आला आहे. तसंच हे क्षेत्र पर्यटनासाठी निषिद्ध करण्यात आलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10:55 झाली आहेत. ठीक 11 वाजता गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आणि श्रोते हो, आता शेवटी तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा आवाज, राम लक्ष्मण यांचं संगीत आणि दादा कोंडके यांची शब्दरचना.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11:02 झाली आहेत. श्रोते हो, आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया. गात रहे मेरा दिल.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गात रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. करीब चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाज आहे कुमार सानू आणि संजीवनी भिलांडे यांचा. ही रचना आहे राहत इंदोरी यांची, संगीत अनु मलिक यांचं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

श्रोतेहो, परदेस या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:17 झाली आहेत. आता कुछ ना कहो या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची रचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, शान आणि साधना सरगम यांचा आवाज.

श्रोते हो, अंजाम या चित्रपटासाठी अभिजित यांच्या आवाजात समीर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते आनंद मिलिंद. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता खामोशी या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि हरिहरन यांचा युगुलस्वर, मजरूह सुलतानपुरी यांची रचना, जतीन ललित यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आता जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, जतीन ललित यांचं संगीत.

श्रोते हो, खाकी या चित्रपटासाठी समीर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं राम संपत यांचा, आवाज होता अर्णव चक्रवर्ती आणि श्रेया घोषाल यांचा. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता सिलसिला ये प्यार का या चित्रपटासाठी पुन्हा एकदा समीर यांची रचना ऐकूया. संगीत आहे जतीन ललित यांचा, आवाज अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा.

0: मैं प्रेम की दिवानी हूँ या चित्रपटासाठी चित्रा आणि शान यांचा आवाज आपण ऐकलात. रचना होती देव कोहली यांची, संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
2: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
1: आणि श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांची रचना, जतीन ललित यांचं संगीत, चित्रपट गुलाम।

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आणि आता 12 वाजता वनिता मंडळ सख्यांसाठीचा कार्यक्रम. दरम्यान आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार, श्रोते हो नमस्कार, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात अत्यंत गरजेच्या, संवेदनशील आणि तितक्याच कठीण विषयावर आपण बोलणार आहोत. लहान मुलं, त्यांचं भावविश्व यावर आघात करणारी एक गोष्ट म्हणजे या मुलांना केले जाणारे अप्रिय स्पर्श. अशा घटना घडतात, त्यातून दुःखद गोष्टी होतात आणि समाजापुढे प्रश्न उभे राहतात. खरं तर लहान मुलं सुरक्षित असावीत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लहान मुलं जिज्ञासू असतात, त्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. ती देणं, खरी योग्य शब्दात देणं, हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मैत्रिणींनो, मुलांना सुरक्षित ठेवणं हे त्यांच्यावर लक्ष ठेवून होईलच, त्याचबरोबर त्यांना स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी तयार करणं, त्यासाठी आत्मविश्वास देणं हेही खूप महत्वाचं आहे. म्हणून आज ऐकणार आहोत ओळख स्पर्शाची. समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: अत्यंत अवघड आणि संवेदनशील असा हा विषय आहे, पण बोलणं गरजेचं आहे. सुरुवातच या विषयाची, मुलांशी बोलण्याची कधी करायला हवी?
2: आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच संवेदनशील आहे. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श हे मुलांना आपण अगदी लहान वयामध्ये सांगू शकतो. साधारण पहिलीपासून मुलांना आपले शारीरिक अवयव जसजसे कळायला लागतात, सगळे अवयव तो सांगू शकायला लागतो, तेव्हापासून सुद्धा आपण हा स्पर्श सांगू शकतो. जसं आपल्या शरीराचे सगळे अवयव सांगतो, त्याचप्रमाणे काही गुप्त अवयव पण आपल्याकडे असतात, तर ते सुद्धा सांगायला काही हरकत नाही. त्यालाही खूप चांगले चांगले शब्द आपल्याकडे आहेत. सगळ्या अवयवांची माहिती त्याला आधीपासून आपण द्यायला लागलो तर त्याला हे आपोआपच कळतं की हाही बाबा आपल्या शरीराचा एक भाग आहे. त्यामुळं अगदी लहान वयापासनं हसत खेळत आणि एकदम घरगुती वातावरणामध्ये कुठलाही दबाव नसताना तर त्या पद्धतीनं ह्या गोष्टी खूप लहान वयात सांगूच शकतो, खूप सोप्या पद्धतीनं सांगू शकतो.
1: म्हणजे आपण लहान मुलांना तुझे डोळे दाखव, कान दाखव असं विचारतो आणि त्यावेळी ते शिकवलेलं असतं. हे अवयव पण
2: त्यामुळं तेवढ्या वयापासून आपण ते सांगू शकतो.
1: मग ह्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा जेंडर वाईज काही फरक करता येतो का?
2: बाळ लहान आहेत ना, तेव्हा फारसा काही फरक पडत नाही. जसं जसं मोठे व्हायला लागतील तसं मग फरक पडतो की मुलींना कशा पद्धतीनं सांगायचंय, मुलांना कोणत्या पद्धतीनं सांगायचंय. प्राथमिक वयोगट घेतला आपण म्हणजे पहिली ते

0: सातवीचा वयोगट घेतला आपण तर एखादी कार्यशाळा जर घेत असू तर त्याच्यामध्ये आपण मुलांना बाहुलीच्या अवयवांना हात लावून वगैरे सांगू शकतो आपण त्यांना, ते म्हणजे मुलांना जसं आवडेल त्यांना समजेल त्यांचं भावविश्व काय आहे तर समजून घेऊन त्यांना हे सांगता येऊ शकतं. एखादी बाहुली घ्यायची हातात आणि बाहुलीचे अवयव दाखवायचे, मग सांगायचं तुझे अवयव दाखव बरं काय आहेत, आणि मग त्यांना आपण आपले पार्ट्स दाखवत दाखवत मग काही अवयव आपण असे सांगतो ज्याला कोणी प्रायव्हेट पार्ट्स म्हणतं, अगदी ते माझे खाजगी अवयव आहेत जिथं कोणीच हात नाही लावू शकत, असे अवयव त्यांना दाखवायचे, जसं की ओठ आहेत, छाती आहे, मांड्यांच्या मधला भाग आहे, आपला मागचा पृष्ठभाग आहे. हे सगळं जेव्हा आपण त्यांना दाखवतो आणि काही ऍक्ट करून दाखवतो त्यावेळेस ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं, ते विसरत नाहीत आणि त्यांना किमान एवढं तरी लक्षात येतं की या अवयवांना जर कोणी हात लावायला आलं तर आपण त्यांना विरोध करायचा आहे. पहिली ते सातवीच्या गटाला तरी जेंडर प्रॉब्लेम काही येऊ नये असं मला वाटतं.
1: आणि ह्यात सातत्य असायला पाहिजे सांगण्यात, म्हणजे एकदा सांगितलं आणि थांबलं असं नाही उपयोगी.
0: हा, कारण वेगवेगळे अनुभव मुलं घेत असतात, ती काही फक्त घरातच शिकतात किंवा फक्त शाळेतच शिकतात असं नाही. घरातले लोकांची त्यांना एक सुरक्षित जागा असते, त्यामुळे घरातलं वातावरण त्यांना हळूहळू माहितीचं झालेलं असतं. मग ते मूल शाळेत जायला लागतं, मग शाळेतल्या शिक्षकांबरोबर त्याचं बॉन्डिंग व्हायला लागतं, मग तो शाळेतलं वातावरण शिकतो, मग हळूहळू बाहेर म्हणजे बाजारात जाणं, ट्युशन्सला जातात मुलं, तिकडं जाणं, म्हणजे घराच्या बाहेर ती मुलं जेव्हा जायला लागतात तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव येणार आहेत, वेगवेगळे लोक भेटणार आहेत. मग तसं तसं त्यांना ते सांगत राहिलं पाहिजे, म्हणजे कोण कोण आहे घरात आपल्या, मग आज कोण पाहुणे आले, मग त्यांनी तुला जवळ घेतलं तर कसं वाटलं, आई जवळ घेते तेव्हा कसं वाटतं, बाबा जवळ घेतात तेव्हा कसं वाटतं, मग एखादा काका आलाय, शेजारचा कोणी दादा आलाय, त्यांनी जवळ घेतलं तर तुला आवडलं का, हे विचारत नाही आपण, हे विचारायला हवंय. मग त्यांना त्या स्पर्शाची जाणीव होईल, त्यांना कळेल की हा काका आले तर मला फारसं काही नाही वाटलं त्यांनी जवळ घेतलं तरी. पण जेव्हा मूल काहीतरी सांगत असते की मला त्या काकांचं जवळ घेणं नाही आवडलं किंवा एखाद्याचा स्पर्श नाही आवडला, ते मूल सांगत असतं, त्यावेळेला मात्र पालकांनी तिकडे लक्ष देणं, त्याचं लक्ष देऊन ऐकणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला असं म्हटलं जातं हा तुझा काहीतरी गैरसमज झालाय किंवा ते काका आपलेच आहेत ते असं नाही करणार, त्यांच्या स्पर्श करण्यात न आवडण्यासारखं काय आहे, त्यांनी बोलवलं तरी जायचं. तर असं आपण न सांगता का नाही आवडत आहे किंवा खरंच एखादा माणूस आपल्या बाळाला त्रास देतोय का किंवा त्याचा स्पर्श चुकतोय का ह्याचं कुठेतरी निरीक्षण आईबाबांनी पण करणं गरजेचं आहे. आणि ते सांगत असेल तर त्याचं लक्ष देऊन ऐकणं आणि त्याला समजून घेणं आणि त्याच्या भाषेत पुन्हा त्याला समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांशी भेटल्यानंतर किंवा कधी काही आपल्याला लक्षात आल्या गोष्टी तर त्या त्या वेळेला हे सांगणं गरजेचंच आहे.
1: पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे.
0: अगदीच
1: होय की नाही, म्हणजे निरीक्षण पालकांचं पण हवंय आणि मूल आपलं जे सांगतंय ऐकणं हेही खूप महत्वाचं आहे. आणि थोडीशी उपजत जाणीव पण असेलच ना मुलांच्या मध्ये की कुठं स्पर्श केल्यावर आपल्याला आवडतंय नाही आवडतंय असती का जाणीव?
0: अगदी लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं तर थोडं अवघड आहे, पण जसं जसं ते मोठं व्हायला लागतं तसं कळतं. आणि नैसर्गिक रित्या जर बघायचं झालं तर हा स्पर्श मोस्टली चांगलाच वाटतो. हा, तो कधी वाईट वाटतो जेव्हा तो नको असताना स्पर्श होतो किंवा तो एक जबरदस्तीचा स्पर्श असतो, तो मुलांना मात्र कळतो. हा, तुम्ही जर अगदी लाड करतो म्हणून जवळ घेतलात आणि त्याला जर प्रेमाने स्पर्श करायला लागलात तर त्याला तो चांगलं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांना ते चांगलं वाटू शकतं आणि खरी भीती म्हणा किंवा असुरक्षितता म्हणा तिथं असू शकते. कारण एकदा ती सवय लागली किंवा ते छान वाटणं आवडायला लागलं तर मग कदाचित त्याची सवय लागून जाईल मुलांना आणि मग त्यातून मुलांना बाहेर काढणं परत अवघड जाईल असं होऊ शकतं.
1: खूपच अवघड विषय आहे हा, मुलांना सांगणं आणि काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळणं त्यासाठी सगळ्यांचीच भूमिका खूप महत्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं की असा अनुभव घरातल्या लोकांकडूनच काही वेळा येत असतो की तो स्पर्श त्यांच्याकडून केला जातो आणि आपला आपल्या घरातल्यांवर विश्वास असतो. आता तुम्ही जसा उल्लेख केलात की त्यांचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं आहे, पण तरीसुद्धा समजा आपल्यापर्यंत ते आलंच नाहीत आणि मुलांच्या वागण्यात

0: काही बदल झालेला त्याकडं कसं बघायला हवं?
1: आपलं मूल आपल्याला माहीत पाहिजे, ते कसं वागतंय, त्याचं वर्तन कसं आहे, म्हणजे ते शांत आहे, ते दंगेखोर आहे, खोडकर आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते आईला माहिती असतं. पण कधीकधी असं जर काही त्याच्या आयुष्यात चालू असेल तर समजा खूप बडबड करणारं मूल असतं, ते शांत होण्याची शक्यता असते, किंवा शांत असणारं मूल खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतं, त्याला जर काही भीती वाटत असेल एखादी तर ते सारखं आईचा पदर धरून राहायला लागतं किंवा आईच्या बरोबरीनं राहायला लागतं. स्वतंत्रपणे खेळणारं मूल अचानक शांत व्हायला लागतं, म्हणजे ते बाहेर जायचं बंद करतं, मुलांमध्ये मिसळणं बंद करतं, किंवा त्याला आईने एखादं काम सांगितलं तर ते करायला धजावत नाही, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं सुद्धा तो फारसा प्रयत्न करत नाही, किंवा झोपताना तो आईच्या कुशीतच झोपायला लागतो, जो की थोडा वेळ तरी समजा त्याला झोप लागल्यानंतर ते बाजूला झोपायचं, ते मूल बाजूला होतच नाही, ते चिकटूनच झोपतं. अशा खूप गोष्टी आपल्याला त्याच्यात झालेले बदल लक्षात येतात. आणि जर असं काही बदलत असेल त्या मुलाचं तेव्हा मात्र आपण लक्ष देऊन त्याच्याकडे त्याला बोलतं करणं गरजेचं आहे. तो बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर ते बोलत नसेल तर मात्र मग थोड्याशा वेगळ्या काही उपाययोजना करून किंवा काही समुपदेशकांची मदत घेऊन, शाळेतल्या शिक्षकांची मदत घेऊन, त्याच्या मित्रमैत्रिणी असतात त्यांची मदत घेऊन आपण त्याला बोलतं करू शकतो.
0: मग अशी बोलताना जो उल्लेख आला की हा स्पर्श आवडू शकतो, अशा केसमध्ये लक्षात ज्या वेळी येईल त्यावेळी अवघड असतं, म्हणजे त्या मुलांना समजावून सांगणं, त्यांचं वय, अशा केसेसमध्ये काय भूमिका पालकांनी घ्यावी, कसं बघावं त्याकडे?
1: अगोदर हे समजून घ्यावं लागेल की खरंच ही गोष्ट घडतीये का, याची सवय लागली आहे का, आणि ते मुलीला किंवा मुलाला, मुलगा पण असू शकतो ह्याच्यामध्ये, हे आवडतंय का. आणि हे जर आई वडिलांच्या लक्षात आलं तर मात्र त्यांच्या दृष्टीने ही खरंच थोडीशी कठीण बाब आहे की यातनं मुलांना बाजूला कसं करायचं. तर मला वाटतं इथे समुपदेशकांची मदत घेणं जास्त गरजेचं असतं, कारण पालकांना काही मर्यादा येऊ शकतात. कदाचित पालक वेगळ्या भूमिकेत जाऊ शकतात, मारतील त्या मुलाला किंवा ओरडतील, रागवून बोलतील, चिडचिड करतील, किंवा काही वेगळंच दोषारोप करायची सवय होते, तू अशीच वागणार, तू तशीच वागणार, तुला हेच करायचंय, उद्या मोठी झाल्यावर काय करणार, तर असं सगळं व्हायला लागतं आणि घरातलं वातावरण बिघडतं. एक तर याचं कुठंही प्रशिक्षण नाही आहे की पालकांनी नेमकं अशा वेळेला काय करावं, तर त्यासाठी मला असं वाटतं की समुपदेशकांची मदत जास्त होऊ शकते, तर त्यांनी तशी मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
0: पण मग या केसमध्ये ते ओळखायचं कसं?
1: मला असं वाटतंय एखादी मुलगी पुरुषाकडे अट्रॅक्ट होते, मग तो मुलगा तिच्या वयाचा असो, थोडा मोठा असो, किंवा मग घरातलं कोणी भावंड असेल तिकडे असो, तर ते लक्षात येण्यासाठी पालकांचं ऑब्झर्वेशन हेच महत्वाचं आहे. तिचं मुलांकडे जास्त कल आहे का, मुलांबरोबर जास्त खेळतीये का ती, पण ह्या सगळ्याचा संबंध फक्त त्याच सवयीशी असेल असं पण नाही. त्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टीला निर्णयाकडे जाऊ नये, म्हणजे थोडे दिवस निरीक्षण करावं, शक्य असेल तर नोंदी कराव्यात एखाद्या समुपदेशकाशी किंवा कुठल्याही तज्ज्ञाशी, अगदी शाळेतले शिक्षक असू देत, त्यांच्याशी बोलून घ्यावं की मला असं दिसतंय किंवा मला असं वाटतंय, आणि मग आपण उपाययोजनांकडे जावं. लगेच दोष दिला ना किंवा त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात, आणि मुलांचं मन इतकं नाजूक असतं, कौतुक सगळ्या लोकांमध्ये करावं आणि मुलांना रागवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती एकांतात करावी. जे काही तुम्हाला रागवून ठणकावून सांगायचंय ते शांतपणे सांगावं,
0: कारण तसं जर नसेल तर वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं आणि आई वडिलांप्रती असणारा जो काही विश्वास असेल तो गमवायला सुरुवात होऊ शकते.
1: एकतर मुलांवर आपण विश्वास ठेवलाच
0: पाहिजे,
1: कारण त्यांना माहिती नाही ना हा स्पर्श चांगला वाटतोय तर चांगलाच आहे असंच वाटणार ना त्यांना. त्यांना माहिती नाहीये हे चुकीचं आहे, आपल्याबद्दल काय व्हायला लागलंय. कारण काही ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी घडल्या, अशा मुली आल्या, त्यावेळेला असंच होतं की त्यांनी लाड केले, म्हणजे माझे ते लाड करतात, मग ते मला खूप आवडतात म्हणून मी त्यांच्याजवळ जाते. मग लक्षात येतं की तो समोरचा व्यक्ती चुकीचाच असतो ना, तो मोठा आहे ना, त्याला कळलं पाहिजे. पण ह्यात आपल्या बाळाची काही चूक नसते ना, पण शेवटी असं होतंच की आपल्या मुलींना पण आपण दोष द्यायला लागतो. ते जरी लहान असलं तरी सुद्धा त्याच्याकडे रागवतो, चिडतो, बोलतोच ना.
0: काही वेळा सामाजिक दबाव

0: या गोष्टींमध्ये कदाचित असू शकतो की कुटुंबातलं कोणी असेल किंवा आजूबाजूची प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि त्याच्याकडून हे घडत असेल तर तो एक दबाव आईवडिलांवर पण येऊ शकतो आणि त्या दबावाचा परिणाम पण या सगळ्या गोष्टींवर होत असेल.
1: कितीतरी घटना ह्या ना बाहेरच्यापेक्षा घरातच जास्त होतात. घरातलेच कोणी ना कोणी व्यक्ती असतात जे मुलांना त्रास देतात, अशा पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं त्या मुलांची हतबलता असते. ती मुलं आरडाओरडा करू शकत नाहीत, कदाचित तोंडावर हात ठेवलेला असू शकतो, शरीर दाबून धरलेलं असतं, पळून जाऊ शकत नाही, काहीही असू शकतं. आणि त्याच्या परिणामांचं सांगते मी तुम्हाला काय होतं. लहानपणी जर अशी एखादी घटना घडली असेल, ती दबली गेली असेल, ते ना आईवडिलांना सांगू शकलो ना शिक्षकांना सांगू शकलो, जेव्हा ती मोठी होतात तोपर्यंत सुद्धा ते सगळं त्यांच्या मनामध्ये असतं. एक उदाहरण सांगते, एका मुलीच्या बाबतीत असं घडलेलं आणि ती मोठी झाली तरीसुद्धा तिला असं वाटायला लागलं की माझ्या बाबतीत जे घडलं आहे ते खूप वाईट घडले, मी पापी आहे, मी चांगली मुलगी नाही आहे आणि मी काहीच करू शकत नाही, माझा कुणालाच काहीच उपयोग नाही. स्वतःचं स्वतःला दोष देणं सुरू होतं आणि मोठं होईपर्यंत म्हणजे कायमस्वरूपी राहण्याची शक्यता खूप असते जर वेळेवर काही उपाययोजना नाही केल्या तर. त्यामुळे प्रचंड त्रास होतोय आजही अशा मुलींना ज्या ज्या लहान वयात त्या प्रसंगातून गेलेल्या असतील सगळ्यांना याचा त्रास होतो. नंतरचं जे असतं ना यश दुरावतं आपल्यापासनं, कॉन्फिडन्स कमी होतो, संवाद कौशल्य म्हणतो आपण ते कमी होतं, लोकांवरचा विश्वास कमी होतो, कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं करताना अगोदर भीतीच येते पहिल्यांदा आणि मग थोड्या वेळाने ते पुन्हा जातो सरकतो पुढं, पण भीतीची भावना असते, अपराधी भावना असते. मग ह्या सगळ्या भावनांमधून बाहेर कसं पडायचं आणि त्याच्यामुळे मग जे परिणाम होतात ते आहेतच,
0: ते पूर्ण आयुष्यभर राहणारे परिणाम.
1: हो. आणि म्हणून जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्या मुलांना त्या त्या वेळेला त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. हा जरी एखादी चूक झाली असं समजूया, तरी सुद्धा ती चूक समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे, ना की त्याला सतत टोमणे मारून सतत दोषारोप करून त्याचा उपयोग होत नाही.
0: काय पद्धतीनं बोलायला हवं मुलांशी अशा बाबतीत बोलताना?
1: एकतर विश्वास द्यायला पाहिजे, चला ठीक आहे जे काही घडलं ते घडून गेलंय, आता आपण पुन्हा अशी गोष्ट करणार नाही आहोत, किंवा तुला माहितीच नव्हतं हे काय आहे किंवा हा वाईट स्पर्श आहे हे तुला माहितीच नव्हतं, तर आता तुला कळलेलं आहे, तर आता तू कशा पद्धतीनं वागायचं आहे, आता तुला कोणालाही जवळ येऊन द्यायचं नाही आहे किंवा किती अंतरावर ठेवायचं आहे, स्पर्श करून घेताना जे काही आपले खाजगी अवयव आहेत त्याला कुणीही स्पर्श करणार नाही हे पक्क डोक्यात ठेवायचं आहे, समोरच्याच्या आपण किती जवळ जायचं हे ठरवायचं आहे, हे आधी सांगावं लागेल. दुसरी व्यक्ती त्रास देत असेल तर आणि मुलांना आधीपासून जर सांगितलं या सगळ्या गोष्टी तर मुलांना समजतात. अगदीच काही प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं घडेल असंही नाही, सुरुवातीपासून ह्या अवयवांची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. निदान त्या मुलांना बोलता तरी येईल की मला आज इकडे स्पर्श झाला आणि आता मुलं बोलायला लागली आहेत, सांगायला लागली आहेत, त्यांना कळायला लागलंय. काही शाळांमध्ये कार्यशाळा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या, तिथली मुलं सांगतात की मला कालच असं झालं, मग असं झालं होतं, असं होतं.
0: म्हणजे प्रत्येक ठिकाणी संवाद खूप महत्वाचा आहे आणि विश्वास असणं.
1: हो हो.
0: आणि आई वडील असतील, आजी आजोबा असतील किंवा जवळची काही अशा व्यक्ती आपण तयार केल्या पाहिजेत की ज्यांच्याशी मुलं कोणतीही गोष्ट अत्यंत बिनधास्तपणे बोलू शकतील.
1: हो, आजकाल काय झालंय अशी बोलणारी माणसं पण कमी झाली आहेत, पण शोधली तर सापडतात, ती आपल्याला शोधता आली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात, पालकांचं मित्रमंडळ असतं, शाळेतले शिक्षक तर मी सारखं म्हणतेत कारण तो खूप महत्वाचा आणि खूप मोठा दुवा आहे या सगळ्यामधला, तर ते लोक असतात, नातेवाईक असतात समजा काही. म्हणजे मूल आपलं कोणाचं ऐकतंय, कोणाशी जास्त त्याचं जुळतंय, तो कम्फर्टेबल कोणाबरोबर आहे हे लक्षात येतं, मग त्यांनी जरी संवाद साधला तरी सुद्धा चालू शकतं. पण अशी माणसं शोधली तर सापडतात, असतात आपल्या आजूबाजूला.
0: आपण संवादावर भर देतोय पण संवाद साधताना प्रत्येक वेळी ऑर्गन्स अवयवांना स्पर्श करणं हे चुकीचं आहे हे सांगतोय, त्याचवेळी हा विश्वास पण त्यांना द्यायला पाहिजे ना की काही स्पर्श चांगलेही असतात, तर

0: अविश्वास मुलांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून हा संवाद पण महत्त्वाचा आहे. तर तो कशा प्रकारे बॅलन्स साधला जावा?
1: जी लोक आपल्यावर प्रेम करतात ना, ती लोक आपल्या खासगी अवयवांना हात नाही लावत. अशीच व्यक्ती त्यांना स्पर्श करणार आहे ज्या व्यक्तीच्या मनात काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत, त्या मुलाला काहीतरी त्रास द्यायचा आहे, त्याच्यावर अन्याय करायचे असंच असेल असं नाही. पण माझी भावना आहे ना, ते मला स्पर्श करावासा वाट, माझ्या इमोशनला कुठेतरी आउटलेट मिळतंय आणि मग पटकन माझ्यासमोर एखादी मुलगी येते आणि मग मी तिला लाड करायचा म्हणून जवळ घेतो आणि माझ्या मनातली विचित्र भावना तिकडे उतरवतो आणि म्हणून मी तसा स्पर्श करतो. फक्त त्यांना आधी आपण हेच सांगितलंच पाहिजे की मला आधी सांग, जे पण तुझ्या आयुष्यात घडतं ते मला तू सांगायला हवं आणि त्याच्यासाठी आईवडिलांनी काय केलं पाहिजे किंवा घरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा दिवसभर आपण काय काय केलेलं असतं, आपण काही लोकांना भेटलेलो असतो, आपण कुठल्या तरी गावाला जाऊन आलेलो असतो, तर हे सगळं शांतपणे संध्याकाळी मूल शाळेतून आलं की त्याला सगळं सांगायचं, ते लहान असतं तेव्हा सुद्धा. तर मग त्यालाही वाटायला लागतं की अरे आपलं हे सगळं सांगायला पाहिजे. मग ते मूल बोलायला लागतं. मुलांना बोलतं करणं याच्याकरता खूप गोष्टी आहेत, म्हणजे शिकण्यासारख्या पालकांनी की नेमकं मुलांना कसं बोलतं करायचं. त्यांना हातात मोबाईल देऊन जेवायला देणं, खायला घालणं हे तर सगळ्यांना आता कॉमन झालंय, हे चुकीचंच आहे. तर त्यातनं आधी बाहेर पडलं पाहिजे. त्यांना आधी कसं आपलं बालपण आठवून आपल्याला आपल्या आईवडिलांनी जसं वाढवलंय जेव्हा मोबाईल नव्हता त्या पद्धतीनं आताच्या आजी आजोबांनी जरी आपल्या नातवंडांना ते सुख देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूप फरक पडेल. म्हणजे त्यांना गोष्टी सांगणं, वाचून दाखवा हे करायला हवंय. त्यांना बाहेरचं जग दाखवलं पाहिजे. जे आहे ते तरी दाखवूया ना मुलांना. जेवढे पक्षी सापडतील, जेवढे प्राणी सापडतील, निरीक्षण करायला शिकवूया त्यांना. जितके अनुभव देऊन त्यांना आपण बोलतं करू ना, तेवढी ती मुलं बोलती होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना हे कळून चुकतं की आपण काही गोष्टी लपवायच्या नाहीयेत, कारण आईबाबा आपल्यापासून कुठली गोष्ट लपवत नाहीयेत. सगळं असं मुक्त घरातलं वातावरण असेल तर मग मुलं सगळी गोष्टी सांगायला घाबरत नाहीत.
0: हे महत्वाचं आहे. किंवा असं काही करता येईल का, एखादी घटना प्रसंग मुद्दाहून घडवायचा, प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो तसं, की असं काही घडलं तर हे असं असं करायचंय, हे चुकीचं आहे, हे घडवून एखादा प्रसंग म्हणा किंवा एखादं छोटंसं नाटुकलं त्याबद्दलचं बसवून हे मुलांना सांगणं, अशा बघण्यातून जास्त पटकन मुलांपर्यंत पोहोचेल का, तसा प्रयोग करता येतो का?
1: अगदीच करता येतो. शाळांमध्ये जेव्हा अशा कार्यशाळा होतात तेव्हा त्या कार्यशाळांमधून आपल्याला अशा गोष्टी करता येतात. म्हणजे सुरुवातीला आपण असं घेऊ शकतो की आजीचा स्पर्श दाखवायचा आहे मुलांना, आजीचा स्पर्श कसा असतो. मग एखादी मुलगी असते, मग आजी समजा बसली आहे काहीतरी जप वगैरे करत आणि मग मुलगी शाळेतून येते, पटकन आजीला मिठी मारते, मग आजी डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते आणि मग त्या दोघींच्या गप्पा सुरू आहेत. शाळेतलं सगळं ती मुलगी आजीला सांगतीये आणि मग त्या मुलीला कळायला लागले आणि हे सगळं समोर बसलेली मुलं बघतायत. तर त्यावेळेला त्या मुलांना लक्षात येतं की अरे आजीचा स्पर्श खूप छान असतो, मस्त वाटतं. आणि ते बघताना ती मुलं ना स्वतःच्या आजीबरोबर कुठेतरी जोडायला बघतात तो संबंध. म्हणजे समोर चाललेलं नाटुकलं बघणाऱ्या मुलांना आपली आजी आठवू शकते, ती सगळी नाती आठवू शकतात. जसं आजीचं आपण सांगतो तसंच आई वडिलांचं सांगू शकतो. आणि त्याचबरोबर जसं हे सगळं सुरक्षित स्पर्शाबद्दलचं नाटुकलं करून दाखवू शकतो, तसंच मग एखादा असुरक्षित स्पर्शाचं नाटुकलं पण करू शकतो. म्हणजे मुलगी खेळतीये घरामध्ये आणि मग कोणी बाहेरचं आलं आणि तिला स्पर्श करतोय चुकीच्या पद्धतीनं आणि मग ती मुलगी सुरुवातीला काही बोलत नाही, घाबरते, आरडाओरडा पण करत नाही आणि मग तो स्पर्श करून निघून जातो. मग ती रडायला लागते, मग आई वडिलांना सांगते असं असं झालं वगैरे. हे सगळं आपण छोट्या नाटुकल्यामधनं दाखवू शकतो. आणि मग तिथं आपण शेवटी असंही करू शकतो, पुन्हा एखादा तोच मनुष्य आलाय किंवा दुसरं कोणी आलंय आणि ते तिला तसा वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करतायत आणि ही मात्र हिमतीने त्याला विरोध करतीये, ओरडतीये जोरात किंवा हकलून काढतीये, तर असं आपण दाखवू शकतो काही ऍक्शन्स मधून. खूप छान प्रतिसाद येतो मुलांचा अशा वेळेला. आणि कुठेतरी असं काही घडत असेल तर मग तो विरोध नक्कीच करणार त्या ठिकाणी.
0: आपण जर विचार केला की छोटासा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच्यावर असा अप्रिय स्पर्श करणारा मोठा माणूस, तर विरोध करायचा.

0: म्हणजे मुलांनी काय करायला हवं असं आपण मुलांना शिकवायला हवं, कारण शक्ती जर बघितली तर खूप फरक आहे. तर कशा प्रकारे मुलांना आपण त्यासाठी ट्रेन करायला हवं, काय सांगायला हवं की तुम्ही असं करा?
1: लहान मुलांना शिकवताना आपण अवयव सांगितले, जसे त्या अवयवांना कोणी स्पर्श करत असेल तर, म्हणजे एकतर कोणी म्हणजे कोणीही तिथं हात लावू शकत नाही हे आपण सांगतो, ओठ, छाती, मांड्यांच्या मधला भाग आणि आपला मागचा पृष्ठभाग, या अवयवांना

0: नुसार त्यांचा स्पर्श होऊ शकतो. इतर वेळेला किंवा इतर कोणी व्यक्ती अशा अवयवांना हात लावत असेल तर तो स्पर्श चांगला नाही हे त्यांना पूर्ण प्रशिक्षित करणं आधी गरजेचं आहे. आता तरीही जर कोणी आपल्याला स्पर्श करत असेल, कोणी येत असेल आपल्याकडं, तर मात्र आरडाओरडा करू शकतो, चावू शकतो, एखादी वस्तू असेल तर फेकून मारू शकतो. जे पण जितका विरोध करणं शक्य आहे तेवढा विरोध करायचा. कार्यशाळेत जेव्हा असे प्रश्न विचारतो मुलं इतकी छान छान उत्तरं देतात, म्हणजे लाथ मारायची, गुच्छी घालायची, तिखट टाकायचं डोळ्यामध्ये, बोट घालायचं डोळ्यामध्ये, अशी काही काही उत्तरं सांगतात. पण याच्यामधल्या मर्यादा सांगते मी तुम्हाला काय आहे. मुलांना हे सांगणं खूप सोपं आहे, त्यांना समजतात गोष्टी, विरोध करायचा आहे, पण ते विरोध करण्यासाठी ज्या वेळेला स्वतःवर तो प्रसंग ओढवेल तेव्हा ते मूल घाबरणार आहे, त्याला तेवढं कळणार पण नाहीये, सुचणार नाहीये. आणि जरी सुचलं, जरी त्यांनी विरोध करायचं म्हटलं तरी त्याची ताकद कमी पडणार आहे. म्हणून ह्या ज्या कार्यशाळेत हा एक फक्त जनजागृतीचा कार्यक्रम असतो, मुलांमध्ये जागृती आणणं की कमीत कमी त्यांना इतकं तरी कळावं की हा स्पर्श चुकीचा आहे आणि असं झालं तर काय करायचं. अगदीच एखाद्या मुलाला तोंड गच्च दाबून आणि शरीरावर असा एकदम त्याच्या बांधून वगैरे काही हातपायावर दाब टाकून जर कोणी काही करत असेल तर ते मूल खरंच काही नाही करू शकत आणि त्याचं वाईटही वाटतं. असं जर घडत असेल तर त्या खूप दुर्दैवी घटना असतात. फक्त कार्यशाळेने हे सगळं थांबू शकत नाही.
1: म्हणजे आता लक्षात येते की मुलांना जसं शिकवणं गरजेचं आहे, मोठ्या माणसांना सुद्धा या गोष्टी खरं म्हणजे कळायला पाहिजेत आणि त्यासाठी काय करता येईल.
0: सगळ्याच गोष्टीचं मूळ बालपणात असतं. म्हणजे जसं मुलींना आपण संस्कारी किंवा वाजेपर्यंत घरी आलं पाहिजे किंवा असं नाही वागलं पाहिजे, खूप सगळ्या गोष्टी सांगत असतो. आता जरी थोडं बदललं असलं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी सांगायचं सुटलेलं नाहीये. मुलांना पण सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आपण मुलींना काय शिकवतो, पुरुषांचा आदर कर, तसं मुलांना पण सांगता येऊ शकतं ना, मुलींचा आदर कर, ही तुझी बहीण आहे, ही आई आहे, किंवा ही तुझी मैत्रीण आहे, त्यांना दुखवायचं नाहीये कुठल्याही गोष्टीसाठी. तर हे लहानपणापासून सांगितलं गेलं पाहिजे ही पहिली गोष्ट. तो जसजसं मोठा व्हायला लागतो, सातवी आठवी, तो पण वयात यायला लागतो, तर त्याचेही प्रश्न वेगळे असतात. मुलगा मोठा होताना हा अजून मोठा प्रश्न आहे, तर त्याकडं फारसं अजून आपण गांभीर्यानं बघत नाही, पण तिकडेही बघणं गरजेचं आहे. पण त्यावेळेला त्याच्या काही गरजा वेगळ्या होतात, आकर्षण वाढतं. आत्ताचं गांभीर्य इतकं का वाढलंय, कारण त्या मुलाला जर बघावंसं वाटतंय तर त्याला बघायला मिळतायत गोष्टी सहज. मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे तो आणखीन एक जास्त, म्हणजे त्यांचा मानसिक तोल ढळतो म्हणूया किंवा भावनिक संतुलन बिघडतं, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळं मुलं कुठंतरी असं विचित्र वागायला बघतात, असं होऊ शकतं. बालपणापासून आपण ह्या गोष्टी सांगत आलो तर कदाचित ह्याचं प्रमाण कमी व्हायची शक्यता आहे आणि मग हीच मुलं मोठी होणार आहेत. आकर्षण तर प्रत्येकामध्ये आहे, पण सगळी मुलं ते पाऊल नाही उचलत. काहीच मुलं अशी का वागतात, तर ती सगळी जी काही इमोशनची गल्लत आहे ती जास्त प्रमाणात असते आणि त्यांच्यावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. त्यावेळेला पालकांनी स्वतः फारसं सांगण्यापेक्षा तज्ञांची मदत घ्यावी हे जास्त महत्वाचं आहे.
1: बऱ्याचदा मुलांना सुद्धा अशा समस्येला, अशा स्पर्शांना सामोरं जावं लागतं.
0: मुलांवर सुद्धा अन्याय, अत्याचार होतो. मुली जेव्हा मुलाला असा त्रास देतात तेव्हा ते अगदी अटॅक जरी नसला तरी इमोशनल ब्लॅकमेल करणं, त्यांना भावनिकरित्या कमकुवत करण्याचं काम करणं, मुलांना अशा पद्धतीचा त्रास मुली देतात हे खरंय. अशा पद्धतीच्या अनेक घटना आता घडायला लागलेल्या आहेत आणि खूपशी मुलं त्याच्यातून आत्मविश्वास गमावलेली आहेत. त्यांचा मानसिक त्रास म्हटलं तर भयानक आहे, कारण ही मुलं ना कोणाला बोलू नाही शकत, त्यामुळं टोकाचं पाऊल सुद्धा उचललं जात. मला माझ्या भावना काय आहेत हे कळलं ना की आपण समोरच्या भावना समजून घेऊ शकतो. आपलं मूल बदललं हे खरंच लक्षात येत असतं जर आई त्या रोजच्या याच्यामध्ये मुलाचं निरीक्षण करत असेल तर. पण बऱ्याचदा काय होतं ना, झालं असेल काहीतरी किरकोळ म्हणून हा असा बसला असेल, मग एक दिवस, दोन दिवस, तो किती दिवस बसतोय. आणि जर तो दोन दोन तीन तीन दिवस जर त्याच भावनेत असेल, त्याच अवस्थेत असेल, तर मात्र त्याला बोलतं करणं खूप गरजेचं असतं किंवा तज्ज्ञांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. आत्ता मुलांना वेळ नाही दिला तर त्याचं भविष्य

0: काय असणार आहे. पण मग मुलांसाठी करतोय तर नेमकं काय करतोय? फक्त पैसे मिळवले म्हणजे सगळं केलं असं होतंय का? तर त्यांनी थोडा विचार करावा आणि थोडा मुलांना वेळ द्यावा. असंही म्हणत नाही की तुम्ही सगळं काम सोडा आणि मुलांना वेळ द्या. जितका वेळ आपण घरी असतो तेवढा ऐका ना मुलांचं. का आता नाही, नंतर जा तू आता अभ्यासाला बस, जा तू आता हे काम कर, जा तू ते कर. त्यापेक्षा ते जवळ आलंय तर त्याला जवळ घ्या आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या असतील सांगा, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग उद्या काही बिघडलं तर मग पुन्हा असं म्हणतात की आमचं काय चुकलं कोणास ठोक, आम्ही याच्यावर संस्कार करायला कमी पडलो का? तर खरोखरच आपण एकदा स्वतःला विचारावं, खरंच आपण कमी पडतोय का? आणि पडत असू तर आपल्याला काय करायला पाहिजे?
1: या निमित्तानं तुम्ही अनेकांशी संवाद साधलेला आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे काय हे शिकवता तुम्ही मुलांना शाळांमध्ये जाऊन, पालकांशी संवाद साधता. तर तुम्हाला असे अनुभव आले असतील, त्यातला एखादा अनुभव की ज्यातून आपले जे श्रोते आहेत त्यांना कळेल की आपण नक्की काय करायला हवं.
0: खूप कार्यशाळा घेतलेल्या आहेत, खूप लोकांशी बोलणं झालेलं आहे, शिक्षकांशी, पालकांशी, आणि त्यातून खूपदा असं काही काही विचित्र पण अनुभव येतात. एकदा एका मुलीने सांगितलं होतं की परवा दिवशीच मला ना असा स्पर्श एकाने केला. एक नर्सरीतला अनुभव असा होता की एक मुलगा आणि एक मुलगी खेळत होते, म्हणजे ते असे छान मिठी मारून झोपलेले होते. आणि असं मग शिक्षकांना राग आला एकदम की हे काय आहे, म्हणजे हे विचित्र खेळतायत मुलं काहीतरी. मग त्यांनी पालकांना बोलवून थोडंसं बोलणं वगैरे झालं होतं. पण हे लहान गटातलं मूल किंवा प्ले स्कूलमधलं मूल अशा पद्धतीचं का खेळेल, त्याला काय वाटतंय, हे कसं समजावून सांगायचंय? मग हे तिथे चिडचिड न करता न ओरडता काही गोष्टी समजावून घेऊन आणि त्यांना रागवण्यापेक्षा डायव्हर्ट करणं, त्यांना वेगळ्या खेळामध्ये गुंतवणं हे शिक्षकाचं कौशल्य असतं. मग जसं मुलं मोठी होत आहेत, म्हणजे जसं 5वी 7वी ह्या वयोगटातले, त्यांना कळत नाही हे आकर्षण आहे का प्रेम आहे का काय आहे. फक्त त्यांना भेटायचं असतं, बोलायचं असतं, मला तुझ्याशी बोलू वाटतंय ह्या लेवलला असतात. आणि मग हळूहळू कदाचित ते खूप जास्त आकर्षण असेल तर पुढच्या स्तराला पण पोहोचू शकतात. अशा वेळेला मुलांवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना सांगणंही तेवढंच महत्वाचं आहे. पण कार्यशाळेत मुलं बोलायला लागलेली आहेत, शिक्षकांना सांगायला लागलेली आहेत. बऱ्याचदा मुलांना असं असतं की माझ्या मनात जे पण काही विचार येतात ते चुकीचेच आहेत, म्हणजे मी चुकीचाच आहे, मी चांगला नाहीच आहे, असंच यायला लागतं काही मुलांच्या मनामध्ये. आणि मग ते बोलत नाहीत ना, पण ते विचारत नाहीत कोणाला की मला असं होतंय हे बरोबर आहे का चूक आहे. मग ते कोणाशी बोलतात? त्याचा वर्गमित्र असतो, वर्गमैत्रीण असते, पण त्यांचीही तीच समस्या असते. मग ते आपापसात बोलून काहीतरी त्याचं उत्तर शोधतात, पण ते उत्तर चुकीचं असू शकतं. पण अशा खूप घटना घडतात आणि अशा कोणत्याही प्रसंगात घाबरून न जाता मुलांशी संवाद साधत राहा आणि त्यांना समजून घेत राहा, एवढंच मला सांगावंसं वाटतं.
1: छान. म्हणजे मुलांचा आईक्यू वाढवण्यासाठी, त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तर त्याच पद्धतीनं भावनिक गोष्टी सुद्धा मुलांच्या चांगल्या राहाव्यात, भावनिक दृष्ट्या ते सक्षम व्हावीत मुलं, यासाठी सुद्धा पालक म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. आणि मुलांचा सहभाग त्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो संवाद,
0: अगदी
1: एकमेकांशी बोलत राहणं, वेळ देत राहणं. तर आपल्या या संवादामधून आपले जे श्रोते आहेत त्यांना खूप काही मिळालेलं आहे आणि याचा वापर ते आपल्या मुलांना घडवताना करतील आणि पुढची पिढी त्यामुळं सक्षम होईल. आज तुम्ही आकाशवाणी तालात आणि श्रोत्यांशी इतका छान संवाद साधलात त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: ओळख स्पर्शाची समुपदेशक अर्चना मुळे यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला.

0: वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, मन ही अशी गोष्ट आहे की ती दिसत तर नाही पण सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. मन, त्यात येणारे विचार, त्याचा आपल्या सगळ्या गोष्टींवर होणारा परिणाम. मन एखाद्या खोल विहिरीसारखं असतं, त्यात उमटणारे विचार त्याहून गहिरे. या मनाचा एक हळवा कोपरा असतो, आनंद आणि दुःख देणारा. आज हे तुमच्याशी बोलतीये कारण आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध हळवा कोपरा.
1: अगदी लहानपणापासूनच मन आणि मनाविषयीच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. बरेचदा

त्याविषयी एक पक्की जागा मनात निर्माण होते आणि या बालपणीच्या गोष्टींना आयुष्यात एक जागा तयार होते. मनाचे कंगोरे, मनाचे बंध, मनाचे कोपरे, मनात राहणे, मन भरून येणे, मन पाखरू होणे, मन पिसारा लावून फुलणे, मन मखमल लेवून येणे, मन पाणी पाणी होणे, मन मोकळं होणे, मन उदास होणे, मनापासून करणे, मन मुराद, अशा अनेक मनोमय शब्दातून मन आपल्यासोबत समांतर चालताना पण दिसतं. मनाचा कोपरा हा त्यातील एक महत्त्वाचा शब्द. अगदी ऐकल्याबरोबर मनाचा कोपरा म्हणलं की मनाचा आकार मनातच आकार घेऊ लागतो. प्रत्येक आकारामध्ये मन मात्र भरून राहत असतं. अशातच जेव्हा सॉफ्ट कॉर्नर, हळवा कोपरा अशा संकल्पना समोर येतात तेव्हा मात्र हेच मन कातर होतं. असं हे मन खरोखरीच अनाकलनीय, अनपेक्षित, मुक्त असतं हे मात्र मान्यच करावं लागेल. अशा या मनाच्या गिरक्या आणि मुरक्या नुसत्या अलगद मौशार झेलायच्या म्हटल्या तरी जीवनाचे रंग उलगडतील हे मात्र नक्की. मनुष्य स्वभावाच्या अनेक पैलूंपैकी आणि छटांपैकी निवडक काही छटा हाताळायच्या म्हटल्या तरीही आयुष्य उणं पडेल. नेहमी म्हणतो अगदी तसंच, मन मनास उमगत नाही म्हणावं आणि शांत राहावं की माझ्या मना बन दगड म्हणून ओझं जुगारून चालत राहावं तेही कधीतरी कळेनासं होतं. या अशा अस्पष्ट, अनिश्चित, टू बी ऑर नॉट टू बी अवस्थेत कुठंतरी या सॉफ्ट कॉर्नरचा जन्म होत असावा. पण अगदी अचूक अशा या मनाच्या कोपऱ्यामध्ये किती किती गूढ गुपितं, कितीतरी अस्पष्ट व्यथा कथा, आनंदाचं थुईथुई नाचणारं कारंज, स्फटिका इतकी पारदर्शक शांतता, दुःखाचं मन पोखरणारे हुंकार, काही अव्यक्त विचारांच्या कलिका, आत्मक्लेश, आत्मानंद, सुख, समाधान, तरल स्थितप्रज्ञता, सगळं अत्तरासारखं कुपीबंद असतं. अत्तर ज्याप्रमाणे काही काळाने उडून जातं अगदी तसं

वाटतं की हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काम डाऊन कॉर्नर की काय. कधी कधी मन उगीचच तावतं, उगीचच कावतं. अशा वेळी अशा काही भावनांचा वर्षाव होणं खरंच निकडीचं असतं, जिथे मन शांतता गारवा यात नाहून निघायची आतुरतेनं वाट बघत असतं. आसवांचा बांध खळकण तुटतो, जणू काही तो काचेचाच असावा. फुटून अगदी अस्ताव्यस्त होण्याचीही तमा ज्या ठिकाणी नसते तिथेच हा सॉफ्ट कॉर्नर सापडतो का हो. हाच तो कमी दाबाचा पट्टा की जो काम डाऊन कॉर्नरच्या आकारात बदलू लागतो. असे कित्येक प्रश्न मनात रुंजी घालत असतात. प्रश्नांच्या नागमोडी आकारात स्वस्थतेची शांततेची चिन्ह शोधत राहतात. खरी मजा अशी की सॉफ्ट कॉर्नर असं एक्सप्रेशन इंग्रज लोक वापरीत नाहीत, ती शब्दशलाका ही आपलीच आहे. उलट ते लोक सॉफ्ट स्पॉट असा उल्लेख करतात. उल्लेख कसाही करा तरी तो उबदारपणा मात्र जाणवतोच. हा मंशार कोपरा प्रत्येकासाठी आवश्यक असतोच आणि महत्वाचा सुद्धा असतो. कमी दाबाच्या या पट्ट्यामुळे भौगोलिक बदल जसे संभवतात, वातावरण बदलत असतं, अगदी तसाच विचार केला तर दाब कमी करणारा हा पट्टा म्हणून जीवनात या सॉफ्ट कॉर्नरचा उपयोग होत असतो हे मात्र नक्कीच. नात्यांच्या गोड गुंतागुंतीमध्ये सुद्धा हा मंशार कोपरा अस्तित्वात असतोच. कुणीतरी कुणासाठी तरी हळवं असतंच, त्याला वयाचं नात्याचं काहीही बंधन नसतं. संवेदनांच्या मोठ्या पेटारातून भावभावनांच्या विशिष्ट जागेतून हळवेपण अधिकाधिक तरल होत जातं. कोणाला कोणाचे कढ येतील हे निश्चित नाही, पण हे उतू येणारे कढच एखाद्यासाठी प्रोत्साहनाचे दावे करतील. नेमक्या कोणत्या तरी विशिष्ट क्षणी मनाच्या या कोपऱ्यावरही प्रकाश योजना सांधली जाईल. म्हणूनच काही अनपेक्षित सतत नावात न बांधता येणाऱ्या या सॉफ्ट कॉर्नर नात्याला कारण शोधत राहण्याची खरंच आवश्यकता नाही. कोण कोणासाठी का अशा कोणत्याही प्रश्नार्थक शब्दात अडकून त्या उबदार भावनेकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष परिस्थितीचा पुरेपूर अनुभव घेणं हे सर्वात फायदेशीर भावनिक धोरण ठरेल. प्रत्येक गोष्टीत तांत्रिक बाबींचा उहापोह करत राहण्यापेक्षा त्यामागचा भावनिक ठेवा जपण्याचा प्रयत्न अधिक महत्त्वपूर्णच नाही का. जीवनाच्या रेट्यामध्ये जेव्हा एक प्रकारचा कोरडेपणा निराशा अनास्था गोंधळलेपणा येतो तेव्हा आपसुकच मन शांतता शोधण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागतं. या वाटचालीतही चढ उतार येतातच. इथेच खरी ओळख होते ती नात्यांची, आपुलकीची आणि चढावडीची, द्वेषाची आप्पलपोटेपणाची साधेपणाची सरळपणाची पारख होते ती या सॉफ्ट कॉर्नरमध्येच. मऊशार कोपरा ही खरं तर प्रत्येकाचीच मानसिक गरज आहे. प्रत्येक व्यक्ती मग ती मोठी असो वा लहान तिला अशा मानसिक उबेची निकड असतेच. ही ऊब एखाद्या इन्क्युबेटरसारखे काम करत असते. प्रेरणा विश्वास चांगुलपणा अशा त्रिसूत्रीनं नियंत्रित असणारा हा सॉफ्ट कॉर्नर खरोखरीच एखाद्याला मनोव्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मनाचं व्यवस्थापन ही खरोखरीच एक मनुष्य अंतर्बाह्य बदलून टाकणारी यंत्रणा आहे. मन हा केवळ दोनच अक्षरी शब्द असला तरी त्याची व्याप्ती मात्र केवळ शब्दातीत आहे. मानसिक अस्ताव्यस्तता अचंबित करणारे मनोव्यापार आणि अनेकविध भावभावनांच्या गर्दीतून सापडणारी खात्रीशीर पायवाट म्हणजे हा मंशार उबदार कोपरा होय. सॉफ्ट हा शब्द जरी उच्चारला तरीही मनाला कुठेतरी मंशार मलम लावल्याचा भास निर्माण होतो. मनाच्या त्या अलवार कोपऱ्यावर मलमपट्टी होणं म्हणजे सॉफ्ट कॉर्नर अस्तित्वात असण्याची नेमकी खूण आहे. नात्यांच्या जपणुकीचं नेमकं कौशल्य त्यांच्या जाणीवा विकसित करणं ज्या ठिकाणी निर्माण होतं ती मनोमय जागा म्हणजेच हा उबदार कोपरा उर्फ सॉफ्ट कॉर्नर. एखाद्याबद्दल काही विशिष्ट मृदुभावना असणं आणि तशी ती काही कारणामुळं नसणं हेच खरं तर सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचं मूळ असावं. ही भावना त्या विशिष्ट माणसापुरती अगदी सर्वसमावेशकही असते. त्या व्यक्तीचे सर्व गुणदोष माफ होत असतात. सॉफ्ट कॉर्नर ही एका अर्थानं उपचारात्मक मानसशास्त्रीय पद्धतीच आहे. कारण काही वेळा फक्त पाठीवर कोणाचा तरी हात असणं हे देखील महत्त्वपूर्ण असतंच. थोडा एकटेपणा तीव्र जाणवत असतो तेव्हाही पाठीवरची थापसुद्धा मोठी प्रेरणा देते. शेवटी मन ही एक अनाकलनीय चिदवस्तू आहे जी दिसत नसली तरीही तिच्याशिवाय काहीही चालत नाही. म्हणूनच कुणीतरी म्हणून ठेवलं आहे

0: युअर ओनली लिमिट इज युअर माइंड. मौनातले इशारे देणारा हा हळवा कोपरा तेवढाच मन मोकळा असतो, कारण कोणत्याही नात्याची मोहोर त्यासाठी लागत नाही. कोणीही कोणासाठीही कधीही केव्हाही अशा आकाराचा हा कोपरा ज्यामुळं दोन्ही बाजूंचा सकारात्मक प्रवास सुरू होतो. सुधीर मोगे म्हणतात, तसा हा मनोळ बंध आहे. मन तेजाचे राऊळ, मन देवाचे देऊळ, असा हा सुंदर निकोप, अगदी अकृत्रिम असा नातेविरहित कोपरा म्हणजे सॉफ्ट कॉर्नर उर्फ उबदार कोपरा. अशा या हळव्या कोपऱ्यासाठी, त्याच्या दोन शेवटांसाठी सुधीर मोघेंचीच कविता कुठेतरी जवळची वाटते. म्हणूनच त्या कवितेनेच या उबदार हळव्या कोपऱ्याला मनातच विसावा देणं उत्तम असा शेवट होईल. ना सांगताच तू मला उमगते सारे, कळतात तुला ही मौनातील इशारे. दोघात कशाला मग शब्दांचे बंध, कळण्याचा चाले कळण्याशी संवाद. कळण्याचा चाले कळण्याशी संवाद.
1: हळवा कोपरा, प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध आपण ऐकला.

याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वाटो हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा 1 वाजता ठीक 1 वाजता दिल्ली

0: संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल। हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी। आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर, जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित। आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले।
1: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं। आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं। मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं। लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता। सॉरी एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थे। आज आईआईटी दिल्ली में

0: एआई से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं, मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत। राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला। या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे। त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं। झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे। सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे। रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या संसदेनं एक विधेयक बहुमतानं मंजूर केलं आहे। या विधेयकातल्या तरतुदींमुळे रशियाकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी अशा देशांमधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100% अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा मार्ग खुला होणार आहे। याचा थेट परिणाम भारतातल्या निर्यातदारांवर होणार असल्याची शक्यता द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्रात आणि इतर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे। हे विधेयक रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा भाग असू शकतं असं त्याचं समर्थन करणाऱ्या गटानं म्हटलं आहे। सध्या हे अतिरिक्त आयात शुल्क लागू झालेलं नाही, तसंच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही। युक्रेनची राजधानी किव्हजवळ काल रात्रभर झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये एका बालकासह किमान 3 जण ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले। आज पहाटेसुद्धा किव्हच्या पूर्व भागात हल्ले चढवण्यात आले। दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं पोहोचले आहेत। रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। झेलेन्स्की युक्रेनसाठी अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मणिपूरमध्ये इम्फाळच्या 2 जिल्ह्यातून बंदी घातलेल्या 2 संघटनांच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे। काकचिंग जिल्ह्यात वायखोंग पोलीस ठाणे क्षेत्रात बंदी घातलेल्या एसओआरईपीए या संघटनेच्या 2 सदस्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ अटक करण्यात आली तर इम्फाळच्या पूर्व भागातून या संघटनेच्याच आणखी एकाला अटक केली असून सेजिंग अवांग इथून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 1 सदस्याला अटक केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे। आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली। याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता। अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं। या स्पर्धेत याआधीच्या भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं। भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत 2 बाद 127 धावा केल्या आहेत। त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला। हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एकूण 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत। एक खासगी

0: बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ एलपीजी सिलेंडरनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या दोन महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य दोन जण जखमी झाले. कारला दुचाकीस्वारानं धडक दिल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशाच्या उत्तर भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले 185 रस्ते बंद पडले आहेत. राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. 73 निवारा शिबिरांमध्ये मदतकार्य सुरू आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज ओदिशा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत ही सुंदर प्यारी बात आपने कही है भाई. आज यानी इस शनिवार 8 अगस्त के दिन हम बातें कर रहे हैं और पूरा एक हफ्ता 15 अगस्त को बचा है. तो चलिए बचपन की यादों की तरफ जाते हैं. स्कूल के दिनों में 15 अगस्त की तैयारियां आप किस तरह से करते थे ये जरूर बताइएगा. कुछ लोग होंगे जो नाटक तैयार करते होंगे, कुछ लोग होंगे जो कविताएं और गाने तैयार करते होंगे. एक जमाना था स्कूलों में 15 अगस्त को जिस तरह से मनाया जाता था. स्वतंत्रता दिवस को मनाने का बचपन का जो उत्साह है वो बहुत ही कमाल का रहा करता था. तो हम चाहते हैं कि आप वो यादें हमारे साथ बांटें. ठीक है, एक हफ्ता बचा है 15 अगस्त के लिए और हम ये यादें बांट रहे हैं. तब तक चलते हैं त्रिशूल फिल्म के एक ऐसे गाने की तरफ जो बहस करता है कि मोहब्बत काम की चीज है या नहीं है. आप क्या कहते हैं, आपका मोहब्बत पर भरोसा है या नहीं है, या आप ये कहते हैं कि ये बेकार बेदाम की चीज है, या आप ये कहते हैं

केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षाखालील जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या जान हेड्रिक हेम्सन्सनं सुवर्णपदक पटकावलं तर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या एडिसन जेम्सनं कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत याआधी भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 5 बाद 180 धावा केल्या होत्या. भारताच्या देवदत्त पडिक्कलनं जखमी निवृत्त होईपर्यंत 103 धावा केल्या. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मन चाहेगी।
1: मन चाहेगी,
2: मन चाहेगी।

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं भक्तिमय स्वागत. आपली मैत्रीण युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत हिच्यासोबत आपण युववाणी या कार्यक्रमामध्ये गप्पा मारत आहोत. आपल्या लक्षात असेलच, आषाढी वारीचं भक्तिमय वातावरण चालू असताना संत साहित्य नेमकं कसं समजून घेतलं पाहिजे, संत साहित्याचा अभ्यास आपल्यासाठी आजही किती महत्वाचा आहे, या आणि अशा अनेक विविध पैलूंवर आपण तिच्यासोबत गप्पा मारल्या. आजही आपण अशाच मस्त गप्पा मारणार आहोत. आणि आपल्याला माहितच आहे की कीर्तन आणि लावणी या माध्यमातून ती आपल्याला संत साहित्याविषयी माहिती देतीये, जागृती करतीये. तर रुचिकाचं पुन्हा एकदा स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात. रुचिका नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: ऐकूया संत साहित्याबद्दल ती काय सांगतीये.
2: एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक, तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय, तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे. कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला, खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा, म्हणजे मी उत्तर द्यायला समर्थ आहेच. कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावणी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालंय
0: आणि मस्त दमदार लेखन झालंय ते. आणि मला म्हणायचं की त्यातली तुझी आवडती अशी कुठली व्यक्तिरेखा तुला जाणवली का, की हे सादर करताना मला खूप छान वाटतं कीर्तावणीमध्ये, मग ती संत कवयित्री असेल किंवा तुला भावलेलं एखादं वाक्य असेल, म्हणजे मला तुझ्याकडून ऐकायचं की मला हे करायला खूप छान वाटतं किंवा हे करताना मला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं, मग मी ते तसं निभावून नेलं असं काहीतरी.
2: मला यातल्या बायका खूप आवडतात सगळ्या, म्हणजे असं बाई पुरुषाचा काही भेद नाही.
0: हा हा,
2: पण मला आश्चर्य वाटतं म्हणजे ह्या जनाबाई, सोयराबाई, आवली, ह्या

0: सगळ्या इतक्या करारी बाणेदार बायका आहेत, खूप कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं, ऊर्जा मिळते यांच्याकडनं. माहित नाही म्हणजे काय कमाल काम करून ठेवलंय त्या काळात, ज्या काळात लोक तुम्हाला जातीवरून बोलतायत, वागणूक देतायत, शिवाय तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही, माणूस म्हणूनच ग्राह्य धरलं जात नाही, तर बाई माणूस फरकच काय आला त्यात.
1: अगदी.
0: आणि त्या काळात तुम्ही एवढे थोर विचार लिहून ठेवणं, कुठलंही शिक्षण नसताना, कसलंही एक्सपोजर नसताना, आपल्या आपल्या जीवन अनुभवांमधून जी जे शहाणपण येतं त्यातून समृद्ध होत आणि त्यातून आपला ठसा उमटवत केलेलं हे लिखाण आहे. साधी घरची कामं करत, शेतातली कामं करत केलेलं हे लिखाण आहे. तर कुठलाही क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स या बायका करायला गेल्या नाहीत, कुठल्याही विद्यापीठात कसलंही संशोधन करायला गेल्या नाहीत, पण जगण्यातून आलेल्या समजेतून आणि अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीतून कुणाची जर लेखणी इतकी थोर होत असेल तर खूप महत्वाचा विचार आहे. जसं मी म्हणाले की जनाबाई करायला मला का मजा येते जास्त, कारण नामदेवांच्या घरी दळणकांडण करणारीच बाई आहे साधी. लहानपणापासून मीही हे ऐकत आली आहे की विठ्ठल तिला मदत करायचा या सगळ्या कामांमध्ये. पण आत्ता येऊन मला कळलं या गेल्या काही वर्षात की विठ्ठल घरी येऊन तिला मदत करणं ही एक फक्त घटना नाहीये, ते एक स्टेटमेंट आहे. की एक देव ज्याचं एकतर सगळ्यांनी अवडंबर करून ठेवलं, ज्याला देव्हाऱ्यात भोवती ज्यांनी कुंपण घालून ठेवली, त्या स्वतः देवाचं काहीही म्हणणं नाहीये, तो सगळ्यांचा आहे. आणि इतका समता सांगणारा देव अजून दुसरा कुठला नाहीये, ज्याच्या हातात शस्त्र नाहीये, काय नाही, काय फिलॉसॉफी आहे. आपल्या लोकांनी, जुन्या लोकांनी किती महत्वाचं म्हणून ठेवलंय, किती निरुपद्रवी देव आहे, त्याला कसले नवस नाही, त्याच्या भोवती काही सोनं नाणं नाही, काही काही नाहीये. आणि कुठल्याही भाषेत या बायका त्या देवाशी बोलू शकतात. देव नावाचं जे एक अवतरण चिन्ह आहे हे काढून फेकून दिले त्यांनी आणि त्यांच्या देवानी मिळून. जनाबाई म्हणते ऐसा येळकोट झाला जनी म्हणे इठू मेला, मी काही बोलू शकते.

0: आज आपण आजूबाजूला बघतोय की देवाच्या खांद्यावर बंदुका ठेवून किती बंदुका चालतात, किंवा अमुक एक सिनेमाचं नावच का आहे आणि मग ते ह्याच्याशी सिमिलर आहे आमच्या ह्या संताशी म्हणून आणि मग ते आम्ही चालूच देणार नाही. भलेही त्या सिनेमाचं नाव ठेवणाऱ्याचा हेतू तसा काही नसला तरी तुम्ही कसल्याही कचाट्यात पकडून फक्त देवादिकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लोकांना त्रास द्यायला लागलाय, कारण आपले राजकीय हेतू साधायचे आहेत, आपल्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा आणि हेतू आहेत, याच्यासाठी या सगळ्याचा बळी का? तर मुळात आपल्या संस्कृतीतच देवाशी इतकं फॅमिलियर नातं आहे की आपण काहीही करू शकतो. त्यातरी जनाबाई म्हणते की माझ तुझा देव आहे त्याचा माझा पण देव आहे, मी त्याच्याशी कसं वागायचं हे आमचं नातं काय ह्याच्यावर ठरेल ते तू नको मला सांगू. तर ही मोकळी हे स्वातंत्र्य त्या काळात लोकांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते अजूनही आपल्या इथे का कळत नाही आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहत असल्यामुळे. किंवा शोयराबाईची रचना किती घट्ट आहे, मासिक पाळीसारख्या विषयावरती आज पण आपल्याला डोकेफोड करावी लागते. शहर काय आणि गावं काय असा भेदच राहत नाही या मुद्द्याच्या बाबतीत. तरी ती त्या काळात ती बाई अशी काहीतरी रचना करून ठेवते आणि शिवाय काव्य म्हणून पण त्याला सौंदर्य आहे. तो छंद तिनं किती घट्ट बांधलेला आहे. कुठनं आलं हे व्याकरणाचं शिक्षण? ती कुठली व्याकरणाची पुस्तकं या बायका आधी वाचायला गेल्या नव्हत्या. आपसूक तयार झालं आणि या साहित्यावरनच आपण त्याचं विश्लेषण करत करतच उलट व्याकरण तयार केले. त्यामुळं ह्या बायकांवर माझं खूप प्रेम आहे. आवलीसारखी बाई असेल, किती खमकेपणानं ती या सगळ्या पाठीशी उभी होती. मला ह्या बायका खूप आवडतात सगळ्या. त्या करताना पण मला फार फार सुदैवी वाटतं, मजा येते सगळ्याच गोष्टी.
1: आणि रंगभूमीवर तू इतक्या चपळतेनं त्या भूमिका साकारत असतेस, म्हणजे लगेच पटकन तू तो पदर घेणं, परत तू विठ्ठलाच्या किंवा एखाद्या संताच्या भूमिकेत जाणं आणि त्याच वेळेस तुझं गाणं, नृत्य सगळा आविष्कार चालू असतो, हे म्हणजे असं ना पापणी मिटायला सुद्धा तेवढाही वेळ मिळत नाही, म्हणजे अरे काय किती. तर तू मगाशी बांधारीचे बायगच्या वेळेस म्हणालीस ना की मी गात नाही किंवा मला गाणं येत नाही किंवा मी गायिका नाही असं तू म्हणत होतीस, पण कीर्तावणी बघताना तुझ्यातली ती गायिका आणि ती लावणी इतक्या दमदार आवाजात ते व्यक्त होत आहे, तिथं कुठंच काही असं वाटत नाही की तू गायिका नाहीयेस, हे कसं काय?
0: खरं तर माझं गाण्यावर अभिनयापेक्षा एक अर्धा पैसा जास्त प्रेम आहे. हा पण अगेन म्हणजे आपल्याला आवडणं आपल्याला जमणं यात फरक असतो. आणि मला तासन तास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकायची सवय असल्यामुळं आणि आवड असल्यामुळं मला असं नेहमी वाटत असतं की नाही नाही नाही मला गाता येत नाही. पण एका पॉइंटला जाऊन मी हे स्वीकारलंय की नाटकाला पोषक असणारं गाणं मला बरं गाता येतं,
1: छान गाता येतं.
0: त्यामुळे हा आत्मविश्वास पण मला स्वतः गाण्यांनीच दिलाय आणि आता मी आनंदाने गाते. पण मी म्हंटल तसं की गाण्यावर माझं जरा जास्त प्रेम आहे, म्हणजे मला जर अभिनयाच्या किंवा नाटकाच्या शिक्षकाआधी जर गाण्याचा शिक्षक माझ्यावर प्रेम करणारा मला मिळाला असता तर मी आयुष्यभर गाणं केलं असतं.
1: आणि तुझं जे सांगणं आहे, तुझं व्यक्त होणं जे आहे, त्याला त्या आवाजानं आणखी जास्त बळ येतं खरंच. आणि मग हेच गरज आहे कीर्तावणीची, ती पूर्ण होते. म्हणजे तो तुझ्या आवाजाने खूप मोठा भाग तिथून ना तो निभावून नेलाय असं मला म्हणायचं आहे. आणि त्याच वेळेस लावणीचा नृत्याविष्कार तुझा बघायला ती एक मस्त सांगड आहे. ती कशी करतेस तू मग? गाणं पण चालू आहे, अभिनय पण चालू आहे, संभाषण चालू आहे, संवाद चालू आहे, लावणी आणि ती लावणी आहे हे सांग ना, हे ऐकायचंय.
0: खरं तर मला नाचता येत नाही, म्हणजे मी जसं गाणं येत नाही म्हणते ना तसं नाही आहे, मला खरंच नाचता येत नाही. तर मला सगळ्यात जास्त तालीम नाचाची करावी लागते.
1: बरोबर.
0: काय होतं, आपलं काम वर्षानुवर्ष काम करून करून आपली एक मसल मेमरी तयार झालेली असते. अभिनयाच्या बाबतीतलं आता मला तू एक इम्प्रोव्हायझेशन करायला दिलंस की अमुक अमुक कर, तर मला फार

0: अवघड जात नाही, कारण इतक्या वर्षांचा रियाज आहे काहीतरी.
1: हा,
0: नट म्हणून, नटी म्हणून एक काहीतरी रियाज असतो आपला सेम गाण्याचं. आत्ता काही गायला लावलं तर नवा जरी गाणं असलं तरी आपण पटकन कुणामागून तरी फॉलो करू शकतो, जसं हवंय तसं गाऊ शकतो. शी नाचाची तितकी मसल मेमरी माझी नाही आहे, कारण मी जितकं गायले आणि जितका अभिनय केला तितकी मी नाचले नाही आहे. तर मला जरा एक पैसा जड जातो नाचायला. काय नाही, तालीम जास्त करणे. सगळ्याचा एक अल्टिमेट उपाय असतो आपल्याकडे, तालीम करणे. जे येत नाही किंवा जे कमी येतं त्याची खूप तालीम करणे.
2: आणि मग म्हणूनच खूप कौतुक होत आहे, आणि कौतुक यासाठी पण होत आहे, म्हणजे एक कलाविष्कार तर खूप छान आहे, पण प्रत्येकाच्या मनात ज्या शंका आहेत ना किंवा जे कन्फ्युजन आहे ना, आपण भक्ती करतोय, प्रत्येकाची कुठेतरी श्रद्धा आहे, देव आहे, संत आहे, पण त्यांनी सांगितलेलं सगळंच आपल्याला समजलेलं नाहीये.
0: आणि ही सुरुवात आहे, असं आमचा दावाही नाहीये. कीर्तवणी तुम्हाला सगळं समजावून सांगेल जे आतापर्यंत आलं नाहीये, पण ही सुरुवात आहे. याच्या निमित्तानं जसं आम्ही चार पुस्तकं वाचली हे परफॉर्म करण्याच्या निमित्तानं, तसंच काही प्रयोगानंतर लोक येऊन आम्हाला हे विचारतात की ते तुम्ही काय काय वाचलं त्याची लिस्ट सांगा ना. तर तो सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो की पुस्तकांची नावं विचारली कोणीतरी. तर सुरुवात आहे ती. ट्रेलर पण नाही, हे पोस्टर आहे. हे पोस्टर बघून आपण याचा वेध घेतला पाहिजे सगळ्याचा.
2: आणि आता सगळ्यात अलीकडं, म्हणजे आता हे जे तू म्हणतेस की कीर्तवणीच्या माध्यमातून हे एक लोककल्याणाचंच काम आहे आपण म्हणू शकतो, म्हणजे अगदी सटल शांतपणे ते सुरू आहे, पण ते मनांमध्ये ना कायमस्वरूपी निरंतर राहणार आहे अशी ती जादू आहे. आणि आता सगळ्यात अलीकडं, आता सगळ्यात अलीकडचं तुझे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत आणि पुढं तुला आणखी काय करायचंय, स्वतःवर किती वर्क करायचं त्याबद्दल ऐकायला आवडेल. तर रिक्वियम ऑफ थिएटर हा जो तुझा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल सांग.
0: हो, कुमरन वालवा नावाचे इंडो फ्रेंच डिरेक्टर आहेत, एक नाट्य दिग्दर्शक आहेत. ते इतकी वर्ष ह्या कंपनीला घेऊन काम करतायत आणि यांचं सगळं संगीताचं काम बघतात. त्यांचं नाव आहे अर्जुन चंद्रन. ही दोन महत्वाची माणसं ही नाव आत्ता पुढे नेत आहेत. तर देशातल्या आणि विदेशातल्या 10 नट नट्यांबरोबर चालू असणारा आत्ताचा हा रेक्वियम ऑफ थिएटरचा प्रोजेक्ट आहे. पोंडिचेरीत तळ होता आधी ह्या सगळ्याचा, ह्या कंपनीचा, पण काही कारणांनी ती जागा हातून, कुमरनच्या हातून ती जागा गेली आणि यावर्षी त्यांनी ठरवलं की पुण्यात येऊन आपण नाटक करायचं का एखादं. पोंडेचेरीतून नुकताच पुण्यात हललेला आणि आता पुण्यात तळ असलेला हा प्रोजेक्ट आहे. शरीरावर, नाटाच्या शरीरावर आणि आवाजावर खूप रिगरसली काम करून घेणारी ह्या नाटकाची प्रक्रिया आहे. साधारण फेलोशिप सारखाच हा एक प्रोग्राम आहे. एक वर्षाची कमिटमेंट असते यांची.
2: बर.
0: आणि वर्षभर एकाच प्रोडक्शनवर काम होतं, म्हणजे एकाच नाटक बसवलं जातं एका वर्षात. तर पूर्ण दिवसभर याची तालीम होते. सकाळी 8 पासून हे काम सुरू होतं आणि संध्याकाळी कधीतरी ते संपतं, आणि शेवटच्या दिवसांमध्ये तर ते रात्री 10 पर्यंत 11 पर्यंत असं पण चालतं.
2: बर.
0: तर याच्यात आवाजाच्याच तालमी साधारण दिवसाच्या 6-7 तास असतात. खूप रिगरसली फोकस्ड असं असणारं हे काम आहे. आणि ह्याचे प्रयोग प्रोसेसच्या मध्यवर्ती भागात येऊन ह्याचे काही प्रयोग होतात आणि नंतर पुन्हा सगळ्याचा पाठपुरावा करून प्रोसेस पुन्हा वाढवली जाते आणि पुन्हा प्रेक्षकांसमोर हे नाटक नेलं जातं. आणि त्याच्यानंतर हे भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा या नाटकाचे प्रयोग होणार आहे.
2: आणि आता रुचिका, वेगवेगळ्या कलाप्रकारांवर तू प्रयोग करतीस आहेस, बरीच मोठी लिस्ट असणार आहे, पण तुला लगेच आवर्जून करावासा वाटणार असं काय आहे?
0: एक म्हणजे कीर्तवणीच्या सगळ्या अनुभवातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली, त्यानुसार मला हे तर चालू ठेवायचंच आहे की गावोगावी प्रयोग झाले पाहिजेत.
2: हा,
0: प्रोसेनियमची चौकट मोडून प्रयोग होत राहिले पाहिजेत. हे मी गोष्टरंगपासूनच डोक्यात पक्क करत आली आहेत की असे प्रयोग झाले पाहिजेत. त्यामुळं असं होणार नाही की फक्त शहरातल्याच एका विशिष्ट वर्गापुरता नाट्यानुभव मर्यादित राहील असं होणार नाही. तो सगळीकडे पोहोचवला जाईल. म्हणजे गावात नाटक नाहीये का असं नाही म्हणायचं मला. गावात नाटक होतच. गावात वासुदेव यायचा, पिंगळे यायचे, गावात सोंगी भजनं व्हायची. मी स्वतः शाहिरी धनगरी ओव्यांचे पहाटे पहाटेपर्यंतचे कार्यक्रम ऐकून मोठी झाली आहे. हे ह्या थिएट्रिकलच गोष्टी आहेत, त्यामुळे तिथं नाहीये असं मला म्हणायचं नाहीये. त्या आपण काहीतरी नवीन करतोय तिथे पोहोचून आणि मोठं मोलाचं काम करतोय असं माझं म्हणणं नाहीये, पण जिवंत राहिलं पाहिजे, घडत राहिलं पाहिजे, होत राहिलं पाहिजे, पोहोचत राहिलं पाहिजे आपण लोकांपर्यंत. आपण लोकांपर्यंत पोहोचणं ही लोकांची गरज नाही आहे फक्त, ती आपली पण भूक आहे. दोन्ही बाजूंनी हे भागत राहिलं पाहिजे आणि हा गाडा चालत राहिला पाहिजे पुढे कुठेतरी. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत.

0: आहेत की उदाहरणार्थ विठ्ठल हा सगळ्यात मोठा सेलिब्रिटी आहे महाराष्ट्रातला, हे माझ्या डोक्यात होतं आधी की तू विठ्ठलाला घेऊन कर पण मग तेच तेच विषय वापरू नको, काहीतरी तरी नवा दृष्टिकोन देणार असलीस तर काहीतरी कर. तर माझ्या डोक्यात अजून अशाच एका महाराष्ट्रातल्या मोठ्या सेलिब्रिटीला घेऊन काम करायचं आहे. तर संशोधन चालू आहे किंवा विचार चालू आहे माझा की काय करता येईल, काय नवं करता येईल का, की ह्या सगळ्या ऑडियन्ससाठी तर होतच राहिलं पाहिजे. आणि माझी एक प्रायोगिक नाटकाची भूक म्हणून अजून एक प्रकल्प डोक्यात आहे जो एका कादंबरीवर आधारित असणार आहे.
1: छान.
0: जी शामिनी नावाची कादंबरी आहे तारा वनारसींची.
1: बर बर बर.
0: तर त्याच्यावरचा एक प्रकल्प आहे. लहान मुलांबरोबरचं काम मला कंटिन्यू करायचंच आहे. तो एक माझ्या सगळ्या नाट्य प्रपंचाचा, मी जे ललित कला केंद्रात उपयोजित रंगभूमीचं शिक्षण घेतलं अप्लाइड थिएटरचं, त्याच्या माध्यमातून मला लहान मुलांबरोबरचं काम करत राहणं खूप महत्वाचं वाटतं.
1: अगदी. आणि तू सुरुवातीलाच म्हणालीस की ते आपल्याला करायला लावतात.
0: हो.
1: आपल्याकडून करून घेतात.
0: आणि आपण म्हणजे इतके खडे फोडतो आज प्रेक्षकांच्या नावांनी की कळतच नाही, अभिरुचीचा भागच नाही.
1: हा.
0: आणि सगळं सोपंच हवंय, असंच हवंय. पण मग ह्याच्याबद्दलच्या तक्रारी करण्यापेक्षा आपण दूरवर का रिझल्ट देणार का होईना, आपण एक काहीतरी उपाय शोधला पाहिजे. ते म्हणजे लहान पोरं ताब्यात घेतली पाहिजेत. म्हणजे अभिरुची वाढत नाही म्हणजे आजूबाजूचं जग तितकं डोळसपणे आपण बघायलाच देत नाहीये ना काही. त्यांच्या बरोबर बसून आपण काही अनुभव घेतो का, जे शिकवा जाऊन असं माझं म्हणणंच नाहीये. त्यांच्याकडे असतंच, ते फक्त दृष्टी देण्याचं काम काहीतरी आपल्याला करावं लागतं ठाकठोक इकडून तिकडून.
1: हा.
0: मग त्यांच्यासोबत आपण राहायला नको का? हे प्रेक्षक उद्या जाऊन हेच प्रेक्षक असणार आहेत आपल्या नाटकांना. मग भलेही मला जगातली सगळी लहान मुलं नाहीत जाऊन त्यांच्याबरोबर काम करतायत, पण छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये माझ्या गावात असतील, आजूबाजूला असेल, सोनाळ्यासारख्या गावातली मुलं असतील, चार तरी सकस डोक्याची माणसं आपल्या सर्कलमधली जरी आपण घडवू शकलो, आणू शकलो आपल्या सर्कलमध्ये अशा नाटक बघणाऱ्या करणाऱ्या, तर ते मोठं काम आहे आणि मोठं जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते करत राहिलं पाहिजे.
1: आता आपल्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी तुला असं काही छान सांगायचंय का? म्हणजे आपली मुलाखत छान रंगत आली आहे, आपण भैरवी तुझ्याकडून ऐकणारच आहोत. पण त्याच्या आधी तुला असं काही किंवा कलाकार म्हणून आपण, तू एक प्रकट होतेसच, व्यक्त होतेस, पण असं काही श्रोत्यांसाठी तुला काही बोलायचं असेल तर जरूर सांग.
0: या जेवढ्या काही वर्षात मी काम करत आले आणि माझ्या हाताशी लागले त्या दोन गोष्टी मी शेअर करीन फक्त. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस माणूस संबंध महत्वाचा आहे आणि तो राखला पाहिजे. आपण सगळे भेद मोडून तो संबंध राखणं, शहर गाव हा एक वेगळाच संघर्ष वेगळ्याच टप्प्यावर आलेला येऊन पोहोचलेला आहे, हे चालूच राहणार आहे. सगळं आयुष्य धकाधकीचं झालेलं आहे, पण ह्यात हा धागा जपणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग विरुद्ध माणूस असं जे काही आत्ता तयार होतंय सारखं, त्याचा खूप विचार केला पाहिजे. आपल्या पदरच्या पूर्वजांनी कमावून ठेवलेल्या जागा कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी म्हणून, तात्पुरत्या पैशांच्या निकडीसाठी म्हणून विकून नाही टाकल्या पाहिजेत. आपली शेतं सांभाळली पाहिजेत. उद्याचा भविष्यकाळ जे आहे, जे सगळं ते भयानक आहे. आपली आपल्या आपल्या जमिनी राखून ठेवल्या पाहिजेत. आपल्या जमिनींवर, आपल्या माणसांवर प्रेम केलं पाहिजे. सगळं अनुभवलं पाहिजे आजूबाजूचं. एवढंच मला वाटतं, बाकी काहीही वाटत नाही.
1: रुचिका, कलाकार म्हणून जेवढी प्रगल्भ आहे त्यापेक्षाही जास्त माणूस म्हणून तू खूप जास्त प्रगल्भ आहेस आणि खूप कमी वयात हे सगळं साध्य केलंयस तू. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुला कौटुंबिक पार्श्वभूमी गावाकडची मिळाली आहे, गावाकडं खूप जास्त नात्यांना महत्व असतं, भावभावनांना प्रेम जिव्हाळा खूप जास्त असतो, ते तू आत्मसात केलंयसच. पण स्वतःला योग्य वयात ओळखून तू स्वतःवर खूप जास्त प्रयत्न पण केलेस, मेहनत घेतलीयस, आणि त्यामुळे आम्हाला आजची रुचिका कीर्तवाणीच्या माध्यमातून जास्त भावते. बरोबर आहे, कारण तो नाट्यविष्कार तसा दमदार आहे, खिळवून ठेवणारा आहे. पण बाकी सुद्धा तू जे केलेले हे आपण आत्तापर्यंत जे सगळे आविष्कार जे ऐकले, मग लघुपट असेल, एकल प्रयोग असेल, आणि तुझं टॅलेंट हंट सारखा तो सहभाग असेल, यातून तू मस्त एक छान तयार झाली आहेस. आणि मला असं वाटतं की रसिक म्हणून आमची कायमची जी भूक आहे

0: तू भागवत राहणार आमची ती भूक आणि आम्हाला त्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा. आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे आमच्या श्रोत्यांतर्फे
1: खूप खूप धन्यवाद. ह्या सगळ्या शुभेच्छा, सगळे आशीर्वाद, सगळं कौतुक जबाबदारी म्हणून मी नेहमी माझ्याबरोबर ठेवीन आणि जबाबदारी ओळखून अजून काम करत राहीन. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.
0: धन्यवाद. आणि आपण मगाशी कमिटमेंट दिली त्याप्रमाणे आता आपण भैरवीनं आपल्या या मुलाखतीची, आपल्या खास या गप्पा गोष्टींची सांगता करणार आहे.

चा शेवट जिकनीचा शेवटही याच भैरवीने होतो आणि बांधारीचे बायकाचा शेवट पण याच भैरवीने होतो. आणि ही तारपात बसून लिहिलेली आहे मुलांसमोरच.

तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आपली मैत्रीण युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत हिच्यासोबत मनमुराद गप्पा मारल्या. अशाच प्रकारच्या विविधांगी विविध पैलू असणाऱ्या तरुणाईशी गप्पा मारण्यासाठी जरूर ऐका युववाणी हा कार्यक्रम. आणि आजच्या युववाणीमध्ये मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आणि आता ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे, नागपूर, मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन, तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
1: कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेतल्या 99.78% कर्जाची व्याजासह परतफेड झाली आहे. यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते असं त्यांनी नमूद केलं. सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे NUCFDCचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
0: IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
3: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी, एक दो क्यों, ज्यादा होनी चाहिए थे. आज IIT दिल्ली में AI से जुड़े कुछ नए इनिशिएटिव्स भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशांपैकी एक म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ई समुद्र या डिजिटल सागरी प्रशासकीय मंचाचं अनावरण करण्यात आलं. देशभरातील सागरी उद्योग, दर्यावर्दी संघटना, भरती तसंच नियुक्ती संस्था, सागरी प्रशिक्षण संस्था आणि सागरी व्यावसायिकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. सर्वात कमी वाटप ठाणे जिल्ह्यात झालं आहे. नागपूरमध्ये 92.85%, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 93.1% अर्ज वितरण झालं आहे. अर्जांच्या संगणीकरणाचं सर्वात जास्त काम हिंगोली जिल्ह्यात 91% अधिक झालं आहे. बुलढाणा आणि रत्नागिरीत हे प्रमाण 90% अधिक आहे. अर्ज भरून देण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपाची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलावर नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या. त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादनानुसार 10% वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर 11 ऑगस्टपासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक कात्रज डेअरी इथं अध्यक्ष गोपाळराव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वाढता उत्पादन खर्च, वाहतूक, पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा आढावा घेण्यात आला. साखर कारखान्यांकडे शिल्की साठे कमी असले तरी वाढलेले साखरेचे दर आणि उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता आगामी गाळप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन 300 रुपये मिळावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची साखर आयुक्तालयात भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. भंडारा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं जोरदार धडक दिली. सातोना गावातल्या चौकात हा अपघात झाला असून त्या विद्यार्थिनीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्राधान्यक्रमाच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातून हिंगोली जिल्ह्याची आदर्श जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयांचे प्रमुख यांच्या विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. गेल्या 24 तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, देशात नुकताच 16वा भारतीय अवयवदान दिन साजरा झाला. अवयवदान हे मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देणारं मानवतेचं सर्वोच्च उदाहरण असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. अवयवदानाबाबतची जनजागृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जुगजुग जिओ या वर्षभराच्या अभियानालाही सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अवयवदानाचं महत्व आणि त्याबाबतचे गैरसमज जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमधून. श्रोते हो, अवयवदान म्हणजे नेमकं काय, तसंच जिवंत व्यक्ती आणि ब्रेनडेड व्यक्तीकडून होणारं अवयवदान यातला फरक काय आणि प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांचं जीवनमान याबद्दल जाणून घेऊया पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निनाद देशमुख यांच्याकडून.
1: अवयवदान म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातील निरोगी अवयव काढून ते दुसऱ्या गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया. यामुळे त्या रुग्णाला एक नवीन आयुष्य मिळते. यातला एक महत्वाचा प्रकार म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीकडून होणारे अवयवदान. जेव्हा एखाद्या दुर्घटनेत व्यक्तीचा मेंदू कायमचा मृत होतो किंवा ब्रेन डेड होतो, तेव्हा ती व्यक्ती हृदय, दोन मूत्रपिंडे, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडे, डोळे आणि त्वचा दान करू शकता. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे 8 जणांना नवीन जीवन मिळू शकते. विचार करा, एका जाणाऱ्या जीवाने 8 नवीन जीवांना संजीवनी देण्यापेक्षा मोठे पुण्य या जगात कोणते असू शकते. दुसरा प्रकार म्हणजे जिवंत व्यक्तीकडून होणारे अवयवदान किंवा लिव्हिंग डोनेशन असं म्हणतो. यामध्ये कुटुंबातील एक निरोगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एखादा अवयव किंवा अवयवाचा काही भाग दान करू शकता. म्हणजे एक किडनी दान करता येते किंवा लिव्हरचा काही भाग दान करता येतो. कारण यकृत किंवा लिव्हरमध्ये रिजनरेशन होण्याची क्षमता असते. मेंदू निधन किंवा ब्रेनडेथ झाल्यानंतर अवयवदान करायला वयाची काही मर्यादा नसते. आता रुग्णांना काही आधीचे आजार असतील, जसे की डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर काही आजार असतील, तर तेही रुग्ण अवयवदान करू शकतात. त्या रुग्णांवरती काही चाचण्या केल्या जातात आणि त्या चाचण्यांचे रिझल्ट्स पाहून ते अवयव योग्यरित्या त्यांचं प्रत्यारोपण केलं जात. थोडक्यात म्हणजे सगळे नागरिक अवयवदान करू शकतात. आता मेडिकल टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्सेसमुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं यशाचं प्रमाण खूप हाय आहे. म्हणजे अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर हे रुग्ण एक नवीन आणि एक नॉर्मल जीवन जगू शकतात. दैनंदिन जीवनातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हे रुग्ण करू शकतात. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ प्रत्यारोपणाच्या आधी आणि प्रत्यारोपणाच्या नंतर ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. थोडक्यात ते एक कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात.
0: ब्रेन डेथ या संकल्पनेबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मृत होण्याची प्रक्रिया ही कशी निश्चित केली जाते आणि त्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया कशी पार पडते याबद्दल डॉक्टर निनाद देशमुख यांनी सांगितलं.
1: हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.

0: समाजात ब्रेन डेथ आणि कोमा या दोन्ही गोष्टींमध्ये काही गैरसमजुती आहेत. कोमामध्ये गेलेली व्यक्ती ट्रीटमेंट नंतर शुद्धीवर येऊ शकते, पण ब्रेन डेथ कुठल्या दुर्घटनेमुळे किंवा काही मेंदूच्या विकारांमुळे झाल्यानंतर मेंदूच्या पेशी कायमस्वरूपी निकामी होतात. अशा स्थितीत व्यक्तीचे हृदय आर्टिफिशियल सपोर्ट वरती धडधडत असते, पण ती व्यक्ती ब्रेन डेथ टेस्टिंग केल्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या मृत मानली जाते. ब्रेन डेथ निश्चित करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कठोर असते. ही चाचणी करण्यासाठी 4 तज्ज्ञ डॉक्टरांची कमिटी असते आणि ती एकदा नाही तर 6 तासांच्या अंतराने दोनदा केली जाते. या दोन्ही चाचण्यांमध्ये रुग्ण मेंदू मृत किंवा ब्रेन डेड असल्याचे सिद्ध झाल्यावरच नातेवाईकांना याची कल्पना दिली जाते. ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना अवयवदानाचे आवाहन केले जाते आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर अवयवदानाची शस्त्रक्रिया केली जाते आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केले जातात, जेणेकरून रुग्णांना नवीन आयुष्य मिळते.
1: श्रोते हो, अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची मोठी संख्या आणि अवयवदानाचं वैद्यकीय आणि सामाजिक महत्व याविषयी डॉक्टर निनाद देशमुख म्हणाले.
0: आज भारतामध्ये हजारो रुग्ण एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर मुळे ग्रस्त आहेत आणि दुर्दैवाने ही संख्या वाढतच आहे. मागणी आणि उपलब्ध अवयव यांच्यात प्रचंड तफावत आहे. वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे दररोज 15 ते 20 रुग्ण मृत्यूमुखी पडतात. म्हणूनच अवयवदान ही काळाची गरज आहे. भारतामध्ये ऑर्गन डोनेशन रेट हा फक्त 0.6/10 लाख पॉप्युलेशन मध्ये आहे. पाश्चात्य देशांमध्ये हीच संख्या 40 ते 50 आहे. अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर किंवा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्ण एक कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात, असे म्हणा की त्यांना एक नवीन जीवनच मिळतं. म्हणूनच माझे सर्वांना आवाहन आहे की अवयवदानाबद्दल सकारात्मक विचार करा आणि याविषयी आपल्या कुटुंबाशी मोकळेपणाने संवाद साधा.
1: श्रोते हो, देशात आणि राज्यात अनेक सामाजिक संस्था अवयवदान जनजागृती करत आहेत. अशा संस्थांकडून अवयवदान क्षेत्रात नेमकं काय काम केलं जातं याविषयी जाणून घेऊया मुंबईतल्या दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याकडून.
2: अवयवदान, प्रत्येकाचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूनंतर त्या देहाची राख किंवा माती करणं एवढंच आपल्याला माहिती आहे, परंतु त्या देहाचं आपण सोनं करू शकतो याची कल्पना आम्हाला नाही. वैज्ञानिक प्रगती झाली आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातले अवयव किंवा जिवंत व्यक्तीच्या सुद्धा शरीरातले अवयव आपण दुसऱ्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करून त्याचा जीव आपण वाचवू शकतो याची कल्पना बऱ्याच लोकांना नाही आणि अवयवदानाने हे सगळं शक्य झालेलं आहे. मृत्यू दोन प्रकारचा असतो, एक नैसर्गिक मृत्यू आणि दुसरा हा ब्रेन डेथ मृत्यू. ब्रेन डेथ ही संकल्पना ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट 1994 भारतामध्ये जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून तो प्रचलित झाला आणि तेव्हापासून अवयवदानाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यामुळे अवयवदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे, परंतु नैसर्गिक मृत्यू झाला की हे सर्व अवयव बंद पडतात. मग त्यावेळेस आपण टिश्यू डोनेशन करू शकतो आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपण नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान, त्यामध्ये अनेक टिश्यूज आहेत म्हणजे इयर ड्रम्स आहेत, हार्ट वॉल्व्स आहेत, आपल्या हाडाचे जॉईंट्स आहेत, बोन्स आहेत, टेंडन्स आहेत, अशा अनेक प्रकारचे अवयव आपण दान करून दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो. आणि त्यासाठी अशा समाजसेवी संस्थांची आवश्यकता का आहे की लोकांना याची माहिती पुरवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करण्यापेक्षा नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि म्हणून अशा समाजसेवी संस्थांनी पुढे येऊन हे काम करावं म्हणून आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेची स्थापना केली.
1: अवयवदानाबाबत समाजात गैरसमज किंवा भीती असेलच तर ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याबद्दल सांगतायत पुरुषोत्तम पवार.
2: गैरसमज अवयवदानाबद्दलच आहेत असं नाही, प्रत्येक गोष्टीबाबत समाजामध्ये गैरसमज करणारी मंडळी आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीवर अभ्यास करून त्यातलं सत्य काय हे जाणून घ्यायचं नसतं, परंतु त्याबद्दल प्रश्न उगाचच उपस्थित करणं ही काही लोकांची टेंडन्सी असते. आपण म्हणतो की अवयवदान लोकांना माहिती नाही, परंतु आम्ही गेली 17 वर्ष

0: मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझा अनुभव असा आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली आहे, लोकांना पुढे येऊन दान करायचं आहे आणि त्यांना ते दान करण्यासाठी मी काय करावं हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून आम्ही त्यांना अवयवदान करू इच्छिणाऱ्या लोकांनी काय करावं हे सांगत असतो. त्यांचे गैरसमज इतके चुकीचे असतात म्हणजे ज्यांना द्यायचं नाही ते प्रश्न इतके विचारतात, ज्यांना कोणाला धर्माची आड घ्यायची आहे, कोणाला कशाची आड घ्यायची आहे, कुठलीही आड घेऊन लोक असे अनेक प्रश्न शंका नुसत्या उपस्थित राहतात आणि शंका तेच लोक विचारतात ज्यांना कुठलीही गोष्ट द्यायची इच्छा नाही, समाजासाठी काही करायची इच्छा नाही, फक्त आपण काहीतरी आहोत आणि फक्त आपला झेंडा उंच करायचा किंवा मला फार समजतं हे दाखवायचं आहे. परंतु ज्यांना द्यायचं आहे ती मंडळी मात्र स्वतःहून याचा अभ्यास करून याचं महत्व जाणून घेतात, त्याची किती आवश्यकता आहे हे समजतात आणि आम्हाला विनंती करून सर आम्हाला प्लीज आता त्याच्यासाठी आम्हाला मदत करा आणि असं म्हणून आम्हाला आग्रह करत असतात.
1: श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला अवयवदानाचा संकल्प करायचा असेल नेमकी प्रक्रिया काय याबद्दल ऐकूया पुरुषोत्तम पवार यांच्याकडून.
0: संकल्प मला द्यायचा आहे याचा निर्धार करणं हेच त्या दानाचं सगळ्यात पहिलं गमक आहे. मला द्यायचं आहे याची तीव्र इच्छा तेथे मार्ग, त्याच्यासाठी सर्व मिळतं. मग मला कुठला फोन नंबर आहे, कोणाला संपर्क करायचा आहे हे शोधत बसावं लागत नाही. मला जर द्यायचं असेल तर त्यासाठी मी सर्व मार्ग शोधतो आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो किंवा संबंधित हॉस्पिटल्सपर्यंत जाऊन त्यांची आम्ही मदत घेतो. एखाद्याला जर दान करायचं असेल म्हणजे आजपर्यंत कोणीही स्वतःचे नेत्रदान केले नाही कारण जिवंतपणी नेत्रदान करता येत नाही. काही मंडळी आमच्याकडे येतात, सर माझं जीवन संपूर्ण जगून झालंय, मला एक डोळा दान करायचा आहे. परंतु जिवंतपणी एक डोळा सुद्धा दान करता येत नाही आणि दोन्ही डोळे सुद्धा दान करता येत नाही. मग मृत्यूनंतर जर दान करायचं आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी नसतो. त्यांनी तो संकल्प करायला हवा, तो संकल्प त्यांनी केलेला असला तरी त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर देहाचा ताबा हा त्याच्या नातेवाईकांकडे जातो आणि नातेवाईकांचा निर्णय हा सर्वस्वी मान्य होतो. मी संकल्प पत्र भरलेला आहे आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा नाही तरी सुद्धा देहदान होणार नाही. मी संकल्प पत्र भरलेलं नाही आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा आहे तरी सुद्धा देहदान होईल.
1: समाजातील प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प करण्याबाबत पुरुषोत्तम पवार यांनी आवाहन केलं.
0: दान का करावं? मी कोणाला तरी जिवंतपणी कामाला येतो, मी अनेक सेवाभावी उपक्रम राबवतो आणि लोकांना उपयोगी पडतो. मृत्यूनंतर मी काही कामाचा नाही असं नाही, तर मृत्यूनंतर सुद्धा मी काही अत्यंत अधिक कामाचा आहे. मी जिवंतपणी जर कोणाचा जीव वाचवू शकलो नाही तर मृत्यूनंतर सुद्धा अनेक लोकांचे जीव मी वाचवू शकेन आणि मृत्यूनंतर सुद्धा मी कामाला येऊ शकेन ही ज्याची भावना आहे त्या प्रत्येकाने देहदान करायला हवंच हवं. बघा, मी आज तंदुरुस्त आहे याच्याबद्दल मी देवाला किंवा परमेश्वराला ज्याला धन्यवाद द्यायचे त्याला मी धन्यवाद देत नाही. परंतु दुर्दैवाने जर माझा एखादा अवयव निकामी झाला आणि माझा जर जीव जाण्याची परिस्थिती आली तर मी शोधायला धावतो इकडे तिकडे की अरे कोणीतरी देणारा आहे का. मागणारे शेकडो आहेत, हजारो आहेत, लाखो आहेत, परंतु देणारे बोटावर मोजण्या इतके आहेत.
1: आपल्या आईच्या निधनानंतर अत्यंत दुःखद प्रसंगातही कुटुंबानं अवयवदानाचा निर्णय घेतला. सुजाता वर्तक यांनी आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांची कन्या सौ किमया लिकिन पाटील वर्तक यांची प्रतिक्रिया अतिशय प्रेरणादायी आहे.
2: माझ्या आईने तिचेही अवयव दान करायची संधी मिळाली तर आमच्या कुटुंबाने खंबीरपणे निर्णय घ्यावा असे सांगितले होते. जन्मास आलेल्या प्रत्येक जीवास मृत्यू हा अटळ आहे, पण आपला मृत्यू आपण वाया का घालवावा? जर आपण मृत्यूनंतर काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर ते सर्वात मोठे श्रेष्ठ दान आहे असा विचार माझ्या आईचा होता. आज जरी माझी आई शरीराने आमच्यात नसली तरी अवयवरूपी अवस्थेमध्ये ती चार व्यक्तींच्या शरीरामध्ये आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे. तसेच ती आमच्या आसपास असल्याचा आभास आम्हास कायम स्फूर्तीदायीच ठरतो. मरावे परी अवयवरूपी जगावे आणि कोणाच्या तरी उपयोगी यावे या निस्वार्थ भावनेने जर आपण विचार केला आणि कृती केली तर एरवी मातीमोल ठरणारे आपले शरीर आजच्या जगात अनेक जीवांना जीवनदान देऊ शकते असे सर्वांनाच वाटणे गरजेचे आहे.
1: श्रोते हो, ऑर्गन प्लेज म्हणजेच अवयवदान प्रतिज्ञा आपण भारत सरकारच्या NOTTO.MOHFW.GOV.IN वर नोंदणी करून घेऊ शकता. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर

0: आयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा वझे.
1: आयआर ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमात कृषी संवाद अंतर्गत स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 8, 9 व 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 11 व 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 8, 9 व 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 91%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 94%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 8 व 9 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 8 व 9 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 81%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 76 ते 80%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला, कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकलात.

0: मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया आणि ऐकूया कृषी संवाद. आजच्या कृषी संवाद या कार्यक्रमात स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. हा या मुलाखतीचा दुसरा भाग आहे. धार काढणाऱ्या व्यक्तीनं पण थोडीशी काळजी घेणं गरजेची आहे स्वच्छतेची, तर ती कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे?
1: आता सर्वात यामध्ये महत्वाचं आहे की जनावरे आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, स्वच्छ केली नाही, तर ते अस्वच्छच राहतात. पण ते आपण स्वच्छ करू शकतो, पण आपण जे धार काढणारे व्यक्ती आहे त्याचं पण जे आरोग्य आहे किंवा त्यांनी पण काय काळजी घ्यावी हे आपण ह्याच्यात बघणार आहोत. की दूध हे जंतूंना वाढण्यासाठी पोषक आहे, कारण दुधात कोणताही घटक किंवा कोणते जंतू वाढू शकतात. त्यामुळे काय होतं, दुधामध्ये जंतूचा शिरकाव होणार नाही याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. धार काढणारी व्यक्ती ही दुधाच्या संपर्कात येत असल्यामुळे अशा व्यक्तीचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे एकदम स्वच्छ असले पाहिजेत, त्याचे केस दुधात पडू नये म्हणून त्याच्या डोक्याने काहीतरी झाकून घेतलं पाहिजे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत, त्याचे केस दुधात पडू नये म्हणून त्यांनी डोक्याला एकतर कॅप लावली पाहिजे किंवा डोके झाकून घेतलं पाहिजे. हातास जखम किंवा काही संसर्गजन्य असणाऱ्या व्यक्ती अशा दुधाच्या संपर्कात आल्या तर आजाराचा संसर्ग दुधामार्फत दुसऱ्यांनाही होऊ शकतो. धार काढणारी व्यक्ती ही व्यसन करणारी नसावी किंवा तंबाखू किंवा इतर पदार्थ खाऊन धार काढावयास बसल्यास अशी व्यक्ती इकडे तिकडे थुंकते, त्यामुळे पण दुधास आपला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. धार काढणाऱ्या व्यक्तींची नखांची वाढ झालेली नसावी, कारण वाढलेल्या नखांमुळे जनावरांच्या नाजूक सडाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावर सुद्धा एकाग्र होऊन धार देत नाही व मध्ये मध्ये बिचकल्यामुळे दूध उत्पादन व गुणवत्ता एकदम कमी होते. त्यामुळे धार काढण्यापूर्वी व्यक्तीने त्याचे स्वतःचे हात जे आहेत ते साबणाने स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत. त्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरणासाठी असलेले द्रावणाने स्वच्छ धुवावत व कापड्यांनी कोरडे करून घेतले पाहिजेत. धार काढणाऱ्या व नियमित दुधाची हाताळ करणाऱ्या व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणी करणे देखील गरजेचे असते.
0: सर, काही व्यक्ती हाताने धार काढत असतात तर काही लोक मशीनचा वापर करत असतात, तर यावेळी कशी काळजी घ्यायला पाहिजे जर मशीनचा वापर एखादी व्यक्ती करत असेल तर?
1: आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता जास्त उत्पादन दूध उत्पादन असणाऱ्या गायी आहेत किंवा म्हशी आहेत, तर त्यांची धार हाताने काढणे काही काही ठिकाणी शक्य होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मशीनच आपल्याला धार काढावं लागते. तर मशीनचे जे कपलर्स असतात किंवा गायींच्या किंवा म्हशींच्या स्तनाला जे चिटकणारे चार कपलर असतात किंवा ते टीट म्हणतो आपण त्याला, त्या टीटची स्वच्छता धार काढून झाल्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने आपण धुवून घेतली पाहिजे. त्यानंतर ती जी दुधाची जी नलिका आहे जिथून ते मशीनद्वारे कॅनमध्ये दूध पोहोचतं त्या पाईपची पण आपण स्वच्छता केली पाहिजे, कारण जर आज धार काढून झाली आणि आपण जर व्यवस्थित रित्या जर ते स्वच्छ नाही केलं तर त्या पाईपमध्ये असणारे जे दुधाचे राहिलेले अंश आहेत त्या अंशावरती जीवाणू वाढू शकतात आणि जे फ्रेश मिल्क आहे ते फ्रेश मिल्क आपलं काय होऊ शकतं, त्यामुळे बाधित होऊ शकतं किंवा त्या ठिकाणी नासू पण शकतं किंवा गुणवत्ता त्याची खाला होऊ शकते. त्यामुळे मशीन मिल्किंगमध्ये स्वच्छता किंवा त्याचा जो व्हॅक्युम आहे, व्हॅक्युम पण त्याचा व्हॅक्युम प्रेशर आहे ते पण व्यवस्थित असलं पाहिजे, कारण जर व्हॅक्युम जास्त प्रमाणात झालं तर सडांना इजा होऊ शकते, कमी प्रमाणात असलं तर दूध निघू शकत नाही. त्यामुळे त्याचा जो पल्सेटर आहे त्याला आपण मिल्क मशीनचा हार्ट म्हणतो आम्ही, हृदय म्हणतो, ते 40-60 किंवा म्हशींमध्ये 60-60 ह्या प्रमाणे आपण ते ऍडजस्ट करू शकतो आणि त्यानुसार आपण ही पद्धतीने योग्य दूध उत्पादन करू शकतो, त्याद्वारे काढू शकतो.
0: सर, दूध काढल्यानंतर ज्या भांड्यांमध्ये साठवलं जातं तर त्यावेळी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने भांड्यांची स्वच्छता आणि व्यवस्थापन आपण केलं पाहिजे?
1: धार काढण्यापूर्वी भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावी. धार काढणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी वेळेत धार काढावी जेणेकरून पाहणं असेपर्यंत, म्हणजे कारण जनावरांमध्ये काय ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन आहे जो पिच्युटरी मेंदूमधल्या पिच्युटरी ग्लँड पासून ते स्त्रवत असतं आणि त्याचा कालावधी एकदम कमी असतो, 2 ते 3 मिनिटाचाच असतो, कारण जे गायी किंवा म्हशी पाणवतात तर त्या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळेच पाणवतात. त्यामुळे त्या कालावधीमध्ये जेवढे आपण फास्ट धार काढू तेवढे आपल्याला जास्त दूध त्या ठिकाणी मिळू शकतं, त्यामुळे त्याची उत्पादन आणि गुणवत्ता ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला गोष्टी वाढलेल्या दिसतील. धार काढताना शक्यतो सडांना उलटा अंगठा लावू नये, मुठबंद पद्धतीनेच आपण धार काढली पाहिजे, ज्यामुळे कासेला चिमटा बसत नाही किंवा सडावरती जोर येत नाही आणि जनावर व्यवस्थितपणे दूध देतात. आणि काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना सवय असते की धार काढताना बऱ्याच वेळी सड कोरडे पडतात, सड कोरडे पडल्यानंतर ते काही काही जण दुधामध्ये बोट बुडवतात आणि कासेला लावून ते धार काढतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी टाळायला हव्यात. आणि गाय विण्यापूर्वी साधारण 60-70 दिवस

0: आणि म्हैस जवळपास 70 ते 80 दिवस आठवणे महत्वाचे आहे, कारण याच ठिकाणी गायीच्या जी कासेची वाढ आहे किंवा दूध स्त्रवणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत ह्या ठिकाणी त्या वाढत असतात आणि निश्चितच पुढच्या वेतामध्ये आपल्याला जास्त दूध देण्याची अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू शकतो. आता भांड्यांची जर आपण स्वच्छता जर बघायला गेलं तर दूध उत्पादनामध्ये 50 ते 60% हे भांडी वापरण्याची पद्धत आणि स्वच्छतेच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण दूध काढण्यापासून ते दुधाची बल्क कूलरपर्यंत पोहोचेपर्यंतची जी प्रक्रिया आहे किंवा त्यामध्ये जे वापरणारे भांडे आहेत ह्याच्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. अशी भांडी वापरताना जास्तीत जास्त आपल्याला स्टीलची आपण भांडी बघतोय सगळीकडे, आपण स्टीलचे कॅन आहेत किंवा स्टीलचे कंटेनर आहेत हे आपण वापरले पाहिजेत, कारण आता जर आपण बघायला गेलं तर मार्केटमध्ये प्लास्टिकचे भांडे आहेत किंवा प्लास्टिकचे कॅन्स आहेत आणि ते सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात. तसेच बरेच औषध कंपन्या आहेत हे काय करतात, मिनरल मिक्सरची पावडर असेल किंवा कॅल्शियम असेल तर हे 5 लिटर 10 लिटर किंवा 20 लिटरच्या बकेटमधून किंवा कॅनमधून देत असतात, तर हे आता सहजासहजी मिळू लागले त्या औषधासोबतच त्यांना. तर असे हे जे मोठे प्लास्टिकचे कॅन आहे जे 20 लिटरचे आहेत 40 लिटरचे आहेत अशा कॅनचा जास्त वापर चालू आहे आणि ह्या स्वच्छ दूध उत्पादनांमध्ये ही चिंतेची बाब आहे असं मी म्हणू शकतो, कारण प्लास्टिकची भांडी आपण दूध उत्पादनात जर वापरत असेल तर त्या स्वच्छ करताना आतून त्यांना खोचा पडतात, त्याला आपण स्क्रॅच पडणे असं म्हणू शकतो आणि ते स्क्रॅच पडले तर त्याच्यामध्ये काय होतात पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत, दुधाचे अंश त्याच्यामध्ये राहतात आणि आपण कितीही स्वच्छ केले तरी हे अंश असेच राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण यात दूध टाकले की राहिलेला अंश दुधाचा हा दूध खराब करण्यासाठी विरजण म्हणून काम करतो. म्हणून प्लास्टिकच्या भांड्यात जर बघितलं तर कालांतरानं आपल्याला आतून पिवळसर थर झालेला दिसेल किंवा नंतर कधी कधी जास्त दिवस दिले तर आपल्याला काळपट थर पण आपल्याला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आढळतात आणि यामध्ये बुरशी पण आणि इतर जंतू पण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण शक्यतो प्लास्टिकची भांडी ही वापरू नयेत. आणि काही काही ठिकाणी जर बघितलं तर जुन्या काळामध्ये लोखंडी भांडी वापरायची किंवा पूर्वी लोखंडी कॅन व किटल्यांचा वापर हा प्राधान्यानं व्हायचा, परंतु आता याचे प्रमाण कमी झाले तरीही काही प्रमाणात त्याचा वापर पाहायच मिळतो. लोखंडी कॅन व किटल्या ह्या जास्त प्रमाणात ओलसर राहिल्यास व पटकन कोरड्या केल्या नाही तर त्यांना गंज लागतो आणि बऱ्याच वेळा शेतकरी डेअरीतून दूध घालून आणल्यानंतर कसे तरी पाण्यातून ते विसळून काढायचं किंवा धुवायचं आणि भिंतीवरती अडकून ठेवतात, त्यामुळे कधी कधी काय होतं पाणी निघून न गेल्यामुळे तो पाण्याचा भाग तसाच राहतो आणि त्यांना गंज पकडतो आणि दुधाचा अंश असल्यामुळे नेक्स्ट जे आपण दूध कलेक्शन करणार आहे किंवा उत्पादनातले दूध आपण त्या किटलीमध्ये घालणार आहे तर त्याची गुणवत्ता खालावते, त्यामुळे लोखंडी साधनांचा वापर हा दूध हाताळणीमध्ये फारसा नसला पाहिजे, म्हणजे प्लास्टिक आणि लोखंडी ह्या दोन गोष्टी नसल्या पाहिजेत. स्वच्छ दूध उत्पादनामध्ये प्रसारासाठी आज स्टेनलेस स्टीलची सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि तसे त्याचे फायदेही आहेत. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना सहजासहजी खोच पडत नाही व अशी भांडी आपण साफ करण्यास सोपी असतात आणि या भांड्याचे निर्जंतुकीकरण चांगल्या प्रकारे करता येते व दुधाची गुणवत्ता या भांड्यामध्ये चांगल्या पद्धतीने राहते आणि ते आपल्याला निर्जंतुक करण्यासाठी किंवा गरम पाण्याने धुवून स्वच्छ ठेवून आपल्याला ती वापरता पण येऊ शकतात.
1: सर, जनावरांना होणाऱ्या काही रोगांचा प्रभाव दुधावर पडत असतो का, असे काही रोग आहेत का आणि त्यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे आपण?
0: आता सर्वसाधारणमध्ये आपण जर बघायला गेलं तर जनावरांमध्ये जीवाणूमुळे आणि विषाणूमुळे असे होणारे बरेच आजार आहेत आणि प्रामुख्याने सर्वात मोठा जर आजार किंवा आपल्या भारतातल्या दूध उत्पादनाला किंवा पशुधनाला मोठा असा आजार म्हणलं तर तो स्तनदाह आजार किंवा दगडी कास. तर गोठ्यामध्ये अस्वच्छता किंवा धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता, धार काढून झाल्यानंतर साडांचे जे छिद्र मोकळे असतात हे आपल्या डोळ्याला न दिसणारे सूक्ष्मजीव जंतू काय करतात, अस्वच्छ असलेले हात असतील किंवा अस्वच्छ असलेली जनावरं असतील ह्यांच्यामार्फत तो कासेमध्ये प्रवेश करतो आणि कासेमध्ये ह्यांची संख्या वाढत जाते. तर 20 मिनिटापासून 1 तासाला 1 जंतू डबल होतो, असे 100 जर जंतू गेले तर 200 होतील, असे वाढत वाढत जातात आणि दूध स्त्रवणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत ह्या दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथींची जी दूध स्त्रवण्याची कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता त्या ठिकाणी ते कमी करतात आणि काही काही ठिकाणी त्या दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे जीवाणूंचा मृत्यू पावतात आणि दूध येण्याऐवजी काही काही ठिकाणी पाणी यायला चालू होतं किंवा कास सुचते. तर हा सर्वात घातक आजार आहे, ह्यासाठी आपण स्तनदाह होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे, गोठ्यामध्ये स्वच्छता आणि दूध काढणाऱ्या व्यक्तींची पण स्वच्छता असायला हवी.
1: सर, दूध काढल्यानंतर साठवणूक करणं पण तितकंच महत्वाचं आहे, तर त्यावेळी आपण कशा पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे?
0: सुरुवातीला आपण धार काढल्यानंतर दूध स्वच्छ गाळणीने गाळून घेणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळेस धार काढत असताना जनावरांच्या अंगावरील घाण किंवा जनावरांची हालचाल यामुळे काही कण उडून दुधात येण्याची शक्यता असते, तेव्हा आपण असे घटक जर गाळणीने आपण दूध गाळलं तर ते आपल्याला टाळता येऊ शकतात. या व्यतिरिक्त धार काढल्यानंतर दूध लवकरात लवकर थंड होणे आवश्यक असते, कारण जेवढे दूध गरम राहील तेवढे त्याच्यामध्ये

0: जीवजंतूंची वाढ होत असते, त्यामुळे धार काढल्यानंतर आपण दूध डेअरीत पाठवणं ते लवकरात लवकर आवश्यक असतं. बराच वेळेस आपण दूध डेअरीत दोन वेळेस न घालता एक वेळेस घालण्याचाच अट्टहास ठेवतो, परंतु आपल्याला असे निरीक्षणात येते की दर 20 मिनिटांनी दुधामधील जे जंतू आहेत त्यांना योग्य वातावरण मिळतं, कारण दूध हे चांगलं माध्यम आहे जंतूंना वाढ होण्यासाठी. तर योग्य वातावरण मिळाल्यामुळे ते दुप्पट होतात आणि यावरून आपणास त्याच्या वाढीची गती लक्षात येते. जर आपण सायंकाळचे दूध व सकाळचे दूध एकाच वेळेस सकाळी डेअरीत घालण्याचा विचार केला तर त्यात जंतूंची संख्या किंवा आपण त्याला आमच्या भाषेत आम्ही सोमॅटिक सेल काउंट असं म्हणतो तर अशी झपाट्याने वाढ होते व दुधाची गुणवत्ता त्यामुळे कमी होते. हेच दूध जर ताज्या दुधात मिसळले तर त्याही दुधाची गुणवत्ता जास्त गतीने कमी होते आणि हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी दूध उत्पादकांनी सकाळचे दूध सकाळी आणि सायंकाळचे दूध हे सायंकाळी व कमीत कमी वेळेत कसं आपल्याला डेअरीपर्यंत किंवा जे मिल्क बल्क क्लस्टर आहेत तिथं कशाला आपल्याला पोहोचवता येतील हे आपण करू शकतो आणि त्यामुळे काय होईल की आपण जे दूध देणार आहे त्याची गुणवत्ता आपण चांगल्या प्रकारे राखू शकतो. तसेच दुधाचे तापमान हे व्यवस्थित राखणे हे शास्त्रीयदृष्ट्या दुधातील जंतूंची वाढ थांबवण्यासाठी किंवा वाढीची गती कमी करण्यासाठी हे महत्वाचं आहे.
1: मंडळी, आताच आपण स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांची मुलाखत ऐकली. हा या मुलाखतीचा दुसरा भाग होता. या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या शनिवारी किसान वाणी या कार्यक्रमामध्ये.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन सायली चौधरी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वसामान्य नागरिकांना यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न कर

0: करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आवाहन. सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही. तसंच ग्राहकांनी कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय. या व्यवहारांसाठी MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू झालं तर ते केवळ मर्यादित व्यापाऱ्यांना ठराविक रकमेच्या पलीकडे आणि मर्यादित प्रमाणात असेल असं ते म्हणाले. युपीआयची यंत्रणा दीर्घकाळ शाश्वत राहावी, त्यात तांत्रिक सुधारणा होत राहावी आणि संभाव्य धोक्यांपासून ती सुरक्षित असावी यासाठी सरकारनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम कायदा आणल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
1: जब बड़े गोल्स को अचीव करने के लिए प्रारंभ करते हैं तो एक बड़ा डिस्ट्रक्शन भी हमारे सामने आता है. ये डिस्ट्रक्शन होता है एक दूसरे से कंपैरिजन का. लेकिन याद रखिए, जिंदगी कोई लीडर बोर्ड नहीं है. आपकी असली दौड़ किसी और से नहीं, खुद अपने आप से है. हर दिन कल से बेहतर बनने की कोशिश करते रहिएगा.
0: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंग संगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
2: सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे NUCFDCचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
0: महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी 2029 सार्वत्रिक निवडणुकीत करण्याच्या दृष्टीनं मतदारसंघांची पुनर्रचना तातडीनं होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ताज्या जनगणनेवर आधारित ही पुनर्रचना करायची झाल्यास आणि जातीनिहाय जनगणना करायची झाल्यास या प्रक्रियेला वेळ लागेल आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायला विलंब होईल. 2034 निवडणुकीपर्यंत तरी ती होणार नाही असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या मजकुरावर रिजिजू यांनी ही टिप्पणी केली आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला शिरोमणी अकाली दलानं पाठिंबा जाहीर केला आहे. चंदीगड इथं आज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं 300 GW जीवाश्म इंधन विरहित ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याऐवजी न्यायव्यवस्थेनं नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलं. इंदूर इथं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्या नागरिकांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत विधी संस्थांनी पोहोचणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. कायदेविषयक जनजागृती करताना क्लिष्ट कायदेशीर शब्दांचा वापर न करता नागरिकांना परिचित असलेल्या सोप्या भाषेत माहिती दिली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज झारखंड सरकारच्या 5 सदस्यीय समितीनं चर्चा केली. या समितीनं NSUI, ACS आणि JCM या संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या खऱ्या असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे त्या मांडू असं मंत्री संजय प्रसाद यादव म्हणाले. झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी परीक्षा आणि ती घेणाऱ्या संस्थेनं घेतलेल्या इतर परीक्षा ताबडतोब रद्द कराव्यात अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या परीक्षेतल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला बंगळुरू मैसूर द्रुतगती मार्गावर आज सकाळी अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले तर 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस चालक आणि वाहकाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयचे मुख्यमंत्री कॅनरॉड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. E20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि क्लोराईड आढळल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं. देशभरातल्या चाचणीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच पेट्रोलियम पदार्थांच्या टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचं आढळून आलं नसल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे. पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी वार्षिक अमरनाथ यात्रा उद्यापासून स्थगित करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे. छडी मुबारक पारंपरिक पहलगाम मार्गानं पुढे जाईल आणि 28 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या अमरनाथ यात्रेची सांगता होईल असं काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितलं. युगांडाच्या सीमारेषेजवळ असलेल्या काँगोच्या पूर्व भागातल्या एका गावावर इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वसामान्य नागरिकांना UPI द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं IIT च्या विद्यार्थ्यांना आवाहन. सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: झाला
1: मारू कडला मधल्या ताळाला विचार पडला कुणाला
0: स्वतः मात्र हे बघा
1: काय केलं त्या ठिकाणाला
0: भाने मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला
1: सच्च्या भाने सच्च्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
0: आणि राळ घेतलं होतं आणि होऊन टाकलं होतं उकरून
1: लागे हे येचून आणले तुला अन्न पाणी नाही बघ म्हणले
0: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही
1: नाही दिला झाला नागवाचा आपले असं तिवाला
0: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून जायला
1: सकाळ दिवस दुपारला आला राळ याचा घेऊन आता शंकर पार्वतीला अंतरात काळाला
0: वाईट लागलं

0: वर्षी घ्याई
1: तुला वहिनीला आले होते तो काय
0: बोलायला रांडण भरून आणलं म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं
1: वैग आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असं करायचं शाल सराटा पाणी आणायला लावायचं सर्व बिरका
1: वैग चांगला सुद्धा
0: अगे ही तीन काम लगेच करायची पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बिरका
1: आणि
0: नागोबाने सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगते गला गली गायला रगते

0: दिसायला आला.
1: लागला
0: माझा अळबाप तर सात जण भाऊ तर वाघासारखे असत.
1: जस पोटाच्या पाठी माझा लागून गेला
0: कसला न माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
0: म्हणून ते बोलायला तरी तिथे आम्हाला काळ सरत आलता. साडेसात वर्षाचे सणी संपले आधी सात जाणे भाऊ त्या ठिकाणी आला
1: स्वतः
0: केलं
1: आणि सात जण भाऊ मात्र तू बघा मुंबईच ना
0: दादा. आता

0: नागीला पट्ट घ्यायला लागायचं आणि गुराच्या पोरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शाल गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा दळलेला
0: तर नागवाच त्या भाऊबेरी का साती वागा तर काल दरवाजेच्या तोंडाला
1: बाहेर बाजूला तर येऊन तो
0: उभारायला साधने म्हणे विचार केला पंचा रुपये घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला. आता
0: वळताना काय लागत महाराज बोलायला
1: तर स्वतः दळलेला
0: म्हणलं माझी भन कुठे तेवढ्या ध्यान
1: वैगी वानकीने जी एकूण एक माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: काय झालं या

0: म्हणल्यावर
1: एवढं म्हणताना स्वतः दवळेला.
0: भावाने विचार केला म्हणाला
1: तसाच घोडा फिरून माघारे
0: राधा कुर्दान दाटला त्या अट्टिंग्या म्हणत आंब्याच्या झाडाखाली उन्हात बरं का पोर भाकरी सोडून बसेल ते
1: स्वतः मात्र त्या ठिकाणाला
0: लागवामध्ये बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खयाला
0: आईला आपल्या राणीचं बरोबर आहे म्हणजे खरंच आहे
1: होय होय
0: म्हणून गेला

0: घरा घरात फिरूला बहिणीला अरमानला छाती गुडघा दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: हे दादा सगळं माझा ऐकून तर घे की मला मारायचं झाला
1: तुझं ऐकून घ्यायसारखं काहीच ठरू नाही
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या बहिणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तुझे मोठपण व्हायला
0: मोठ मांडला गंगाने दिला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परकार नवर घडायला
0: शंकर पार्वतीच्या हवा खात होती त्या मानवीत वर्ग
1: आणि
0: तर त्या चाण्याची मोठ अशी पाण्याला लाटून बदला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र

लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावसू दादू कोल्हेकर आणि सहकार्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आता आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले.

सहकार्याने गायलेली लोकगीतं श्रोतेहो आता आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले.